कधी कधी मन हरवतं आणि जीवनाचा अर्थही हरवतो, पण त्या हरवलेल्या मनांना पुन्हा मार्ग दाखवते मानसग्राम। हा प्रकल्प बेवारस अवस्थेत फिरणाऱ्या स्किझोफ्रेनियाग्रस्त व्यक्तींसाठी एक आशेचा दिवा ठरला आहे। येथे फक्त उपचार नाहीत तर योग, ध्यान, संगीत, रोजगार प्रशिक्षण या सगळ्यातून नव्या आयुष्यांचं बळ दिलं जातं। मानसग्राम हे फक्त उपचार केंद्र नाही, ते आहे मानवतेचं विश्व। मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा 90 11 01 10 06।

नमस्कार, मी शोभा पालवे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: स्नेहालय संचलित मनोबल व्यसन मुक्ती आणि पुनर्वसन केंद्र,
1: शास्त्र शुद्ध पद्धतीने आणि कमी खर्चात व्यसन मुक्तीचे उपचार घ्या आणि व्यसन मुक्त व्हा. फक्त 30 दिवसाच्या निवासी उपचारांमधून महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र समूह कक्ष. अधिक माहितीसाठी संपर्क 92 73 93 57 89. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू, मार्गदर्शक, संघटक व क्रीडा तज्ञ यांच्याशी ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर यांनी मारलेल्या गप्पा आपण ऐकू शकता दर गुरुवारी रात्री 9 वाजता क्रीडा झेप या कार्यक्रमात, आणि पुन्हा प्रसारण दर रविवारी रात्री 9 वाजता. त्यासाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी आहे तुमची मैत्रीण आरजे ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवरावर यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूयात दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोड्या तुमच्या, थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

रेडिओ नगर 90.4 एफएम वर सकाळी अवतीभोवती या सदरामध्ये रोज एक विनोद ऐकवला जातो. तुम्हाला आवडलेले दर्जेदार विनोद आमच्याकडे 90111 23 90 किंवा 98 81 33 77 75 किंवा 91 56 61 05 14 या मोबाईल क्रमांकावर पाठवा. तुमच्या आवाजात आणि तुमच्या नावासोबत तुम्ही हे विनोद जगभरातील लाखो श्रोतांपर्यंत पोहोचवू शकता. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम, आवाज तुमचा.

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बालविवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाललैंगिक अत्याचार रोखण्यासाठी. अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बाल विवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाल लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी. अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

नगरच्या रस्त्यांपासून ते बाजारपेठेपर्यंत, शहर आणि जिल्ह्यातील अचूक घडामोडींपासून ते नगरच्या ऐतिहासिक सफरीपर्यंत सर्व काही अपडेट मिळतील एकाच ठिकाणी. मॉर्निंग शो नगरचं अंतरंग मध्ये सोमवार ते शनिवार रोज सकाळी 7 ते 11 माझ्यासोबत म्हणजेच आर जे कोमल.

आहे तुमची मैत्रीण आरजे ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवरावर यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूया दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोड्या तुमच्या थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू, मार्गदर्शक, संघटक व क्रीडा तज्ञ यांच्याशी ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर यांनी मारलेल्या गप्पा आपण ऐकू शकता दर गुरुवारी रात्री 9 वाजता क्रीडा झेप या कार्यक्रमात, आणि पुन्हा प्रसारण दर रविवारी रात्री 9 वाजता. त्यासाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

मानवी तस्करीच्या विरोधात कृतिशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबूरकर यांनी.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज सुनता।
1: तुम्ही ऐकत आहात नगरचे अंतरंग आरजे कोमल सोबत।
2: गुड मॉर्निंग, शुभ सकाळ, नमस्कार मंडळी। तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। सकाळचे 7 वाजलेत आणि नगरचे अंतरंग या शोमध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्यासोबत। मंडळी, आज आहे 10 जुलै 2026 ही तारीख, वार आहे शुक्रवार आणि मंडळी आजचं छान वातावरण आहे आणि असं वाटतंय की सूर्यदेव पुन्हा एकदा नगरच्या डोक्यावर मुकुट घेऊन उभे राहिलेत आणि तुम्हीही माझ्यासोबत आहे, त्यामुळे हे वातावरण इतकं सुंदर आहे आणि मी तुमची आवडती आरजे कोमल देखील तुमच्यासोबत आहे आणि हे खरंच खास आहे ना, तुमच्यासोबत गप्पा मारणं, तुमच्यासोबत बोलणं, तुमच्यासोबत गाणे ऐकणं, ऐकणं किती सुंदर। आणि मंडळी, आज आपण शहराच्या बाहेरील गोंधळात लपलेली ती आतली गोष्ट जाणून घेणार आहोत, त्याबद्दल बोलणार आहोत। नगरवासियांच्या मनातली स्वप्न, संघर्ष, आनंद, आठवणी आणि ती छोटी छोटी खुशी ज्याची कदर फक्त आपल्याला कळते। आजच्या या सुंदर सकाळी मी तुम्हाला घेऊन चालली आहे नगरच्या अंतरंगामध्ये आणि मंडई खणखणीत गाणी, तुमच्या समस्या, तुमच्या आठवणी, नगरातील आजच्या खास बातम्या आणि खूप काही नवं, काहीतरी वेगळं या सगळ्याबद्दल आता आपण बोलणार आहोत। त्याआधी ऐकूयात हे छानसं गाणं, त्यामुळे कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।

नगरच्या रस्त्यांपासून ते बाजारपेठेपर्यंत, शहर आणि जिल्ह्यातील अचूक घडामोडींपासून ते नगरच्या ऐतिहासिक सफरीपर्यंत सर्व काही अपडेट मिळतील एकाच ठिकाणी. मॉर्निंग शो नगरचं अंतरंग मध्ये सोमवार ते शनिवार रोज सकाळी 7 ते 11 माझ्यासोबत म्हणजेच आर जे कोमल सोबत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: गुड मॉर्निंग, शुभ सकाळ, वेलकम बॅक मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा, नगरच्या अंतरंगामध्ये. मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. मंडळी, आज आहे शुक्रवार, 10 जुलै 2026 याची तारीख आहे. आणि मंडळी, आज आहे जागतिक ऊर्जा स्वातंत्र्य दिन आणि राष्ट्रीय मत्स्य शेतकरी दिन. या दोन्ही दिनाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि मंडळी, आजच्याच दिवशी 1923 मध्ये मुसोलिनीनं इटलीतील सर्व राजकीय पक्षांवर बंदी घातली. 1925 मध्ये अवतार मेहर बाबा यांनी मौन व्रत सुरू केलं आणि मृत्यूपर्यंत सलग 44 वर्ष ते व्रत पाळलं. 1925 मध्ये टास या सोव्हियत युनियन वृत्तसंस्थेची स्थापना झाली. 1940 मध्ये ब्रिटनची लढाई म्हणून ओळखले जाणारे हवाई युद्ध सुरू झालं. 1947 मध्ये मोहम्मद अली जिना पाकिस्ताननं पहिले गव्हर्नर जनरल बनले. 1962 मध्ये टेलस्टार 1 हा पहिला अमेरिकन संचार उपग्रह प्रक्षेपित झाला. 1973 मध्ये युनायटेड किंगडम पासून बहामासाचं स्वातंत्र्य झालं. 1973 मध्ये पाकिस्तानच्या संसदेनं बांगलादेशला मान्यता दिली. 1978 मध्ये महात्मा फुले मागास वर्ग विकास महामंडळाची मुंबई स्थापना झाली. 1978 मध्ये मॉरिटानिया मध्ये लष्करी उठाव झाला. 1992 मध्ये आर्वी येथील विक्रम इन्सॅट भूकेंद्र राष्ट्राला अर्पण केले. 1992 मध्ये संपूर्ण स्वदेशी उपग्रह इन्सॅट 2A फ्रेंच गयानाच्या कौरो इथून प्रक्षेपित करण्यात आला. 2000 मध्ये मनुभाई मेहता पुरस्कार शास्त्रज्ञ वी ग भिडे यांना जाहीर झालं. आणि तसंच याच वर्षात नायजेरियामध्ये फुटलेल्या तेलाच्या पाईपलाईनचा स्फोट झाला. गळती होणारं तेल गोळा करण्याचा प्रयत्न करत असलेल्या 250 लोकांचा मृत्यू झाला. तर मंडळी, हे होते आजचे दिनविशेष. आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: नवीन आठवड्याची सुरुवात आता होणार एका नव्या आवाजासोबत. नगरकरांचे जिव्हाळ्याचे प्रश्न, त्यांच्या अपेक्षा, आठवणी आणि गोष्टी घेऊन येते आर जे कोमल नगरचं अंतरंग शो मध्ये. मजेशीर गप्पा, विचार करायला लावणाऱ्या गोष्टी आणि तुमच्या मनातलं थेट आता रेडिओ नगर 90.4 FM वर. सोमवार ते शनिवार दररोज सकाळी 7 ते 11 या वेळेत फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

नमस्कार नगरकर, माझे नाव सौ उमा जोशी। तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: गुड मॉर्निंग, वेलकम बॅक मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. नगरच्या अंतरंगामध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, सकाळची सुरुवात छान भक्तिमय आणि पॉझिटिव्ह व्हायला हवी, त्यासाठी आपण ऐकत असतो एक अभंग. चला तर ऐकूयात आजचा अभंग. तेलनिशी रुसला वेडा, रागे कोरडे खातो भिडा, आपुले हित आपण पाही, संकोच तोन धरी काही, बोडिले डोके सांडिला मोहो, शेजारणीच्या गेली रागे, कुत्र्यांनी घर भरिले मागे, पिसा रागे भाजिले घर, नागविले ते नेणे फार, तुका म्हणे वाचा रांगे, फेडिले सावले देखिले जगे. याचा अर्थ असा, क्रोधानं वेडा झालेला मनुष्य तेलणीवर रुसून तेल आणावयास गेला नाही आणि रुक्ष अन्न खात बसला. ज्याला आपलं हित समजत नाही तो हरिभक्ती करत नाही, ज्याच्या अंती अहितच होतं. एका स्त्री समाजानं त्रास दिला म्हणून नवरा मुलाबाळांविषयी प्रेम न बाळगता त्याचा त्याग करते, डोक्यावरील केस कापून टाकते. एक स्त्री शेजारणीवर रुसून घर सोडून गेली, तेव्हा तिच्या घरात कुत्र शिरलं. एकानं घरात पिसवा झाल्या म्हणून क्रोधानं स्वतःचंच घर जाळलं, त्यात स्वतःचंच नुकसान स्वतःनच केलं. एका स्त्रीनं उवा झाल्या म्हणून लुगडं सोडलं, तर नागवेपणानं तिचीच फजिती झाली. तुकाराम महाराज म्हणतात, क्रोधाच्या आहारी गेलेल्या व्यक्ती स्वतःचं नुकसान स्वतःच कशा प्रकारे करून घेतात याची उदाहरणं आहेत. त्यामुळे आपल्याला आपलं हित कळालं पाहिजे, आपला क्रोध आपल्याला आवरता आला पाहिजे. प्रपंच नुसताच पैशानं नाही चालत आणि नुसताच चांगल्या माणसानं नाही चालत, तर त्याला परमार्थाची जोड असायला हवी, तेव्हा आपल्याला आपलं हित अहित कळतं. बोला संत तुकाराम महाराज की जय. आता वेळ झाली एका छोट्या म्युझिकल ब्रेकची, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: स्नेहालय संचलित मनोबल व्यसनमुक्ती आणि पुनर्वसन केंद्र, शास्त्रशुद्ध पद्धतीने आणि कमी खर्चात व्यसनमुक्तीचे उपचार घ्या आणि व्यसनमुक्त व्हा. फक्त 30 दिवसाच्या निवासी उपचारांमधून महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र समूह कक्ष. अधिक माहितीसाठी संपर्क 92 73 93 57 89. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: मंडळी तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा. नगरचा अंतरंगमध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मित्रांनो, आपण सगळ्यांना स्वातंत्र्याची स्वप्न पाहतो. देश स्वतंत्र असावा, अर्थव्यवस्था स्वावलंबी असावी, पण ऊर्जेच्या बाबतीत काय? आपण अजूनही खूप प्रमाणात इंधन, कोळसा, गॅस यावर अवलंबून आहोत. हे सगळं आयात करावं लागतं, किमतीवर खाली होतात, आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे पर्यावरणाची हानी होते. हवेत प्रदूषण, हवामान बदल आपल्या मुलांच्या भविष्यावर परिणाम होत आहेत. पण आशेचा किरण आहे. हो, सूर्य, वारा, पाणी, भूष्णता ही निसर्गाची देणगी आहे. सोलर पॅनल, वी ऊर्जा, जिओथर्मल या नव्या तंत्रज्ञानानं आपण स्वतःची ऊर्जा स्वतः तयार करू शकतो. घरावर सोलर प्लेट लावली, गावात छोटं वी मिल लावलं की रोजगार, आणि देशपातळीवर स्वच्छ ऊर्जा वाढली की आयात कमी, अर्थव्यवस्था मजबूत. मी स्वतःनं एक विचार केला. माझ्या आजोळच्या खेड्यात ना जेव्हा सोलर दिवे लागले तेव्हा मुलं रात्री अभ्यास करू लागली. कुठेही लाईट नसलं तरी आता उजेड आहे. हीच तर स्वातंत्र्याची भावना आहे, हो ना? ऊर्जा स्वातंत्र्य म्हणजेच फक्त बिल कमी होणं नाही, तर आपल्या आयुष्यात स्वायत्तता येणं आहे. निकोला टेस्ला यांचा जन्मदिनही आज आहे, म्हणजे 10 जुलैला आहे. आणि आज आहे जागतिक ऊर्जा स्वातंत्र्य दिन. सगळ्यात आधी तर तुम्हा सगळ्यांना या दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि मंडळी, विजेच्या क्षेत्रातील त्यांचं योगदान आजही आपल्याला प्रेरणा देतं. आणि 2006 लॉस एंजेलिस काउंटीचे सुपरवायझर मायकेल अँटोनोविच यांनी हा दिवस जाहीर केला, जेणेकरून जगभरात नवी स्वच्छ ऊर्जेची जाणीव निर्माण व्हावी. तर मंडळी, अशा प्रकारे आजचा हा दिवस देखील खूप महत्वाचा आहे. आणि मंडळी, आपण काय करू शकतो ह्यासाठी? तर घरात अनावश्यक लाईट बंद ठेवा, शक्य असेल तर सोलर वापरा, सरकारच्या योजना जाणून घ्या. सोलर रूफटॉप बायोगॅस ही देखील सरकारची महत्वाची योजना आहे. आणि मुलांना सांगा की ऊर्जा वाचवणं हेही स्वातंत्र्य लढा आहे. मित्रांनो, छोट्या छोट्या पावलांनी मोठा बदल घडतो. आज आपण फक्त रेडिओवर बोलत नाही, तर उद्या आपल्या कुटुंबात, गावात, शहरात ही चर्चा सुरू करूया. स्वच्छ ऊर्जा, स्वावलंबी भारत आणि हिरवी पृथ्वी हे आपलं स्वप्न आहे. जागतिक ऊर्जा स्वातंत्र्य दिनाच्या पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना खूप शुभेच्छा. ऊर्जा स्वतंत्र राहो, निसर्ग सांभाळा जाओ, हीच अपेक्षा आजच्या दिवशी आपण सगळेजण स्वतःकडून करूया, तर तेव्हाच देश बदलेल. आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.
1: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
2: एखाद्या लैंगिक अत्याचार ग्रस्त मुला मुलींचं आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
1: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी.
2: 77727505 किंवा 90110-26495 या मोबाईल क्रमांकावर.
1: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
2: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
1: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

கொடுத்தே கம்பரத்து கால்

गुड मॉर्निंग, शुभस काय मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा नगर संतरंग. मध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, आज आहे 10 जुलै. आणि आज ना आपल्यामध्ये कितीतरी जण आहेत, आपले कितीतरी श्रोते आहेत ज्यांचा हॅपी वाला बर्थडे आहे. तर तुम्हा सगळ्यांना तुमचा आजचा हा जन्मदिन हा खूप खास जाणार आहे. तुमच्या आयुष्यात नेहमी सूर्यप्रकाशासारखा उजेड, नदीसारखा आनंदी प्रवाह आणि आकाशासारखी मोठी स्वप्न राहो. प्रत्येक नवीन वर्ष तुम्हाला नवीन यश, आरोग्य, प्रेम आणि भरभर हसू देईल अशी मनापासून इच्छा मी व्यक्त करते. रेडिओ नगरची टीम देखील व्यक्त करते. आणि तुम्ही ज्या हास्यानं जगाला उजळून टाकता, तेच हास्य तुमच्या चेहऱ्यावर सदैव फुलत राहो. तुमची मेहनत फळ देईल, स्वप्ने साकार होतील आणि प्रत्येक क्षण आनंदानं भरलेला राहील. तुम्हाला तुमच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. खूप खूप वर्षांपर्यंत सुखी, समृद्ध आणि आनंदी रहा. आणि मित्रांनो, रेडिओवरून सर्वांच्याच वतीनं खूप प्रेम, खूप शुभेच्छा. पुन्हा एकदा वाढदिवसाच्या खूप जास्त जास्त जास्त शुभेच्छा. आणि मंडळी, तुम्हाला देखील बर्थडे विश करायचं असेल, अॅनिव्हर्सरी विश करायचं असेल किंवा एखाद्याचा स्पेशल दिवस अजून जास्त स्पेशल करायचा असेल, तर रेडिओ नगर 90.4 FM वरून तुम्ही करू शकता. आता वेळ झाली आहे एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. आणि ज्यांचा आज बर्थडे आहे त्यांच्यासाठी हे खास गाणं ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
1: एखाद्या लैंगिक अत्याचारग्रस्त मुला मुलींचं आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
0: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी.
1: 77727505 किंवा 90110426495 या मोबाईल क्रमांकावर
0: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
1: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
0: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: तुम्ही ऐकत आहात नगरचे अंतरंग आरजे कोमल सोबत.
2: गुड मॉर्निंग, वेलकम बॅक मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM. गुड मॉर्निंग, वेलकम बॅक मित्रांनो. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. नगरचा अंतरंगमध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि सकाळचे 8 वाजलेत. खूप छान अशा गप्पा आपण मारतो आहोत. म्हणजे आपण ना जीवनात जिंकण्यासाठी किंवा पुढे जाण्यासाठी नेहमी धावत असतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जीवनामध्ये ना जिंकण्यासाठी नेहमी वेगानं धावण्याची गरज नाहीये. फक्त आपल्या वाटेनं खंबीरपणे चालत राहा. आपण लहानपणापासून कासव आणि सशाची गोष्ट ऐकलीये. जो ससा आहे ना, तो त्याच्या वेगानं धावत होता पण मध्ये त्यानं विश्रांती घेतली, पण तो हारला. कारण कासव जो आहे तो हळूहळू चालत होता, पण तो कॉन्स्टंट होता, तो खंबीर होता, तो वाट अजिबातच चुकला नाही. त्याचमुळे पळणं इम्पॉर्टंट नाहीये, तर खंबीरपणे त्याच वाटेवर चालणं खूप महत्वाचं आहे. आणि त्याचबरोबर मंडळी, कधी कधी पळता पळता थांबा, विश्रांती घ्या, आजूबाजूला पहा, हसत राहा आणि आपल्या छोट्या छोट्या आनंदांना महत्व द्या. यश हे केवळ ध्येय गाठण्यात नाही, तर वाटेत आलेल्या प्रत्येक अनुभवात आनंद घेण्यात देखील आहे. मित्रांनो, आयुष्य ही स्पर्धा नाही, तर एक सुंदर यात्रा आहे. प्रत्येक दिवस नवीन संधी घेऊन येतो, त्याला मिठी मारून स्वीकारा, मेहनत करा आणि प्रेमानं जगत राहा. हा छोटासा सुविचार तुमच्या दिवसाला सकारात्मक ऊर्जा देईल अशी मी आशा करते. आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: नवीन आठवड्याची सुरुवात आता होणार एका नव्या आवाजासोबत. नगरकरांचे जिव्हाळ्याचे प्रश्न, त्यांच्या अपेक्षा, आठवणी आणि गोष्टी घेऊन येते आर जे कोमल नगरचं अंतरंग शो मध्ये. मजेशीर गप्पा, विचार करायला लावणाऱ्या गोष्टी आणि तुमच्या मनातलं थेट आता रेडिओ नगर 90.4 FM वर. सोमवार ते शनिवार दररोज सकाळी 7 ते 11 या वेळेत फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: नमस्कार, मी कैलाश वाघमारे बोलतोय. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: गुड मॉर्निंग, वेलकम बॅक मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM. गुड मॉर्निंग, वेलकम बॅक मित्रांनो. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. नगरचा अंतरंगमध्ये मी आर्जे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि सकाळचे 8 वाजलेत. खूप छान अशा गप्पा आपण मारतो आहोत. म्हणजे आपण ना जीवनात जिंकण्यासाठी किंवा पुढे जाण्यासाठी नेहमी धावत असतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जीवनामध्ये ना जिंकण्यासाठी नेहमी वेगानं धावण्याची गरज नाहीये. फक्त आपल्या वाटेनं खंबीरपणे चालत राहा. आपण लहानपणापासून कासव आणि सशाची गोष्ट ऐकलीये. जो ससा आहे ना, तो त्याच्या वेगानं धावत होता, पण मध्ये त्यानं विश्रांती घेतली, पण तो हारला. कारण कासव जो आहे तो हळूहळू चालत होता, पण तो कॉन्स्टंट होता, तो खंबीर होता, तो वाट अजिबातच चुकला नाही. त्याचमुळे पळणं इम्पॉर्टंट नाहीये, तर खंबीरपणे त्याच वाटेवर चालणं खूप महत्वाचं आहे. आणि त्याचबरोबर मंडळी, कधी कधी पळता पळता थांबा, विश्रांती घ्या, आजूबाजूला पहा, हसत राहा आणि आपल्या छोट्या छोट्या आनंदांना महत्व द्या. यश हे केवळ ध्येय गाठण्यात नाही, तर वाटेत आलेल्या प्रत्येक अनुभवात आनंद घेण्यात देखील आहे. मित्रांनो, आयुष्य ही स्पर्धा नाही, तर एक सुंदर यात्रा आहे. प्रत्येक दिवस नवीन संधी घेऊन येतो, त्याला मिठी मारून स्वीकारा, मेहनत करा आणि प्रेमानं जगत राहा. हा छोटासा सुविचार तुमच्या दिवसाला सकारात्मक ऊर्जा देईल अशी मी आशा करते. आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
2: आपल्या नगरचे श्रीकृष्ण दत्तात्रय कुलकर्णी घेऊन येत आहेत आपल्या मनातल्या सुंदर चिरंतन मराठी गाण्यांचा खास कार्यक्रम चिरंतन गाणी.

नमस्कार, मी डॉक्टर आश्लेषा भांडारकर स्वच्छता दूत म्हणून गेली अनेक वर्ष काम करते आहे. नगरकरांनो, आपलं शहर स्वच्छ असावं असं तुम्हाला वाटतं ना? ही जबाबदारी केवळ महापालिकेची नाही, तुम्ही आम्ही सर्वांनीच कचऱ्याची योग्य रीतीने विल्हेवाट लावायला हवी. ओला आणि सुका कचरा वेगवेगळा केला तर त्यावर प्रक्रिया करणंही सोपं जातं. आपलं नगर कचरामुक्त ठेवण्यासाठी सर्वजण मिळून प्रयत्न करूया. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

वेलकम बॅक मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. नगरचा अंतरंग मध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, आता सध्या ना पावसाचं वातावरण आहे बरं का, आणि पाऊस पडतोय आणि इंस्टाग्रामवर वेगवेगळे रील्स व्हायरल होत आहेत. पाण्याचे रील्स आहेत ज्यामध्ये माणसं एकमेकांना वाचवत आहेत, माणसं प्राण्यांना वाचवत आहेत. आणि अशातच तळेगावचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, तुम्हाला आठवतोय का, एकदम मजेशीर तो व्हिडिओ, की एवढ्या पावसात तळ्यातलं पाणी सगळ्या गावात शिरलंय आणि तळेगाववाले जे आहेत, तळेगाववासी जे आहे ते मासे पकडण्यात बिझी होते. तो व्हिडिओ खरंच मनाला एक सुखद आनंद देणारा होता. आणि मंडळी, तसंच आपल्या गावाकडे गेलो ना तर तळ्याकाठी, नदीकाठी, समुद्र किनाऱ्यावर किती मेहनत चाललेली दिसते ना. सकाळी लवकर उठून जाळं टाकणं, मासे पकडणं, तलाव स्वच्छ ठेवणं ही रोजची कामं असतात. पण या मेहनतीमुळं आपल्या थाळीमध्ये प्रोटीन भरलेले मासे येतात आणि देशाची अन्न सुरक्षा देखील मजबूत होते. गावातील तरुणांना रोजगार मिळतो आणि अर्थव्यवस्थेला बूस्ट मिळतो, हे खरंच नीलक्रांती आहे. तर आज आहे 10 जुलै, म्हणजेच आज आहे राष्ट्रीय मत्स्य शेतकरी दिन. आणि जे जे मत्स्य शेतकरी करतात त्यांना सगळ्यांना आजच्या दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि मंडळी, 1957 10 जुलैला ना ओडिशातील अंगुल इथं डॉक्टर हिरालाल चौधरी आणि डॉक्टर के एच अली कुही यांनी भारतीय मुख्य कार्प माशांच्या प्रजननाची यशस्वी इंड्युस्ड ब्रिडिंग म्हणजेच हायपोफायझेशन तंत्राची सुरुवात केली. आणि या एका प्रयोगानं संपूर्ण भारतातील मत्स्य उत्पादनात क्रांती घडवली. आज आपण जगात दुसऱ्या क्रमांकावर आहोत मत्स्य उत्पादनात. मी विचार केला की ज्या शेतकऱ्यानं आपल्या तळ्यात मासे सोडले त्याच्या कुटुंबाला वर्षभर उत्पन्न मिळालं पाहिजे, मुलांना शिक्षण, घरात समृद्धी आली पाहिजे. आणि ही स्वावलंबनाची कहाणी आहे. शहरात बसून आपण मासे खातो पण त्या मागे किती मेहनत, किती स्वप्न आहेत याची आपल्याला कल्पना देखील नसते. म्हणजे आज ना आपण सगळ्यांनी मिळून, आजच नाही तर नेहमीच, स्थानिक मत्स्य शेतकऱ्यांचा सन्मान करायला हवा, त्यांच्याकडून खरेदी करायला हवी. तसंच प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना, तलाव विकास आणि प्रशिक्षण या ज्या योजना आहेत त्याची माहिती या शेतकऱ्यांपर्यंत, या मत्स्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचायला हवी. तसंच पाण्याचे संरक्षण करता करता प्रदूषण रोखणं, जेणेकरून मासे निरोगी राहतील. आणि शेतीसोबतच जलशेती ही उत्तम संधी आहे हे देखील आपण आपल्या पिढीला, पुढच्या पिढीला सांगू शकतो. मित्रांनो, मत्स्य शेतकरी हेच आपल्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचे खरे नायक आहेत. त्यांच्या मेहनतीला मान देऊया, त्यांना प्रोत्साहन देऊया, जेणेकरून भविष्यातील पिढी निरोगी आणि समृद्ध राहील. आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. शायरी, फॅशन टिप्स, सोशल मीडिया अपडेट आणि बरच काही, खूप सारा माहितीचा खजिना आपल्यासाठी घेऊन येत आहे आरजे अनु सांजरंग या स्पेशल शो मध्ये. ऐकायला विसरू नका सोमवार ते शनिवार संध्याकाळी 4 ते 7 या वेळेत फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

नमस्कार नगरकर, माझे नाव वृंदा बाळ. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

मानवी तस्करीच्या विरोधात कृतिशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबूरकर यांनी.

गुड मॉर्निंग, शुभ सकाळ मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचं. सकाळचे 8:53 झालेत आणि नगरच्या अंतरंगामध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्यासोबत. मंडळी, आता जाणून घेऊयात काल म्हणजेच 9 जुलै 2026 रोजी घडलेल्या महत्वपूर्ण घडामोडी. राज्यात समान नागरी कायदा लागू करण्यासाठी निवृत्त न्यायमूर्ती रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखाली 7 सदस्यीय उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली आहे. डेन्मार्कमधील औषध निर्मिती करणारी कंपनी नोवो नॉर्डिस्कनं भारतात जगातील पहिल्या आठवड्यातून एकदाच घेण्याचं बेसल इन्सुलिन अविकली उपलब्ध करून दिलंय. हे इन्सुलिन जे आहे ते टाईप 1 आणि टाईप 2 मधुमेह असलेल्या प्रौढ रुग्णांसाठी आहे. लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याचा हप्ता पुढील आठवड्यात महिलांच्या खात्यावर जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्य सरकारकडून लवकरच या योजनेसाठीचा निधी वर्ग केला जाईल. सैराट फेम अरबाज शेखनं सोलापुरातील नोबेल हॉस्पिटल मेडिकलवर रुग्णांची लूट केल्याचा आरोप केला होता. या आरोपानंतर अन्न आणि औषध प्रशासनानं तपासणी करत त्रुटींमुळे हे मेडिकल सील केलं आहे. अहिल्यानगर शहरातील माईवाडा वेश पाडण्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठानं महत्वपूर्ण स्थगिती दिली असून संबंधित वेश संरक्षित करून तिचं जतन आणि सुशोभीकरण करण्याचे आदेश दिलेत. मंडळी, हे होते काल म्हणजे 9 जुलै रोजी घडलेल्या काही महत्वपूर्ण घडामोडी. आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ब्रेक नंतर आपण अशाच गप्पा मारणार आहोत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. रेडिओ नगर 90.4 FM वर सकाळी अवतीभोवती या सदरामध्ये रोज एक विनोद ऐकवला जातो. तुम्हाला आवडलेले

स्नेहालय संचलित बालभवन, झोपडपट्ट्यांमधील बालकांचे आरोग्याचे प्रश्न असोत किंवा शिक्षण आणि महिला सक्षमीकरणाचे प्रश्न असोत, या सर्व प्रश्नांवर बालकांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय बालभवन. संपर्क क्रमांक 90110271. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: तुम्ही ऐकत आहात नगरचे अंतरंग आर जे कोमल सोबत.

गुड मॉर्निंग, शुभ सकाळ मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज. तुमचा सकाळचे 9 वाजलेत आणि नगरचा अंतरंग या मॉर्निंग शो मध्ये मी कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, काही विद्यार्थी जे असतात ना, म्हणजे दोन प्रकारचे विद्यार्थी असतात बरं का. एक प्रकारचे विद्यार्थी असतात की जे अभ्यासात खूप हुशार असतात, त्यांना अभ्यास एका अभ्यास एवढंच आठवतं. आणि दुसरे जे विद्यार्थी असतात ना, ते अभ्यासात थोडे कमी असतात पण इतर ऍक्टिव्हिटीजमध्ये पण ते हुशार असतात, इतर ऍक्टिव्हिटी करत असतात. आणि मंडळी, काही विद्यार्थ्यांच्या घरची परिस्थिती नसते तरी देखील ते ना त्यांना जे यश मिळवायचं ते मिळवतच असतात. असेही गुणी आणि कष्टाळू विद्यार्थी, प्रयत्नशील विद्यार्थी आपल्याकडे असतात आणि ते त्यांच्या जे शिकत आहे त्यामधून त्यांना जे हवंय ते प्राप्त करतात, चांगले मार्क्स मिळवतात आणि पुढच्या शिक्षणासाठी ते त्यांचं ध्येय गाठत असतात. आणि अशाच विद्यार्थ्यांचं अखिल भारतीय विद्यार्थी परिषद दक्षिण अहिल्यानगर जिल्ह्यातर्फे माऊली सभागृह इथं सत्कार झालेला आहे. आणि हा सत्कार जो आहे तो बोर्ड परीक्षेत प्रावीण्य मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा झालाय. तर ह्या सगळ्या विद्यार्थ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि त्यांच्या भविष्यासाठी त्यांना खूप शुभेच्छा आणि त्यांचं कौतुक. आता वेळ झालीये एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा, आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।

इतिहासाच्या कुशीत वाढलेलं शहर, संस्कृतीचा सुगंध दरवळे दरदर, प्रगतीच्या वाटेवर निर्धार ठाम, माझं अहिल्यानगर माझा अभिमान, हे घोषवाक्य लिहिलं आहे शंकर पवार यांनी. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: वेलकम बॅक मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. नगरचा अंतरंगामध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, हा जो महिना आहे ना आषाढ, तो माझा खूप जास्त आवडता महिना आहे. कारण आषाढामध्ये, आषाढी एकादशी निमित्त जे सगळीकडे वातावरण झालेलं असतं ना, आई ग, असं वाटतं नेहमी असंच, असं ज्यामध्ये भक्ती असते, ज्यामध्ये प्रेम असतं, ज्यामध्ये आपुलकी, एकता सगळं दिसून येतं. सगळे वारकरी एकत्र येऊन पंढरीकडे निघालेले असतात. ध्येय एक असतं, पंढरीला जाणं, विठुरायांना भेटणं. हे किती छान आहे. आपण जर रोज असं राहिलो तर आपलं ध्येय एकच ठेवलं आणि आपण सगळे एक आहोत असं वागलो तर. पण ह्या निमित्त हे दृश्य दिसत असतं, म्हणजे सगळे वारकरी जे आहेत ते मृदुंगाच्या आवाजात विठ्ठल विठ्ठल विठ्ठल ये नामघोष करत फक्त पंढरीची वाट चालत असतात. आणि किती छान वातावरण असतं, यात जात पात धर्म हे न बघता सगळे एकत्र येऊन फक्त विठुरायांना भेटत असतात. हे सगळ्यात छान दृश्य असतं. आणि आत्ता सध्या ते दृश्य सगळीकडे पसरलेलं आहे. सगळ्या पालख्या निघालेल्या आहेत आणि आळंदीहून निघालेल्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि आकुर्डीत मुक्काम करून निघालेल्या जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यांच्या आगमनानं काल अवघी पुण्यनगरी विठ्ठलमय झाली होती. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं कळस इथं, तर तुकोबारायांच्या पालखीचं स्वागत करण्यासाठी बोपोडी इथं भक्तिसागर उसळला. आणि बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल असं, आणि श्री ज्ञानेश्वर आणि श्री ज्ञानदेव तुकाराम या अखंड नामघोषांनी टाळ मृदुंगाच्या गजरात सारा परिसर दुमदुमून गेला. रस्त्याच्या दुतर्फा उभ्या असलेल्या हजारो भाविकांनी भक्तिभावानं फुलांची उधळण करत पालख्यांचं स्वागत केलं. तर म्हणजे अशा प्रकारे सगळीकडेच हे वातावरण आहे. आणि हे वातावरण म्हणजे या वातावरणाची, विठ्ठलाला भेटण्याची आस सगळ्यांना होती आणि लवकरच ती संपणार आहे. आणि आषाढी एकादशीच्या दिवशी सगळे हे वारकरी विठुरायांना भेटणार आहेत. आणि त्यांचं एक सगळ्यात मोठं स्वप्न पूर्ण होणार आहे, फक्त विठुरायांना बघणं. हे त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचं आणि खूप छान असतं. म्हणजे वर्षभरात काय झालं काय नाही ते सगळं विसरतात, फक्त विठुरायांना बघतात, डोळे भरून बघतात आणि पुन्हा एक वर्षाची वाट असते. आणि ही वाट आता त्यांनी धरलेली आहे. सगळ्या वारकऱ्यांना त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. बोला संत तुकाराम महाराज की जय, बोला ज्ञानदेव महाराज की जय, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. आता घेऊयात एक छोटासा म्युझिकल ब्रेक. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: नमस्कार, मी केदार शिंदे आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

माझे नाव अखिलेश आदिनाथ शेडाळे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

पाण्याचा प्रत्येक थेंब मोलाचा, जणू अंश सोन्याचा, पाणी वाचवा, पाण्याचा पुनर्वापर करा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुम

0: वेलकम बॅक मंडळी, तुम्ही ऐकता आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा नगरचा अंतरंग मध्ये. मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, आपल्या महाराष्ट्रामध्ये ना समान नागरी कायदा लागू करण्यासंबंधी या कायद्याचा अभ्यास करून सविस्तर अहवाल तयार करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीश रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखाली 7 सदस्यांची उच्चस्तरीय समिती जी आहे ती स्थापन करण्यात आली असून आगामी 6 महिन्यांमध्ये ही समिती शासनाला अहवाल सादर करणार आहे आणि त्यानंतर याबाबतचे विधेयक नागपूर येथील येत्या हिवाळी अधिवेशनात मांडणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी विधिमंडळात केली आहे. तर मंडळी, निवृत्त न्यायाधीश रंजना देसाई आणि याच्या अध्यक्ष असणार आहे. तर सदस्य मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश आर सी चव्हाण, माजी न्यायाधीश एच जी मेहर, तसंच माजी न्यायाधीश एस जी मेहरे आणि माजी मुख्य सचिव डी के जैन, माजी महाधिवक्ता ॲडव्होकेट वीरेंद्र सराफ, राज्यघटनेचे अभ्यासक रमेश पतंगे आणि शिक्षणतज्ञ आणि सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर सुवर्णा रावल या सगळ्या या समितीच्या सदस्य असणार आहेत. तर म्हणजे अशा प्रकारे आता आपल्या इकडे म्हणजे महाराष्ट्रात समान नागरी कायद्याच्या अभ्यासासाठी समिती स्थापन झाली आहे आणि लवकरच हिवाळी अधिवेशनात हे विधेयक मांडलं जाणार आहे. आपण अशाच गप्पा मारणार आहोत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
2: एखाद्या लैंगिक अत्याचार ग्रस्त मुला मुलींचं आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
1: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी.
2: 77727505 किंवा 90110-26495 या मोबाईल क्रमांकावर
1: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
2: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
1: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

आपल्या नगरचे श्रीकृष्ण दत्तात्रय कुलकर्णी घेऊन येत आहेत आपल्या मनातल्या सुंदर चिरंतन मराठी गाण्यांचा खास कार्यक्रम चिरंतन गाणी।

0: इथे उलगडेल गाथा नगरची, इथे घेता येईल शोध नगरचा,
1: रोजच्या घडामोडींचा लेखाजोखा आणि सामान्यांच्या व्यथांना वाचा फोडत म्हणेल बोला की नगरकर।
0: लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। अहमदनगरी यूट्यूब चॅनल।

मंडई सकाळचे 9:41 झालेत आणि नगरच्या अंतरंगामध्ये मी आर्ज कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडई, राज्यात ना सध्या पाऊस ओसरला असून बहुतांश ठिकाणी पावसानं उघडीप दिली आहे. राज्यात ऊन सावल्यांचा खेळ अनुभवायला मिळतोय. आणि आज म्हणजे 10 तारखेला पुणे घाटमाथा, सातारा जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर जोरदार सरींची शक्यता असल्यानं, तसंच पूर्व विदर्भात विजांसोबत पावसाची शक्यता असल्यानं सतर्कतेचा इशारा म्हणजेच येलो अलर्ट हवामान विभागानं दिला आहे. तर म्हणजे अशा प्रकारे सध्या पाऊस सगळीकडेच वसरलाय आणि राज्यभरात पावसानं चांगलाच धुमाकळ घातला होता, पण काही ठिकाणी अजूनही पाऊस आलेला नाहीये. अशा भागात टेन्शन आहे, चिंतेचं वातावरण पसरलेलं आहे. पण काही ठिकाणी आता पाऊस पडून चिडून पडलाय आणि थांबलाय असं म्हणायला देखील हरकत नाहीये. आणि राज्यात पावसाचा एकूण जोर कमी झाला असला तरी पण कोकण आणि घाटमाथ्यावर मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कायम राहिला बरं का. कालचीच ही बातमी आहे आणि

सकाळी 8 वाजेपर्यंत 24 तासात राज्यातील 107 महसूल मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे. कोकणातील पालघर इथं सर्वाधिक 244 मिलीमीटर तर मध्य महाराष्ट्रातील हेलवाक आणि मोरगिरी इथं प्रत्येकी 177 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तसंच मंडई त्र्यंबकेश्वरचा साधुग्राम पाण्याखाली गेलेला आहे, तिथे देखील खूप जास्त पाऊस झालेला आहे. तर काही ठिकाणी पावसानं उघडीप घातली असली तरी काही ठिकाणी पावसाचा जोर चालू आहे, तर काही ठिकाणी अजूनही पाऊस पडलेला नाहीये अशी सध्या राज्याची स्थिती आहे. तर मंडई, तुमच्या जिल्ह्यात तुमच्या शहरात पावसाचं काय अंदाज आहे, पावसाचं काय वातावरण आहे, नक्की कळवा. 90 11 11 23 90 या संपर्क क्रमांकावर ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी सविता काळे. मंडळी, एखादा सुट्टीचा दिवस आपल्या नगर शहराच्या परिसरातील ऐतिहासिक वास्तूंच्या सान्निध्यात तुम्ही आनंदात घालवू शकता. तुमच्या प्रियजनांनाही आपल्या परिसरातील पर्यटन स्थळ दाखवा, त्यातून बदलेत आपल्या शहराचा चेहरा मोहरा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख. अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे. आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात. तुम्ही ठरवा, आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची.
1: मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. नगरच्या अंतरंगामध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, आपल्या महाराष्ट्र राज्यात ना 1 जून ते 8 जुलै या कालावधीत अतिवृष्टी आणि पावसाशी संबंधित विविध घटनांमध्ये 63 जणांचा मृत्यू झाला असून 78 जण जखमी झालेत. मृतांच्या कुटुंबियांना निकषानुसार प्रत्येकी 4 लाख रुपयांची मदत देण्यात आली आहे, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी विधानसभेत दिली आहे. आणि मंडई, पुण्यातील कचरा डेपो दुर्घटनेचा उल्लेख करताना 47 वर्षापासून असलेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यामुळे ही दुर्घटना घडली असल्याचं महाजन यांनी सांगितलंय. 1.5 दिवसात तब्बल 635 मिलीमीटर पाऊस झाल्यानं हा ढिगारा इमारतीवर कोसळा असं देखील ते म्हणाले. आणि मंडई, मृतांची संख्या जी आहे ती 63 मृत आहे, त्यामध्ये झाडं पडून 6 जणांचा मृत्यू झाला, तर वीजमुळे 23 जणांचा, भिंत पडून 25 जणांचा, दरड कोसळून 6 जणांचा, आणि 200 जनावरं, तर 3 पुरामुळे 3 जणांचा मृत्यू झाला आणि त्यामध्ये 10 जखमी जनावर. तर म्हणजे अशा प्रकारे मृतांची संख्या आहे जी खरंच खूप जास्त आहे. आणि 63 जणांचा मृत्यू होणं ही काय सोपी गोष्ट नाही आहे, पण या सगळ्या नैसर्गिक आपत्तींमुळे झालेलं आहे. पण कचऱ्यामुळे देखील काही दुर्घटना होत आहेत, तर अशा दुर्घटना होऊ नये यासाठी सरकारनं आणि आपण सगळ्यांनीच पुढे येऊन काम करणं गरजेचं आहे. आणि मंडळी, स्वतःची आणि इतरांची काळजी घ्या. आता वेळ झाली आहे एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: तुम्ही ऐकत आहात नगरचे अंतरंग आर जे कोमल सोबत.

0: मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा, नगरचे अंतरंगामध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, संगमनेर तालुक्यात ना गेल्या 4 ते 5 दिवसांपासून भीज पाऊस सुरू असला तरीही ना पाणी टंचाईचं जे संकट आहे ते अजूनही कायम आहे. अनेक छोटे मोठे तलाव, सिमेंट बंधारे आणि विहिरी अद्यापही पूर्ण न भरल्यानं पाणी टंचाईच्या झळा कायम आहेत. परिणामी सध्या तालुक्यात 15 टँकरद्वारे 26 गावं, 16 गावठाणं आणि 66 वाड्यावस्त्यांतील 35,453 नागरिकांना टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येतोय. तर मंडई, अशा प्रकारे म्हणजे काही ठिकाणी पाऊस झालाय तरीही पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे बरं का? म्हणजे आपल्याकडे पाऊस झाला आपण आनंदी आहोत की आता पाणी भरपूर येईल, पण नाही, असं नाहीये. अजूनही पाणी टंचाई कायमच आहे. अजूनही काही गावांना, काही वस्त्यांना आणि काही शहरांना टँकर बोलवावी लागतात, एवढी पाणी टंचाई आपल्याकडे आहे. त्यामुळे पाणी सगळ्यांनी जपून वापरणं, त्याचा योग्य वापर करणं गरजेचं आहे. आणि पावसाळा चालू आहे, पण आपण काय काय हे पाऊस थांबवण्यासाठी, हे पावसाचं पाणी मुरण्यासाठी किंवा साठवण्यासाठी उपाय केले, स्वतःला कधी हा प्रश्न विचारलात? नाही केलेत आपण. आपण उलट काय केलं, आता पाऊस येणार म्हटल्यावर आपल्याला खूप, म्हणजे पाऊस आलाय म्हटल्यावर आपल्याला खूप पाणी मिळणार हे गृहीत धरून आपण चाललोय, पण आपण स्वतः काहीही केलं नाहीये. आणि स्वतः करणं, आपल्यापासून स्वतःपासून सुरुवात करणं गरजेचं आहे. त्यामुळे पाण्याची बचत करा, पाण्याची साठवण करा, जे खूप महत्वाचं आहे. मंडळी, हे लक्षात घ्या. आणि आता पुढे देखील पाऊस येणार आहे, त्यामुळे या सगळ्या उपाययोजना करता येतील तितक्या करा. आता वेळ झाली आहे एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: हॅलो, आय एम इशिता बोरा अँड यू आर लिस्निंग टू रेडिओ नगर 90.4 FM, युअर व्हॉइस.

शायरी, फॅशन टिप्स, सोशल मीडिया अपडेट आणि बरच काही. खूप साऱ्या माहितीचा खजिना आपल्यासाठी घेऊन येत आहे आरजे अनु सांज रंग या स्पेशल शो मध्ये. ऐकायला विसरू नका सोमवार ते शनिवार संध्याकाळी 4 ते 7 या वेळेत फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
1: एखाद्या लैंगिक अत्याचारग्रस्त मुला मुलींचं आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
0: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी
1: 77727505 किंवा 90110 26495 या मोबाईल क्रमांकावर.
0: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
1: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
0: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

नमस्कार, मी विभावरी तांबडे. श्रोते हो, रोजचं वर्तमानपत्र उघडलं तर अपघाताची एखादी बातमी वाचायला मिळतेच. अपघात कमी करण्यासाठी सर्वांनी वाहतुकीचे नियम पाळले पाहिजेत. आपल्या स्वतःच्या सुरक्षेसाठी हेल्मेट वापरण्याची सवय लावा. अपघात टाळू, वाहतूक सुरक्षित बनवू. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: वेलकम बॅक मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा नगर संतरंगमध्ये. मी आर्ज कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर आणि विठोबरायांचं या सगळ्यांच्या नामात रंगून, या सगळ्यांचं नाम घोषात रंगून पालखी सोहळा आता सोहळ्यामध्ये ना सगळे वारकरी आता पंढरीकडे निघालेले आहेत. आणि पालखी सोहळ्यामध्ये हजारो वारकरी आणि भाविकांची उपस्थिती असतानाही अँब्युलन्ससाठी काही क्षणांतच मार्ग मोकळा करण्यात आला. वारकरी, नागरिक आणि पोलिसांच्या समन्वयामुळे रुग्णवाहिकेला कोणताही अडथळा न येता पुढे जाता आलं. त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. म्हणजे बघा ना मंडळी, आपण आपल्या म्हणजे वारी किंवा आपले जे सण उत्सव आहेत ना, ते किती विचार करून ठरवलेले असतात. वारकरी पण किती छान एकत्र येऊन एकतेच्या भावनेनं पुढे जात असतात. आस एकच असते विठुरायांना भेटण्याची आणि त्यातच ते जात असतात. त्याचबरोबर एका रुग्णवाहिकेला, म्हणजे आपण बघतो की वारीमध्ये किती गर्दी असते, किती लोक असतात, किती भक्त भाविक असतात, तरीही त्यांनी कोणतीही अडचण न येता अँब्युलन्सला जाण्यासाठी मार्ग मोकळा केला. यालाच म्हणतात माणूस की यालाच म्हणतात खरी भक्ती. काय वाटतं याबद्दल नक्की कळवा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: नमस्कार, मी महेश काळे, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

पाण्याचा प्रत्येक थेंब मोलाचा, जणू अंश सोन्याचा, पाणी वाचवा पाण्याचा पुनर्वापर करा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: वेलकम बॅक मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. नगरच्या अंतरंगामध्ये मी आर्ज कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, पुण्याच्या अर्णव पापरकरचा बॅड विम्बल्टन टेनिस स्पर्धेतील ना प्रवास उपांत्यपूर्व फेरीत संपला आणि जॉर्डन लीनं 6-2, 7-5 अशा फरकानं 18 वर्षीय अर्णवला पराभूत केलं. पण उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारून अर्णवनं ऐतिहासिक कामगिरी केली आहे. 36 वर्षानंतर विम्बल्टन ज्युनियरच्या उपांत्यपूर्व फेरीमध्ये पोहोचणारा तो पहिलाच भारतीय खेळाडू ठरला आहे. यापूर्वी 1990 महान टेनिसपटू लिएंडर पेस यानं ही कामगिरी केली होती. तर मंडळी, अशा प्रकारे पुण्याच्या पोरानं एक छान इतिहास रचला असं म्हणायला हरकत नाही. अर्णव पारकरनं उपांत्यपूर्व फेरीत मजल मारली. मंडळी, आपण अशाच गप्पा मारणार आहोत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: समाज सुधारक असलेले संत कबीर यांनी त्यांच्या दोह्यातून प्रेम, समता आणि भक्तीचा मार्ग दाखवला. कबीरांचे दोहे, त्यांचा मराठी अनुवाद आणि अर्थ सांगणारं कबीरवाणी हे पुस्तक लिहिलं आहे मूळचे नगरचे रहिवासी असलेले आचार्य रतनलाल सोनग्रा यांनी. रेडिओ नगर 90.4 FM वरच्या सांजरंग शो मध्ये दर शनिवारी संध्याकाळी 5 वाजता कबीरवाणी पुस्तकाचं अभिवाचन सादर केलं जाणार आहे. तर ऐकायला विसरू नका कबीरवाणी रेडिओ नगर 90.4 FM वर. संत कबीरांचे विचार आत्मसात करूया, अज्ञानाचा अंधार दूर करूया.

सकाळचे 10:44 झालेत आणि नगरचे अंतरंगामध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. मंडई नाशिक येथील ना TCS कंपनीतील लैंगिक शोषण, धर्मांतर आणि धार्मिक भावना दुखावल्याच्या गुन्ह्यात निदा खानला जामीन मंजूर झाला आहे. तिला जामीन दिल्याची सविस्तर ऑर्डर आली आहे आणि त्यात नाशिक जिल्हा न्यायालयानं थेट भगवान श्रीकृष्ण यांच्या जन्माचा दाखला दिलाय. हो, भगवान श्रीकृष्णांप्रमाणे कोणत्याही बालकाचा जन्म तुरुंगात होऊ नये यामुळे तिला सुटका झालेली आहे तिची आणि तिला जामीन मिळालेली आहे. तर मंडई अशा प्रकारे TCS प्रकरणात निदा खानला जामीन देताना न्यायाधीशांचा दाखला असा आहे. आपण अशाच गप्पा मारणार आहोत. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

समाज सुधारक असलेले संत कबीर यांनी त्यांच्या दोह्यातून प्रेम, समता आणि भक्तीचा मार्ग दाखवला. कबीरांचे दोहे, त्यांचा मराठी अनुवाद आणि अर्थ सांगणारं कबीरवाणी हे पुस्तक लिहिलं आहे मूळचे नगरचे रहिवासी असलेले आचार्य रतनलाल सोनग्रा यांनी. रेडिओ नगर 90.4 FM वरच्या सांजरंग शो मध्ये दर शनिवारी संध्याकाळी 5 वाजता कबीरवाणी पुस्तकाचं अभिवाचन सादर केलं जाणार आहे. तर ऐकायला विसरू नका कबीरवाणी रेडिओ नगर 90.4 FM वर. संत कबीरांचे विचार आत्मसात करूया, अज्ञानाचा अंधार दूर करूया.

वेलकम बॅक मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा नगरचा अंतरंगामध्ये कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, आता वेळ झाली आहे तुमचा निरोप घेण्याची. मात्र थोड्याच वेळात, म्हणजे 11 वाजता आपली लाडकी मैत्रीण आरजे ऋतू आपल्याला भेटायला येणार आहे गोष्टी तुमच्या आमच्या या शोमध्ये. आणि मंडळी, उद्या सकाळी पुन्हा 7 वाजता नगरचा अंतरंगामध्ये आपण भेटूयातच की खूप साऱ्या गप्पा, वेगवेगळ्या गोष्टी आणि वेगवेगळ्या काही घटना घेऊन. आणि मंडळी, जाता जाता आपण ऐकत असतो एक कविता. चला तर ऐकूयात आजची कविता. कवितेचं नाव आहे जाणीव. तुला हसताना पाहून मला आनंद होणं, तू उदास असताना मन व्यथित होणं. तुला हसताना पाहून मला आनंद होणं, तू उदास असताना मन व्यथित होणं. तुझी प्रत्येक गोष्ट लक्षात ठेवणं, अगदी लहान लहान गोष्टींवरून तुझी आठवण काढणं. मनातले सगळे विचार फक्त तुला सांगणं, तू बोलत असताना तुझा भावपूर्ण चेहरा बघत राहणं. कारण नसताना तुझ्याशी भांडणं, तू रागावली की अगं हक्काच्या माणसाशीच भांडतो ना आपण अशी समजूत घालणं. तुला आवडेल ते करण्याची तयारी असणं, स्वतः इतकाच तुझ्यावर विश्वास असणं. तू नेहमी खुश असावी हेच एक स्वप्न असणं, तुझ्या इतकंच ह्या स्वप्नाला जपणं. खरंच याला तर प्रेम म्हणत नसतील ना. वाव, अतिशय सुंदर ही कविता आहे. आणि ही कविता प्रत्येक नातासाठी आहे असं मला वाटतं. म्हणजे मैत्रीत पण, किंवा मग आपण ना जेव्हा घरी असतो ना, आपण जेवढं घरच्यांवर भांडतो, घरच्यांवर हक्कानं रुजतो, तेवढं आपण बाहेर नाही करू शकत. किंवा मैत्री पण, एक जी जवळची मैत्रीण असते ना, तिच्यावरच आपण राग काढतो, तिच्यावरच आपण हक्क गाजवतो, तिच्याशीच आपण भांडतो. म्हणजे हे सगळं एक छान जवळच्या नात्यामध्येच होतं. त्यामुळे ही कविता मला तर प्रचंड आवडली आहे. आणि कुठेतरी वाटलं की हा माझ्याच काही लोकांना ही डिस्क्राईब करते की काय. तर तुम्हाला ही कविता कशी वाटली नक्की कळवा. 90 11 23 90 या संपर्क क्रमांकावर. आता वेळ झाली आहे तुमचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूयात उद्या सकाळी 7 वाजता नगरचे अंतरंग या मॉर्निंग शो मध्ये. कुठेही जाऊ नका, ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

कधी कधी मन हरवतं आणि जीवनाचा अर्थही हरवतो, पण त्या हरवलेल्या मनांना पुन्हा मार्ग दाखवते मानसग्राम। हा प्रकल्प बेवारस अवस्थेत फिरणाऱ्या स्किझोफ्रेनियाग्रस्त व्यक्तींसाठी एक आशेचा दिवा ठरला आहे। येथे फक्त उपचार नाहीत तर योग, ध्यान, संगीत, रोजगार प्रशिक्षण या सगळ्यातून नव्या आयुष्यांचं बळ दिलं जातं। मानसग्राम हे फक्त उपचार केंद्र नाही, ते आहे मानवतेचं विश्व। मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा 90 11 01 10 06।

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता।
1: तुम्ही ऐकत आहात गोष्टी तुमच्या आमच्या आरजे ऋतू सोबत।
2: हाय हॅलो नमस्कार मंडळी, गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत। मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। मंडळी, एक फ्रेश आणि मस्त अशी आपली सुरुवात तुमची वाट बघते, पण एक माझी प्रामाणिक तक्रार आहे बरं का की आपल्या सगळ्यांबद्दल। आपण सकाळी उठल्या उठल्या काय करतो, डोळे उघडल्या उघडल्या अंथरुणातून बाहेर पडायच्या आधी आपला हात जातो तो म्हणजे उशी शेजारी ठेवलेल्या मोबाईल वरती, आणि मग सुरू होतो स्क्रोलिंगचा मारा। कुठे काय झालं, कोणी काय स्टेटस ठेवलं, कोणाचा काय वाद सुरू आहे, हे सगळं आपण चहाचा कप हातात घ्यायच्या आधीच डोक्यामध्ये भरून घेतो। मग मला सांगा, दिवसाची सुरुवात पॉझिटिव्ह कशी होणार? तिथेच तर आपली चिडचिड सुरू होते। तर सखींनो, जर दिवसाची सुरुवात खरोखरच सुंदर करायची असेल ना, तर सकाळी उठल्यावरती पहिली 15 मिनिटं स्क्रीन पासून लांब राहा। उठल्या उठल्या गॅलरीत किंवा खिडकीपाशी या, बाहेरची मस्तपैकी ताजी हवा अनुभवा आणि स्वतःला सांगा की काल जे काही झालं ते संपलं, आजचा दिवस माझ्यासाठी एक नवीन संधी आहे। पॉझिटिव्ह विचार करणं म्हणजे आयुष्यात सगळं चांगलंच होईल असं नाहीये, तर जे काही समोर येईल त्याला मी आत्मविश्वासानं सामोरे जाईन हा स्वतःवरती ठेवलेला विश्वास असतो। सकाळी उठून आरशात बघून स्वतःला एक छानस असं हसू द्या। जेव्हा तुम्ही स्वतःकडे हसून बघत असताना तेव्हा अर्धी पॉझिटिव्हिटी तिथेच तयार होत असते। कालच्या चिंतांची ओझ आजच्या दिवसावरती कशाला लादायचं? चला तर मग याच जुन्या गोष्टींना तिथेच सोडा, चेहऱ्यावरती एक छानस स्माईल आणा आणि आजच्या या सुंदर दिवसाची सुरुवात एकदम भारी करा। आणि आपला शो सुद्धा थोड्याच वेळामध्ये छानपैकी सुरू होणार आहे फक्त एका म्युझिकल ब्रेक नंतर। कुठेही जाऊ नका, ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।

0: मी इशिता बोरा आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: नमस्कार, मी मंदार फणसे, आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू, मार्गदर्शक, संघटक व क्रीडा तज्ज्ञ यांच्याशी ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर यांनी मारलेल्या गप्पा आपण ऐकू शकता दर गुरुवारी रात्री 9 वाजता क्रीडा झेप या कार्यक्रमात, आणि पुन्हा प्रसारण दर रविवारी रात्री 9 वाजता. त्यासाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: वेलकम बॅक मंडळी गोष्टी. तुमच्या आमच्या या कार्यक्रमात पुनश्च एकदा सर्वांचं स्वागत. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतु तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी, 5 दिवस आपण सगळेच जण जणू की एका मशीन सारखं धावत असतो. ऑफिस, मुलांची शाळा, अभ्यास, घरकाम, बाप रे बाप. आणि मग वेध लागतात ते म्हणजे शनिवार आणि रविवारचे. वीकेंड हा शब्द ऐकला की मनामध्ये कितीतरी प्लॅन्स येतात, पण खरं सांगू का, हा वीकेंड कधी येतो आणि कधी कपडे धुण्यात, घराची जळमट काढण्यात किंवा पुढच्या आठवड्याचा भाजीपाला आणण्यात निघून जातो ना, हे कळतच नाही. आणि फॅमिली टाईमच्या नावाखाली आपण काय करतो तर सगळेजण एकाच सोफ्यावर बसतो आणि प्रत्येकाचा चेहरा आपापल्या मोबाईलमध्ये असतो किंवा समोर टीव्ही चालू असतो. तर याला तुम्ही फॅमिली टाईम म्हणणार का? तर अजिबात नाही बरं का. या वीकेंडला आपण हे चित्र गॅरंटीनं बदलू शकतो. चला तर मग एक मस्त आणि बजेट फ्रेंडली फॅमिली टाइम प्लॅन करूयात. बाहेर महागड्या हॉटेलमध्ये जाऊन गर्दीत आणि गोंगाटात बसण्यापेक्षा घरातच काहीतरी वेगळं करूयात. शनिवारी किंवा रविवारी रात्री मस्तपैकी हॉटेलिंग नको, तर घरातच सगळेजण एकत्र मिळून काहीतरी बनवूयात. नवऱ्यानं भाजी चिरावी, मुलांनी टेबल आवरावं आणि तुम्ही मुख्य आचारी बनावं. एकत्र स्वयंपाक करताना जो संवाद होतो ना सखींनो, तो एकदम अमूल्य असतो बरं का. जेवण झाल्यावरती रात्री मस्तपैकी गच्ची किंवा बाल्कनीत मस्तपैकी चटई टाकून बसा, चहा कॉफीचा आस्वाद घेत गाण्यांच्या भेंड्या खेळा किंवा जुन्या आठवणी काढा. मुलांना त्यांचं बालपणीचे किस्से सांगा. मोबाईलला काही तासांसाठी नो एंट्री झोन करा. हे 2 दिवस नात्यांमध्ये रिचार्ज होण्यासारखे आहेत हे तुम्ही लक्षात ठेवा आणि असाच काहीतरी मस्त भन्नाट असा वीकेंड प्लॅन करा. तर मंडळी, अशाच नवनवीन मनोरंजक गोष्टींसाठी भेटूयात थोड्याच वेळात गोष्टी तुमच्या आमच्या कार्यक्रमात. तर कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: स्नेहालय संचलित सक्षमा प्रकल्प म्हणजे शिक्षण, रोजगार आणि आत्मसन्मानाचा सुंदर संगम. आणि बेड साइड असिस्टंट नर्सिंग कोर्सेस द्वारे 18 ते 45 वयोगटातील युवक आणि युवतींना दिलं जातं मोफत प्रशिक्षण, निवास आणि रोजगाराची हमी फक्त 90 दिवसात. 8वी पास असलेले उमेदवार स्नेहालय आणि केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर रुग्णालयाच्या सहकार्यानं आरोग्य सेवेतील कुशल सहाय्यक बनतात. कारण स्नेहालय मानतो सक्षम बनणं म्हणजे स्वतःचं आणि समाजाचं भविष्य घडवणं. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 95 11 89 67 75.
2: एकला जरा नुसता जरा मुखडा

0: इथे उलगडेल गाथा नगरची, इथे घेता येईल शोध नगरचा,
1: रोजच्या घडामोडींचा लेखाजोखा आणि सामान्यांच्या व्यथांना वाचा फोडत म्हणेल बोला की नगरकर।
0: लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। अहमदनगरी यूट्यूब चॅनल।

आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू, मार्गदर्शक, संघटक व क्रीडा तज्ञ यांच्याशी ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर यांनी मारलेल्या गप्पा आपण ऐकू शकता दर गुरुवारी रात्री 9 वाजता क्रीडा झेप या कार्यक्रमात, आणि पुन्हा प्रसारण दर रविवारी रात्री 9 वाजता. त्यासाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात पुनश्च एकदा सर्वांचं स्वागत. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मंडळी, आजकालच्या काळामध्ये लॉंग डिस्टन्स रिलेशनशिप हा प्रकार खूप कॉमन झालाय. शिक्षण, करिअर किंवा नोकरीमुळं अनेक जोडप्यांना वेगवेगळ्या शहरामध्ये, अगदी वेगवेगळ्या देशांत सुद्धा राहावं लागतं. चित्रपट किंवा सोशल मीडियावरती हे बघायला जितकं रोमॅन्टिक आणि थ्रिलिंग वाटतं ना, पण प्रत्यक्षात निभवायला तितकंच कठीण असतं हे. जेव्हा दोन व्यक्ती एकमेकांपासून शेकडो किलोमीटर लांब असतात, तेव्हा रोज एक नवीन आव्हान समोर असतो. त्याने अजून रिप्लाय का नाही केला, फोन का नाही केला, ते ऑनलाईन असून सुद्धा मेसेजला रिप्लाय देत का नाही आहेत, बोलत का नाही आहेत, आणि इथूनच संशयाची आणि गैरसमजाची ठिणगी पडायला वेळ लागत नाहीये. मनात अनेक अनामिक भीती आणि असुरक्षितता सतत डोकावत असतात. पण सखींनो, या नात्याची दुसरी बाजू तुम्ही पाहिली का? यामध्ये एक वेगळाच आणि खूप गोड अनुभव असतो. जेव्हा तुम्ही रोज रोज भेटत नाही, तेव्हा एकमेकांची किंमत जास्त कळते. रोजच्या किरकोळ कटकटी नसतात, त्यामुळं जेव्हा कधी संवाद होतो तेव्हा तो खूप क्वालिटी असतो. रात्री उशिरापर्यंत व्हिडिओ कॉलवरती एकमेकांचे चेहरे पाहत राहणं, गुपचूप एकमेकांच्या पत्त्यावरती एखादं सरप्राईज गिफ्ट किंवा आवडतं जेवण डिलिव्हर करणं, आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे कित्येक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर रेल्वे स्टेशन किंवा एअरपोर्टवरती होणारी ती पहिली भेट, तो आनंद, तो एकमेकांना मारलेला घट्ट विळखा जगातल्या कोणत्याही सुखापेक्षा मोठा असतो. हे नातं फक्त दोन गोष्टींवरती टिकत असतं मंडळी. एक म्हणजे अंधविश्वास नाही तर आदरयुक्त विश्वास, आणि दुसरं म्हणजे मनातलं सगळं बोलून दाखवणारं कम्युनिकेशन. जर तुमचे हे दोन धागे घट्ट असतील ना सखीनो, तर किलोमीटरचे अंतर नात्यात कधीच दुरावा आणू शकत नाही. तर मंडळी, जास्त तुम्ही याचा विचार करू नका. याची ही संधी ओळखा आणि एकमेकांपासून आपण दूर राहू शकत नाहीये, ते एकमेकांचं नातं किती घट्ट आहे ना हे ओळखा, आणि अशाच नवनवीन गोष्टींसाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: स्नेहालय संचलित मनोबल व्यसन मुक्ती आणि पुनर्वसन केंद्र,
1: शास्त्र शुद्ध पद्धतीने आणि कमी खर्चात व्यसन मुक्तीचे उपचार घ्या आणि व्यसन मुक्त व्हा. फक्त 30 दिवसाच्या निवासी उपचारांमधून महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र समूह कक्ष. अधिक माहितीसाठी संपर्क 92 73 93 57 89. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

पाण्याचा प्रत्येक थेंब मोलाचा, जणू अंश सोन्याचा, पाणी वाचवा पाण्याचा पुनर्वापर करा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

श्रोते हो नमस्कार, मी आशिष शेडगे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बालविवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाल लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी. अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात पुनश्च एकदा सर्वांचं स्वागत. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतु तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी कुणाशी बोलत होता, तिचा मेसेज रात्री 12 वाजता कसा काय आला, मला न सांगता मित्रांसोबत का गेलात. सखीनो हे संवाद ऐकले की अनेक मुलांचे डोके फिरतात बरं का. मुलांची एक ठरलेली तक्रार असते की मुली खूप पझेसिव्ह असतात यार, सारखा संशय घेतात, फ्रीडमच देत नाहीत. पण मुलांनो कधी शांतपणे तुम्ही विचार केलाय का की मुली असं का वागतात, त्यांच्या या वागण्यामागे नेमकी त्यांची भावना काय असते. मुलांनो ज्याला तुम्ही पझेसिव्हनेस किंवा हट्टीपणा म्हणतात ना, तर तो प्रत्यक्षामध्ये मुलींचा अतिशय काळजीवाहू म्हणजेच केअरिंग स्वभाव असतो. ज्या व्यक्तीवरती आपण मनापासून प्रेम करतो, ज्याला आपलं जग मानतो आपण, त्याला गमावण्याची भीती प्रत्येक माणसाला असते. मुली एखाद्या नात्यामध्ये असतात ना, तेव्हा त्यामध्ये 100% इन्व्हेस्ट होत असतात. त्यांना फक्त एवढंच हवं असतं की आपल्या पार्टनरच्या आयुष्यामध्ये आपल्याला सगळ्यात स्पेशल जागा मिळावी. ती तुमच्या मित्रांवरती जळत नसते, तिला फक्त तुमच्या वेळेतला छोटासा भाग हवा असतो. हो हेही तितकंच खरं आहे की कधी कधी हा पॉझिटिव्हनेस जास्त वाढला की समोर ज्याची गुदमरून गोची झाल्यासारखं वाटतं किंवा नातं गुदमरल्यासारखं वाटतं. म्हणूनच माझ्या सगळ्या सखींना हेच निवेदन आहे की पार्टनरवरती प्रेम नक्की करा, त्याची काळजी घ्या, पण त्याला श्वास घ्यायला थोडी स्पेस आणि स्वातंत्र्य देणं सुद्धा महत्वाचं आहे. प्रेम हे पाखरासारखं असतं, मूड सैल ठेवली की ते आनंदात राहतं. तर मंडळी या गोष्टींचा नक्कीच विचार करा, आपल्या पार्टनरवरती विश्वास ठेवा आणि ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. भेटूया एका ब्रेक नंतर.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात गोष्टी तुमच्या आमच्या आरजे ऋतू सोबत।
2: वेलकम बॅक मंडळी, गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात पुनश्च एकदा सर्वांचं स्वागत। मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। मंडळी, सण उत्सव आले की घरात कसा एकदम उत्साहाचा, आनंदाचा आणि रोषणाईचा पूर येत असतो, बरोबर की नाही? सगळं वातावरण कसं एकदम कल्पनेच्या पलीकडे प्रसन्न होऊन जातं। पण या सगळ्या आनंदाच्या आणि दिव्यांच्या मागे घरातल्या स्त्रीची होणारी धावपळ कधी कुणी बारकाईने पाहिली का बरं? सण येण्याच्या 15 दिवस आधीपासूनच घराचं कोपरान कोपरा स्वच्छ करणं, दिवाळी असेल तर फराळ बनवणं, गणपती किंवा गौरी असतील तर नैवेद्याच्या पक्वानांची तयारी, पाहुण्यांची उठबस आणि या सगळ्यामध्ये स्वतः नटून थटून तयार होणं, बाप रे बाप! सण संपता संपता घरातल्या महिलेचा थकवून पार कचरा झालेला असतो। मला हे नेहमी एक प्रश्न पडतो की सखी, सण तर घरातल्या प्रत्येकाचा आहे, सणाचा आनंद तर सगळेच घेत असतात, मग या सणाच्या अवजड तयारीचं बहुतेक ओझं फक्त महिलांवरच का बरं? पुरुषांनी फक्त बाजारातून सामानाची लिस्ट आणून दिली की त्यांचं काम संपलं का? आता काळ बदललाय आणि विचार सुद्धा बदलायला हवेत। सणाचा खरा आनंद तेव्हाच मिळेल जेव्हा कामाची समान वाटणी होईल। नवऱ्यानं किंवा मुलांनी घराची आवरावरी, पाहुण्यांना पाणी देणं किंवा छोटी मोठी कामं जर वाटून घेतली तर घरातल्या स्त्रीला सुद्धा सणाचा थक जाणवणार नाही आणि तिला सुद्धा तो सण मनापासून एन्जॉय करता येईल। चला तर मग यंदाच्या सणापासून घरामध्ये कामाची पार्टनरशिप सुरू करूयात। सण हा फक्त कामाचा डोंगर न राहता संपूर्ण कुटुंबाचा एक एकत्रित असा सेलिब्रेशनचा सोहळा आहे। तर मंडळी, एन्जॉय करा इथून पुढचे सण आणि अशाच नवनवीन गोष्टींसाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। भेटूया एका म्युझिकल ब्रेक नंतर।

0: प्रौढ प्रताप पुरंदर सिंहासनाधीश्वर राजाधिराज अश्वपति गजपति भूपति गो ब्राह्मण प्रतिपालक छत्रपति श्री श्री श्री शिवाजी महाराज की जय। धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की जय। आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आणि मी आहे आपला मित्र आरजे संजय।
1: वेलकम बॅक मंडळी गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात पुनश्च एकदा सर्वांचं स्वागत। मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। मंडळी, स्वयंपाकघरामध्ये अन्न पदार्थ दीर्घकाळ ताजे ठेवणे आणि ते किडण्यापासून वाचवणं हे एक मोठं आव्हान असतं। आज आपण धान्याला कीड लागण्यापासून रोखणारा एक अत्यंत युनिक आणि वैज्ञानिक दृष्ट्या प्रभावी किचन हॅक जाणून घेणार आहोत। तर या हॅकचं नाव आहे तमालपत्र आणि लवंगाचं नॅचरल प्रिझर्व्हेटिव्ह। सहसा डाळी, तांदूळ, सुकामेवा किंवा रवा जास्त दिवस डब्यामध्ये राहिला तर त्याला अळ्या किंवा पांढरे कडे लागत असतात। अनेक जण यासाठी रासायनिक गोळ्या वापरतात ज्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात। त्याऐवजी हा नैसर्गिक उपाय अत्यंत प्रभावी ठरतो। वापरण्याची पद्धत अत्यंत सोपी आहे। तुम्ही ज्या डब्यामध्ये तांदूळ, डाळ, सुकामेवा किंवा रवा साठवून ठेवता त्या डब्यामध्ये तळाशी, मध्यभागी आणि अगदी वर 4 ते 5 अख्खी तमालपत्र म्हणजेच तेज पत्ता हे 10 ते 12 लवंगा टाकून ठेवा। हा हॅक काम कसा करतो तर तमालपत्र आणि लवंग यांच्यामध्ये युजेनॉल नावाचे एक नैसर्गिक तेलकट घटक असतं, त्यामुळे त्यांना तीव्र आणि उग्र वास असतो। हा वास मानवासाठी सुगंधी असला तरी किडे, अळ्या आणि मुंग्यांसाठी तो असह्य असतो। या उग्र वासामुळे कीटक जे असतात ते धान्याकडे आकर्षित होत नाहीत आणि धान्य वर्षभर सुरक्षित राहतं। यामुळे धान्याच्या चवीमध्ये आणि रंगात कोणताही बदल होत नाही। तर केवळ अन्न वाचवण्यासाठी नाही तर आरोग्याची काळजी घेण्यासाठी हा अत्यंत सोपा आणि खात्रीशीर हॅक आहे। तर नक्की वापरून पहा आणि अशाच युनिक गोष्टींसाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।

0: असू दे कितीही ताण, गर्ज, गारा अन वादळ वारा, धीर धरा, हिम्मत ठेवा.
1: शेतकरी माय बाप हो, जीव तुमचा अनमोल, सरेल लवकरच अंधार सारा, उजळतील दश दिशा, आयुष्यात पुन्हा येईल आनंदाचा गोडवा.
0: आत्महत्येचा विचार दूर सारा, काळ्या मातीची आण घेत समर्थपणे आयुष्याला सामोरे जा.
1: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

पाण्याचा प्रत्येक थेंब मोलाचा, जणू अंश सोन्याचा, पाणी वाचवा, पाण्याचा पुनर्वापर करा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: वेलकम बॅक मंडळी गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी, जेवणानंतर काहीतरी थंडगार खाण्याची इच्छा झाल्यावरती आईस्क्रीम हा उत्तम पर्याय ठरत असतो. मात्र बाजारामध्ये मिळणाऱ्या आईस्क्रीम मध्ये अनेकदा कृत्रिम रंग, फ्लेवर्स आणि अनेक गोष्टींचा वापर केला जातो. आज आपण कोणत्याही मशीन शिवाय अंड्याचा वापर सुद्धा न करता फक्त तीन मुख्य साहित्यांमधून घरच्या घरी क्रीमी आणि मऊ होममेड असं व्हॅनिला आईस्क्रीम कसं बनवायचं ह्याची रेसिपी आपण जाणून घेणार आहोत. तर सर्वात महत्वाचं जे आवश्यक साहित्य आहे ते म्हणजे व्हिपिंग क्रीम 2 कप आणि थंड असलेली, त्यासोबत कंडेन्स्ड मिल्क 1 कप, व्हॅनिला एक्सेन्स ते म्हणजे 1 छोटा चमचा. बनवण्याची कृती अत्यंत सोपी आहे. सर्वात आधी एका मोठ्या भांड्यामध्ये 2 कप थंड व्हिपिंग क्रीम घ्या. इलेक्ट्रिक बीटरच्या सहाय्याने किंवा हँड मिक्सरने सुद्धा क्रीम छान पैकी घट्ट होईपर्यंत 5 ते 7 मिनिट हाय स्पीडवरती फेटून घ्या. क्रीम पूर्णपणे एकदम प्रॉपर फुगली पाहिजे बरं का. त्यानंतर फेटलेल्या क्रीममध्ये 1 कप कंडेन्स मिल्क जे असतं किंवा मिल्क पावडर जे असतं तर ते 1 चमचा छोटा घालून व्हॅनिला एन्सेक्स टाका. आता चमच्याच्या किंवा दुसऱ्या कोणत्याही पळीच्या सहाय्याने हे मिश्रण एकाच दिशेने हलके हाताने मिक्स करा. जास्त जोरामध्ये हलवू नका अन्यथा क्रीम मधील हवा निघून जाईल आणि आईस्क्रीम कडक होईल. तयार झालेलं हे मिश्रण एका एअरटाईट प्लास्टिक किंवा काचेच्या डब्यामध्ये होता वर चमच्याने एक सारखा थर करून घ्या. आईस्क्रीमच्या थरावरती पाण्याचे थेंब किंवा बर्फाचे खडे जमू नयेत म्हणून डब्याचं झाकण लावण्यापूर्वी त्यावरती क्लिंग फिल्म जे प्लास्टिक रॅप असतं किंवा फॉइल पेपर थेट आईस्क्रीमच्या थराला स्पर्श करेल असा ठेवा आणि घट्ट बंद करून डबा फ्रीझरमध्ये कमीत कमी 7 ते 8 तास किंवा रात्रभर सेट होण्यासाठी ठेवून द्या. तर ठरलेल्या वेळेनंतर आईस्क्रीम फ्रीझरमधून बाहेर काढा. ते बाजारात मिळणाऱ्या आईस्क्रीम सारखंच अत्यंत मऊ, क्रीमी आणि चवदार तयार होतं. तर मंडळी, या होममेड आईस्क्रीमचा आनंद घ्या आणि ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: नगरच्या रस्त्यांपासून ते बाजारपेठेपर्यंत, शहर आणि जिल्ह्यातील अचूक घडामोडींपासून ते नगरच्या ऐतिहासिक सफरीपर्यंत सर्व काही अपडेट मिळतील एकाच ठिकाणी. मॉर्निंग शो नगरचं अंतरंग मध्ये सोमवार ते शनिवार रोज सकाळी 7 ते 11 माझ्या सोबत म्हणजेच आर जे कोमल सोबत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

आपल्या नगरचे श्रीकृष्ण दत्तात्रय कुलकर्णी घेऊन येत आहेत आपल्या मनातल्या सुंदर चिरंतन मराठी गाण्यांचा खास कार्यक्रम चिरंतन गाणी।

वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात पुनश्च एकदा सर्वांचं स्वागत. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी, रात्री झोपताना किंवा अचानक चालताना पायाच्या नसांवरती नस चढणं किंवा पायाला गोळे येणं ही अतिशय सामान्य पण तीव्र वेदना देणारी समस्या आहे. अनेकदा स्नायू आकुंचन पावल्यामुळे हा त्रास होत असतो. पायाला सतत गोळे येत असल्यास नेमकं काय करावं ना याचे काही सोपे आणि प्रभावी उपाय मी तुम्हाला सांगणार आहे. तर तत्कालीन उपाय काय आहेत? तर ज्या पायाला गोळा आला आहे त्या पायाचे पाऊल सरळ करून हातानं पायाची बोट वरच्या दिशेनं म्हणजे शरीराकडं वरती खेचा. त्यामुळं आखडलेला स्नायू मोकळा होण्यास मदत होते. गोळा आलेल्या भागावरती हलक्या हातानं वरच्या दिशेनं मालिश करा. यामुळे रक्ताभिसरण सुधारून वेदना सुद्धा कमी होतात. आखडलेल्या स्नायूंवरती गरम पाण्याच्या पिशवीनं शिका किंवा बर्फाचा तुकडा सुती कापडामध्ये गुंडाळून त्यानं मसाज करा. यामुळे स्नायूंना लगेच आराम मिळू शकतो. आणि दीर्घकालीन जर उपाय तुम्हाला हवे असतील मंडळी तर भरपूर पाणी प्या. शरीरामध्ये पाण्याच्या कमतरतेमुळे स्नायू आखडत असतात. त्यामुळे दिवसभरामध्ये कमीत कमी 8 ते 10 ग्लास पाणी पिणं आवश्यक आहे. माहीत आहे पावसाळा सुरू आहे, तहान कमी लागते, पण फक्त तहान लागली तरच पाणी प्यायचं असं करू नका. पाणी वरचेवर पीत राहा. त्याच सोबत जर रात्री झोपताना त्रास होत असेल तर झोपण्यापूर्वी 5 मिनिट पायाचं हलके असे व्यायाम किंवा स्ट्रेचिंग करा. तसेच झोपताना पायांखाली मऊ उशी ठेवावी. जास्त घट्ट किंवा उंच टाचांचे सॅन्डल्स वापरणं टाळा. आरामदायक चपला किंवा शूज वापरल्यानं पायांच्या स्नायूंवरती ताण पडत नाही. आणि जर घरगुती उपाय करून सुद्धा पायाला गोळे येण्याचा सतत त्रास होत असेल, सतत पाय सुजत असतील किंवा त्वचा लाल पडत असेल तर शरीरातील तीव्र व्हिटॅमिन कमतरता असू शकते आणि रक्तवाहिन्यांशी संबंधित समस्या सुद्धा असू शकते. यावेळी डॉक्टरांचा सल्ला घ्या. मंडळी, तुम्ही तुमची सुरक्षा राखा, हसत राहा आणि ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. भेटूया एका म्युझिकल ब्रेक नंतर.

दानात नेत्र द्यावे, द्यावी तशी त्वचाही, दानात देह द्यावा ते श्रेष्ठ कर्म आहे। दान अवयवांचे हे प्राणदान आहे। नवजीवनी कुणाच्या घट अमृत भरावे। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प करा। जनहितार्थ प्रसारित रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात पुनश्च एकदा सर्वांचं स्वागत. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी, बोलता बोलता वेळ कशी निघून गेली खरंच कळत नाहीये बर का. आणि आता वेळ झालीये तुमचा निरोप घेण्याची. आज आपण भरपूर अशा गोष्टींवरती गप्पा मारल्या, खूप साऱ्या चर्चा केल्या, अनेक गोष्टी आपण जाणून घेतल्या. आणि मंडळी, उद्या आहे शनिवार, उद्या आहे मलाला दिवस. म्हणजे तुम्हाला माहितच असणार आहे की शिक्षणासाठी अत्यंत कष्ट करणारी ती मुलगी होती आणि तिने शिक्षणासाठी किती संघर्ष केला आणि त्याबद्दल आपण उद्या बऱ्याच गोष्टी जाणून घेणार आहोत. आणि मंडळी, उद्याचा कार्यक्रम फार इंटरेस्टिंग असणार आहे, पण तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, कारण आता थोड्याच वेळात आर जे वैशाली येते तुम्हाला भेटायला स्नेह वार्ता हा शो घेऊन. तर मंडळी, हसत राहा, खेळत राहा, आरोग्याची काळजी घ्या, पावसाळ्यामध्ये गाड्या सावकाश चालवा आणि अशाच नवनवीन गोष्टींसाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. भेटूयात उद्याच्या भागामध्ये, ठीक, सकाळी 11 वाजता. बापू.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात स्नेहवार्ता फक्त रेडियो नगर 90.4 FM वर।
2: नमस्कार नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। मी अर्जे वैशिल्य आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे। नगरकर, आजचा दिवस आपल्या स्नेहालय परिवारासाठी अतिशय आनंदाचा आहे। स्नेहालय संस्थेच्या हितचिंतक गेल्या अनेक वर्षापासून स्नेहालय संस्थेशी जिव्हाळ्याचं नातं जपणाऱ्या रेखा राजेश कुलकर्णी यांचा आज वाढदिवस आहे। यांच्या या खास दिवसानिमित्त स्नेहालय परिवाराकडून तसेच आमच्या संपूर्ण रेडिओ टीम कडून रेखाताई तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। रेखाताई आपल्या आयुष्यात सुख, समाधान, उत्तम आरोग्य आणि यशाची अखंड भरभराट होत राहो। आपल्या प्रत्येक स्वप्नाला सुंदर पंख लाभोत हीच मनपूर्वक सदिच्छा। आणि आता रेखाताई तुमच्या वाढदिवसानिमित्त तुमच्या आवडीचं सुंदर असं गीत आपण ऐकणार आहोत। निसर्ग राजा ऐक सांगतो हे सुंदर असं गीत आपण ऐकूया फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर।

0: और फिर क्या होगा?
1: पार्टियां, दावतें।
2: Yeah!

वेलकम बॅक नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी अर्जे वैशाली आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे. नगरकर आपल्या सर्वांना माहितीच आहे, स्नेहालय संस्था ही आपल्या अहिल्यानगरमधील एक सामाजिक आणि नावाजलेली संस्था आहे. या प्रकल्पामध्ये अनेक उपक्रम राबवले जातात. त्याचबरोबर मलाला युसुफ सय्यदच्या प्रेरणेतून स्नेहालयाचा अभिनव उपक्रम राबवण्यात येणार आहे. नोबेल पारितोषिक विजेती मलाला युसुफ जाई हिने मुलीच्या शिक्षणासाठी दिलेला संघर्ष आज जगभरातील लाखो मुलींसाठी प्रेरणादायी ठरत आहे. तिच्या विचारांपासून प्रेरणा घेत स्नेहालय मागील 10 वर्षापासून मुलींचे शिक्षण, सक्षमीकरण आणि त्यांच्या हक्काविषयी सातत्याने जनजागृती करत आहे. स्नेहालयाच्या बालभवन, स्नेहालय पुनर्वसन संकुलन, रेडिओ नगर आणि उडान प्रकल्पाच्या माध्यमातून नगर जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालय आणि गावांमध्ये पथनाट्य, स्वरक्षण प्रशिक्षण, बालविवाह प्रतिबंधक शिक्षणाचे महत्व आणि मुलीच्या हक्कांविषयी विविध उपक्रम राबवले जात आहेत. दरवर्षी स्नेहालय पुनर्वसन संकुलनात शिका, सक्षम व्हा, नेतृत्व करा या संकल्पनेवर आधारित विशेष शिबिराचं आयोजन केलं जातं. या शिबिरामध्ये बेस्ट स्टोरी, बेस्ट ऍक्टिव्हिटी, बेस्ट फोटो, बेस्ट व्हिडिओ, केक डेकोरेशन, विविध क्रीडा स्पर्धा तसेच बेस्ट सपोर्ट टीचर अशा विविध स्पर्धा आयोजित केल्या जातात. या उपक्रमामध्ये सहभागी झालेले विद्यार्थी शिक्षणदूत म्हणून आपल्या परिसरात मुलींच्या शिक्षणाचे महत्व आणि बालविवाह प्रतिबंधाबाबत जनजागृती करतात. या उपक्रमातून मलालाचे विचार अधिक अधिक मुलींपर्यंत पोहोचवून त्यांच्यामध्ये शिक्षणाची प्रेरणा, आत्मविश्वास आणि नेतृत्व गुण विकसित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. यावर्षीही 11 जुलै रोजी न्युगोज येथील श्री मुलिका देवी विद्या मंदिर येथे या विशेष दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं आहे. यामध्ये स्ट्रीट प्ले, पथनाट्य, नाटिका, नृत्य, जनजागृती रॅली आदी माध्यमातून मलाला युसुफ जाईन यांच्या कार्याचा परिचय करून देत मुलींचे शिक्षण, बालविवाह प्रतिबंधक आणि मुलींच्या हक्कांविषयी जनजागृती करण्यात येणार आहे. तसेच 12 जुलै मलाला युसुफ जाई यांच्या वाढदिवसानिमित्त स्नेहालय MIDC येथे मुला मुलींसाठी क्रिकेट, बास्केटबॉल आणि क्रिकेट बास्केटबॉल आणि पोस्टर निर्मिती, चित्रकला, केक डेकोरेशन तसेच विविध सर्जनशील आणि क्रीडा उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मुलींना शिक्षणाची संधी, समान हक्क आणि सुरक्षित भविष्य मिळावे हा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी स्नेहालयाचा हा उपक्रम महत्वपूर्ण ठरत असून अधिक अधिक नागरिकांनी या जनजागृती मोहिमेला सहकार्य करावे असे आवाहन स्नेहालयाच्या वतीने करण्यात आले आहे. तर नगरकर, 12 जुलै या दिवशी मलाला युसुफ जाईन यांचा वाढदिवस आहे. या वाढदिवसानिमित्त स्नेहालय परिवार हा मुलींच्या शिक्षणाविषयीची जनजागृती करत आहे. गेले 10 वर्ष झाले ही मोहीम अशीच राबवली जात आहे. तर मंडळी, यानंतर इथे वेळ झालेली आहे छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

समाज सुधारक असलेले संत कबीर यांनी त्यांच्या दोह्यातून प्रेम, समता आणि भक्तीचा मार्ग दाखवला. कबीरांचे दोहे, त्यांचा मराठी अनुवाद आणि अर्थ सांगणारं कबीरवाणी हे पुस्तक लिहिलं आहे मूळचे नगरचे रहिवासी असलेले आचार्य रतनलाल सोनग्रा यांनी. रेडिओ नगर 90.4 FM वरच्या सांजरंग शो मध्ये दर शनिवारी संध्याकाळी 5 वाजता कबीरवाणी पुस्तकाचं अभिवाचन सादर केलं जाणार आहे. तर ऐकायला विसरू नका कबीरवाणी रेडिओ नगर 90.4 FM वर. संत कबीरांचे विचार आत्मसात करूया, अज्ञानाचा अंधार दूर करूया.

लीकेज ला ठीक करा, नळबंद करायला विसरू नका। कमी प्रवाहाचे नळ लावून घ्या, वॉशिंग मशीन पूर्ण भरून चालवा, शौच आणि नीच पीठ घरोघरी बनवा।

0: मूल ना शिकवा महत्व सांगा थेम थेम पाणी प्रत्येक घरात साठवण करा जल संवर्धनासाठी पाऊल उचला आजच मिळून सगळे शपथ घेऊया पाणी वाचवूया पाणी वाचवूया पाणी वाचवूया
1: आजच वाय वेस्ट YAWS ऍप डाउनलोड करा परिवारासोबत पाण्याची बचत करा दररोज पाण्याचा वापर नोंदवा स्वतः जलसंवर्धक बना इतरांनाही प्रेरणा द्या
2: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा
3: वेलकम बॅक नगरकर तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा मी अर्जी वैशाली आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे नगरकर आपल्या सर्वांना माहितीच आहे स्नेहालय संस्था ही आपल्या अहिल्यानगर मधील एक सामाजिक आणि नावाजलेली संस्था आहे या संस्थेसाठी खरं तर अनेक जणांचे हातभार लागलेले आहेत या संस्थेमध्ये अनेक उपक्रम प्रकल्प राबवले जातात त्यापैकी सर्वात महत्वाचा आणि सर्वात अगळा वेगळा प्रकल्प म्हणजे अनाम प्रेम प्रकल्प मंडळी आपल्या परिसरातील दिव्यांग युवक युवतींसाठी एक अतिशय आनंदाची आणि महत्वाची संधी उपलब्ध झाली आहे जर तुमच्या ओळखीत अस्थिव्यंग मुखबधीर किंवा अंध प्रवर्गातील 40-60% दिव्यांग तरुण तरुणी असतील तर ही माहिती त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा अनाम प्रेम संस्था आणि युथ फॉर जॉब यांच्या संयुक्त विद्यमानाने 18-35 वर्षे वयोगटातील दिव्यांग मुला मुलींसाठी पूर्णपणे मोफत 30 दिवसांचे प्रशिक्षण रोजगाराची संधी उपलब्ध करून देत आहे या प्रशिक्षणामध्ये इंग्रजी संवाद कौशल्य बेसिक कॉम्प्युटर BPO प्रशिक्षण सॉफ्ट स्किल रिटेल इंडस्ट्री प्रशिक्षण मुलाखतीची तयारी आणि जॉब प्लेसमेंट यांचा समावेश आहे विशेष म्हणजे प्रशिक्षणाच्या शेवटच्या 10 दिवसात नोकरी मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील प्रशिक्षणादरम्यान 2 वेळेचे जेवण तसेच 2 वेळेचा चहा नाश्ता पूर्णपणे मोफत दिला जाणार आहे शिक्षणाची अट आहे 10वी किंवा 12वी पास अथवा नापास विद्यार्थी अर्ज करू शकतात पदवीधर आणि पदव्युत्तर उमेदवारांनाही संधी खुली आहे यशस्वी उमेदवारांना एक्साइट इंडस्ट्रीज फ्लिपकार्ट डीमार्ट रिलायन्स इंटर्न प्रायव्हेट तसेच दूध प्रा लिमिटेड तसेच घरातून काम करण्याच्या विविध संधींसह संपूर्ण महाराष्ट्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातील प्रशिक्षणाचे ठिकाण आहे अनाम प्रेम संस्था निंबळक अहिल्यानगर अधिक माहितीसाठी संपर्क करा मोसिन सर यांना संपर्क क्रमांक आहे 91-72-81-81-19 संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 91-72-81-81-19 यावर नक्की तुम्ही संपर्क करा त्याचबरोबर मंडळी आरोग्य प्रशिक्षण आणि योग्य संधी मिळाली तर आयुष्याला नवी दिशा मिळू शकते यामुळे ही सुवर्ण संधी स्वतः घ्या आणि आपल्या ओळखीतील गरजू दिव्यांग युवक युवतींपर्यंत नक्की पोहोचवा तर नगरकर इथे वेळ झालेली आहे छोट्याशा म्युझिकल ब्रेकची कुठेही जाऊ नका ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा

माझे नाव गुगळे सम्यक नितीन. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

वेलकम बैक नगर कर तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज. तुमचा मी आरजी वैशिले तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेही वार्ता हा शो सुरू आहे. नगरकरांना आपल्या सर्वांना माहितीच आहे स्नेहालय संस्था ही आपल्या अहिल्यानगर मधील एक सामाजिक आणि नावाजलेली संस्था आहे. या संस्थेमध्ये अनेक प्रकल्प राबवले जातात. त्याचबरोबर आपल्या अहिल्यानगरमध्ये स्नेहालय संचलित सक्षमा हा एक प्रकल्प आहे. संघर्षातून सक्षमाकडे परिवर्तनाची नवीन दिशा देणारा हा सक्षमा प्रकल्प. आरोग्य सेवा क्षेत्रामध्ये स्वतःचं उज्ज्वल भविष्य घडवायचं आहे का तर तुमच्यासाठी स्नेहालय संस्थेच्या सक्षम प्रकल्पामार्फत

मार्फत सुवर्ण संधी उपलब्ध आहे. सक्षम प्रकल्पांतर्गत कौशल्य आधारित प्रशिक्षण अभ्यासक्रम सुरू करण्यात आले असून त्यामध्ये बेड साईड नर्सिंग असिस्टंट हा एक कोर्स आहे, त्याचबरोबर गृहरुग्ण सहाय्यक या अभ्यासाचा समावेश केलेला आहे. या प्रशिक्षणाची खास वैशिष्ट्य म्हणजे 90 दिवसाचे हे प्रशिक्षण आहे, त्याचबरोबर 20% सैद्धांतिक आणि 80% प्रत्यक्ष प्रशिक्षण असणार आहे. त्याचबरोबर अनुभवी डॉक्टर नर्स आणि प्रशिक्षकांचे मार्गदर्शन असणार आहे. यामध्ये संवाद कौशल्य, शिस्त, सेवाभाव आणि व्यक्तिमत्व विकासावर विशेष भर दिला जाणार आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर रोजगार मार्गदर्शन आणि प्लेसमेंट सहाय्यक सुद्धा करणार आहेत. तसेच निवास आणि भोजनासह पूर्ण मोफत प्रशिक्षण असणार आहे. यामध्ये वयोमर्यादा आहे 18 ते 45, किमान 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. सेवा क्षेत्रात काम करण्याची तयारी आणि जिद्द असणे आवश्यक आहे. प्रशिक्षणानंतर खासगी आणि शासकीय रुग्णालय, नर्सिंग होम, वृद्ध सेवा केंद्र तसेच होम केअर सेवा संस्थांमध्ये रोजगाराच्या उत्तम संधी उपलब्ध होऊ शकतात. त्यामुळे आजच सक्षम प्रकल्पामध्ये प्रवेश घ्या, ऍडमिशन सुरू आहेत. सक्षम म्हणजे केवळ प्रशिक्षण नाही तर आत्मविश्वासाने, स्वाभिमानाने आणि सन्मानाने जगण्याची नवीन दिशा आहे. जर तुम्हाला सक्षम प्रकल्पामध्ये ऍडमिशन घ्यायचे असेल तर सक्षम प्रकल्पाचा संपर्क क्रमांक आहे 90110024483. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 90110024483. तर आजच पाऊल उचला तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि नक्की आपणही आपले आयुष्य घडवू शकतो हा निश्चय आपल्या मनामध्ये ठामपणे आपण निर्धारित केला पाहिजे. तर आपण आता सक्षम प्रकल्पाबद्दलची योग्य ती माहिती ऐकली आहे. यानंतर वेळ झालेली आहे एक छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM.

रसिक हो रेडिओ नगर 90.4 FM वर पुस्तकाच्या पानातून या खास कार्यक्रमात तुम्ही ऐकू शकाल बियॉन्ड लिमिटेशन्स या पुस्तकाचं अभिवाचन. अहिल्यानगर येथील आकांक्षा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या संस्थापक सविता काळे यांचा प्रवास जाणून घेऊया त्यांच्याच आवाजात. शब्दांकन आणि संपादन केलं आहे सतीश कुलकर्णी यांनी. आकांक्षा नव्या वाटा नव्या दिशा मर्यादा ओलांडून स्वप्न पूर्ण करण्याची प्रेरणा ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी दुपारी 1 वाजता पुस्तकाच्या पानातून.

0: नमस्कार, माझे नाव डॉक्टर मकरंद धर्मा आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।
1: वेलकम बॅक नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा। मी अर्जे वैशाली आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे। नगरकर स्नेहवार्ता या शो नंतर आता वेळ झाली आहे दुपारनंतरच्या आपल्या खास कार्यक्रमाची रूपरेषा जाणून घेण्याची। माहिती, मनोरंजन, ताज्या घडामोडी आणि खास मुलाखती, तर राहा आमच्या सोबत, कारण पुढील प्रत्येक कार्यक्रम असणार आहे खास तुमच्यासाठी। मंडळी सायंकाळी 4 ते 7 या वेळेमध्ये आपण ऐकणार आहोत सांजरंग हा कार्यक्रम। यामध्ये दिवसभरातील ठळक बातम्या, मराठी प्रादेशिक बातमीपत्र, महत्वाच्या घडामोडी, स्पोर्ट्स, बॉलिवूड आणि सोशल मीडिया अपडेट्सचा रंगतदार संगम आणि हे सगळं घेऊन आज आपल्या सोबत असणार आहेत अर्जे अनु। त्याचबरोबर सायंकाळी 7 ते 8 या वेळेमध्ये नगर डायरी हा कार्यक्रम आपण ऐकणार आहोत। नगरकर स्नेहवार्ता या शो नंतरच्या संपूर्ण कार्यक्रमाची रूपरेषा आपण ऐकली आहे। यानंतर इथे वेळ झालेली आहे तुमचा निरोप घेण्याची। पुन्हा भेटूया नव्या उत्साहासोबत, नव्या विषयासोबत। तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: श्रोतेहो नमस्कार. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा. मंडळी हार्मनी द परफेक्ट ट्यून यामध्ये आज आपण ऐकणार आहोत आपल्याच नगरचे संगीतकार आणि तबलावादक धनंजय आणि गायिका कविता खरवंडीकर यांच्या आठवणी त्यांच्याच आवाजात. तसंच त्यांनी सादर केलेली काही गीतं आपण ऐकूयात.
1: नमस्कार. हार्मनी द परफेक्ट ट्यून या भारतीय अभिजात संगीताला वाहिलेल्या चॅनलच्या रसिक दर्शकांचं मनपूर्वक स्वागत. मी गायिका कविता खरवंडीकर
2: आणि मी धनंजय खरवंडीकर, संगीतकार आणि तबलावादक. या 40 वर्षांच्या सहजीवनात आणि सांगीतिक प्रवासात अभिजात संगीतातल्या विविध रूपांमधून नादविश्वाचा वेध आम्ही घेत आहोत आणि हे अनुभव तुमच्याबरोबर शेअर करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. ही मैफल अशीच उत्तरोत्तर रंगत जाणार आहे तुमच्या सहभागातून. तर सादर करत आहोत
3: हार्मनी द परफेक्ट ट्यून.
4: श्री स्वामी ब्रह्मानंद विरचित रामाष्टकम.

बाह्यतः ज्याची अनुभूती येते ते शरीर, मन, बुद्धी, इंद्रिय, पंचमहाभूत म्हणजे मी नव्हे, तर माझं खरं स्वरूप चिदानंद रूप शिवोहम शिवोहम हे आहे. ऐकूया श्री शंकराचार्य विरचित निर्वाण षटकम.

मंडई हार्मनी द परफेक्ट ट्यून यामध्ये आपण आज ऐकत होतात आपल्याच नगरचे संगीतकार आणि तबलावादक धनंजय आणि गायिका कविता खरवंडीकर यांच्या आठवणी त्यांच्याच आवाजात आणि त्याचबरोबर त्यांनी सादर केलेली काही गीतं आपण ऐकलीत. आता वेळ झालीये तुमचा निरोप घेण्याची. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र, परावलंबित्व आलेल्या सर्व वयोगटातील रुग्णांना दर्जेदार निवासी सेवा, सुश्रुषा देणारा उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र। सर्व वयोगट, आजारपण, अपघात, शस्त्रक्रियेनंतरचा बरे होण्याचा काळ, वृद्धत्वातून अनुभवलेल्या शारीरिक आणि मानसिक आजारातून बरे होताना आवश्यक ती परिचर्या, काळजी आणि सुश्रुषा घरगुती वातावरणात आणि रास्त दरात पुरवणारा एक उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र। अधिक माहितीसाठी संपर्क साधा 9970064455 किंवा 7499980845 या क्रमांकावर। एक वेळ अवश्य भेट द्या स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्राला। पत्ता: डॉक्टर आंबेडकर पुतळ्याजवळ, हॉटेल अंबिका मागे, नगर पुणे रोड, केडगाव, अहिल्यानगर।

आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू, मार्गदर्शक, संघटक व क्रीडा तज्ज्ञ यांच्याशी ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर यांनी मारलेल्या गप्पा आपण ऐकू शकता दर गुरुवारी रात्री 9 वाजता क्रीडा झेप या कार्यक्रमात, आणि पुन्हा प्रसारण दर रविवारी रात्री 9 वाजता. त्यासाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, माझं नाव हेमचंद्र इंगळे आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र परावलंबित्व आलेल्या सर्व वयोगटातील रुग्णांना दर्जेदार निवासी सेवा सुश्रुषा देणारा उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र. सर्व वयोगट, आजारपण, अपघात, शस्त्रक्रियेनंतरचा बरे होण्याचा काळ, वृद्धत्वातून अनुभवलेल्या शारीरिक आणि मानसिक आजारातून बरे होताना आवश्यक ती परिचर्या, काळजी आणि सुश्रुषा घरगुती वातावरणात आणि रास्त दरात पुरवणारा एक उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र. अधिक माहितीसाठी संपर्क साधा 9970064455 किंवा 7499980845 या क्रमांकावर. एक वेळ अवश्य भेट द्या स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्राला. पत्ता: डॉक्टर आंबेडकर पुतळ्याजवळ, हॉटेल अंबिका मागे, नगर पुणे रोड, केडगाव, अहिल्यानगर.

0: इथे उलगडेल गाथा नगरची, इथे घेता येईल शोध नगरचा,
1: रोजच्या घडामोडींचा लेखाजोखा आणि सामान्यांच्या व्यथांना वाचा फोडत म्हणेल बोला की नगरकर।
0: लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। अहमदनगरी यूट्यूब चॅनल।

नवीन आठवड्याची सुरुवात आता होणार एका नव्या आवाजासोबत. नगरकरांचे जिव्हाळ्याचे प्रश्न, त्यांच्या अपेक्षा, आठवणी आणि गोष्टी घेऊन येते आर जे कोमल नगरचं अंतरंग शो मध्ये. मजेशीर गप्पा, विचार करायला लावणाऱ्या गोष्टी आणि तुमच्या मनातलं थेट आता रेडिओ नगर 90.4 FM वर. सोमवार ते शनिवार दररोज सकाळी 7 ते 11 या वेळेत फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

नमस्कार, मी कुंदा देशमुख. आज रेडिओ नगरमध्ये आल्यामुळे मला खूप म्हणजे खूप आनंद वाटतोय. त्याचं कारण म्हणजे मला माहेरी आल्यासारखं वाटतंय. माझं सर्व बालपण, 10वी 11वीपर्यंतचं शिक्षण हे नगरला झालेलं आहे, अये सोसायटीत. त्यामुळे मला हे सगळं खूप आपुलकीचं, आपलं असं वाटतंय. त्यामुळे खूप छान वाटतंय आणि ही संधी मला दिल्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे खूप आभारी आहे. तर खरोखर रेडिओ नगर 90.4 FM हे सतत ऐकत रहा ही मी तुम्हाला विनंती करते. धन्यवाद.

नवीन आठवड्याची सुरुवात आता होणार एका नव्या आवाजासोबत. नगरकरांचे जिव्हाळ्याचे प्रश्न, त्यांच्या अपेक्षा, आठवणी आणि गोष्टी घेऊन येते आर जे कोमल नगरचं अंतरंग शो मध्ये. मजेशीर गप्पा, विचार करायला लावणाऱ्या गोष्टी आणि तुमच्या मनातलं थेट आता रेडिओ नगर 90.4 FM वर. सोमवार ते शनिवार दररोज सकाळी 7 ते 11 या वेळेत फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

स्नेहालय संचलित स्नेहाधार प्रकल्प, विधवा, परित्यक्ता, बालमाता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिला या सर्व महिलांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय स्नेहाधार प्रकल्प. महिलांसाठी निवास, भोजन, कायदेशीर सल्ला व समुपदेशन. अधिक माहितीसाठी संपर्क 90 11 36 36 00. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

डायरी, फॅशन टिप्स, सोशल मीडिया अपडेट आणि बरच काही. खूप सारा माहितीचा खजिना आपल्यासाठी घेऊन येत आहे आरजे अनु सांजरंग या स्पेशल शो मध्ये. ऐकायला विसरू नका सोमवार ते शनिवार संध्याकाळी 4 ते 7 या वेळेत फक्त रेडिओ नगर 90.4 FM.

नमस्कार नगरकर, माझे नाव निधी नारायणे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

नमस्कार, मी अभिनेता ऋषिकेश करमळकर आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: कधी कधी अंधार इतका दाटतो की आशेचा प्रकाश दिसेनासा होतो. पण या अंधारात 1989 साली अहिल्यानगरच्या काही संवेदनशील हृदयांनी पेटवलेली एक दिव्य ज्योत म्हणजेच स्नेहज्योत. देह व्यापारात अडकलेल्या आणि मानव तस्करीला बळी पडलेल्या महिला आणि मुलींना सोडवून त्यांचे पुनर्वसन करण्याचे कार्य स्नेहज्योत करत आहे. जिथे प्रेम आहे तिथे परिवर्तन आहे.
1: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 90 11 36 36 00.

पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: नमस्कार, आपण ऐकता स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा सांजरंग. या कार्यक्रमात श्रोते हो नमस्कार. दिल्ली हायकोर्टानं अभिनेते राजपाल यादव यांना 3 महिन्याच्या तुरुंगवासाची शिक्षा दिली आहे. चेक बाउन्सच्या 7 केसेसमध्ये 7 प्रकरणांमध्ये ही 3 महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा अभिनेते राजपाल यादव यांना कोर्टानं सुनावली आहे. कनिष्ठ न्यायालयानं सुद्धा त्यांना दोषी ठरवण्याचा निर्णय कायम ठेवला आहे. हायकोर्टानं त्यांना प्रत्येक प्रकरणामध्ये तक्रारदाराला 1 कोटी रुपये आणि राज्याला 25,000 रुपये देण्याचे आदेश दिले आहेत. न्यायमूर्ती स्वर्णकांता शर्मा यांच्या खंडपीठानं हा एक महत्वाचा निकाल दिला आहे. त्याचबरोबर राज्यातल्या महत्वाच्या घडामोडींकडे सुद्धा आपण वळणार आहोत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
2: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
1: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील अगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
2: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.

नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा सांजरंग या कार्यक्रमात. गुड इव्हनिंग मनापासून. आणि नवीन शैक्षणिक वर्ष खरं तर जून महिन्यातच सुरू झालं आणि आता जुलै महिन्यालाही सुरुवात झालेली आहे. ऑलमोस्ट प्रत्येक शाळांचं जे काही अभ्यासक्रमाचं रुटीन आहे, शाळेचं रुटीन आहे, ते सुरू झालं आहे. पण आपल्या भारतामध्ये ना दररोज 25 तरी सरकारी शाळा या बंद पडतात आणि खूप दुर्दैवाची ही गोष्ट आहे. या अशा सरकारी शाळा आहेत की ज्या शाळांमधून अनेक लोक पासआउट झाले आहेत, अनेक लोकांनी इथे शिक्षण घेतलेलं आहे. इतक्या चांगल्या दर्जाच्या सरकारी 25 शाळा दररोज सरासरी बंद पडताना दिसतात. गेल्या 10 वर्षांचा एक रिपोर्ट जो नीती आयोगानं दिला, त्यामध्ये भारतात 94,000 सरकारी शाळा या बंद पडल्यात. अशा शाळांची संख्या 2014-15 11 लाखांहून आता वाढतच चाललेली आहे. विद्यार्थ्यांच्या नोंदणीमध्ये, म्हणजे शाळेमध्ये प्रवेश घ्यायचा असेल तर सरकारी शाळांच्या नोंदणीमध्ये सुद्धा जवळपास 2.5 कोटींची आकडेवारीनुसार घट झालेली बघायला मिळते. आणि याच काळामध्ये खाजगी शाळा ज्या वाढल्या आहेत आणि हळूहळू वाढ

0: ची संख्या वाढली. इंग्लिश मीडियम असेल किंवा इंटरनॅशनल स्कूल असेल यांचं प्रमाण जे आहे ते समाजामध्ये वाढलं आणि त्यामुळे पालकांनीसुद्धा याच शाळांकडे विद्यार्थ्यांना पाठवायचं असंही ठरवलं आणि त्यामुळे कुठेतरी या कारणांमुळे भारतातल्या दररोज 25 सरकारी शाळा ज्या आहेत त्या बंद पडताना दिसत आहेत. अनु आहे तुमच्यासोबत, गुड इव्हनिंग.
1: नमस्कार, मी संजय आगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 आवाज तुमचा.

दानात नेत्र द्यावे, द्यावी तशी त्वचाही, दानात देह द्यावा ते श्रेष्ठ कर्म आहे। दान अवयवांचे हे प्राणदान आहे। नवजीवनी कुणाच्या घट अमृत भरावे। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प करा। जनहितार्थ प्रसारित रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालाच लोकमध्यम, रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा हक्काचा आवाज, आणि मी अनु आहे तुमच्यासोबत सांजरंग या कार्यक्रमात. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अर्थात एसटीच्या पदांची सरळ सेवा भरती प्रक्रिया आहे असा एक मेसेज सध्या व्हायरल होतोय, आणि अनेक अशा गोष्टी असतात दिवसभरामध्ये की ज्या सोशल मीडियावर व्हायरल होत असतात, पण या सोशल मीडियावरच्या या ज्या काही बातम्या आहेत, जी काही माहिती आहे, ती बरोबर आहे का चुकीची, त्याची सत्यता पडताळणं हे आपलं काम आहे. बऱ्याच गोष्टी असतात की ज्या अफवा असतात आणि त्यावर विश्वास ठेवणे हीच त्यातली एक. एसटी महामंडळाच्या कुठल्याही पदांच्या सरळ सेवा भरती प्रक्रिया सध्या नाही आहे, त्या संदर्भातल्या बातम्या प्रसारित होत असल्याचं निदर्शनास आलंय, आणि त्यामुळे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळानं याबाबत एक महत्वाचा आदेश जारी केला आहे की चालक, वाहक, शिपाई, लिपिक, टंक, लेखक, सहाय्यक या पदांवरील रिक्त पदांची माहिती जी आहे ती कुठल्याही स्वरूपामध्ये मागवण्यात आलेली नाहीये. सरळ सेवा भरतीशी त्याचा कुठलाही संबंध नाहीये. कुठल्या तरी अज्ञात व्यक्तींनी चुकीचा अर्थ लावून मोठ्या प्रमाणावर भरती होणार असल्याचा मेसेज व्हायरल केलेला आहे, आणि या बातम्या पूर्णपणे दिशाभूल करणाऱ्या असून कोणतंही यामध्ये तथ्य नाहीये. त्याचबरोबर वर्ग 3 आणि वर्ग 4 या पदांसाठी कुठलीही सरळ सेवा भरती नाही आहे. त्यामुळे जर सोशल मीडियावर काही मेसेजेस व्हायरल होत असतील चुकीचे, तर ते पडताळून पहा, त्याची सत्यता पडताळून पहा. श्रोते हो, आपल्या शोची वेळ आता संपत आलेली आहे. सांजरंग या कार्यक्रमाची वेळ संपत आलेली आहे. ऑलमोस्ट 7 वाजत आलेत रेडिओ नगरच्या क्लॉकमध्ये, आणि थोड्याच वेळामध्ये नगर डायरी हा कार्यक्रम तुम्ही ऐकणार आहात. आणि आजच्या नगर डायरी या कार्यक्रमामध्ये एक विशेष मुलाखत तुम्ही ऐकणार आहात. आपलं नगर शहर, या शहरामध्ये ऐतिहासिक ठेवा आहे, अनेक वास्तू आहेत, त्याचबरोबर अनेक लिखित स्वरूपाच्या काही गोष्टी, नोंदीसुद्धा इथे आहेत, आणि त्याचबरोबर या भूमीला, नगरच्या भूमीला अनेक महान व्यक्तींचे पदस्पर्श चरण झालेले आहेत. आणि भुईकोट किल्ल्यामध्ये नगरच्या जेव्हा स्वर्गीय तत्कालीन पंतप्रधान पंडितजी नेहरू जेव्हा होते, तेव्हा आपल्या नगरची काही मंडळी जी आहेत ती त्यांना भेटण्यासाठी किल्ल्यामध्ये गेली होती, जेवणाचा डबा सोबत नेला होता, आणि त्या फॅमिलीसोबत आज आपण संवाद साधणार आहोत नगर डायरी या कार्यक्रमामध्ये. थोड्याच वेळात, कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: स्नेहालय संचलित स्नेहाधार प्रकल्प विधवा, परित्यक्ता, बालमाता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिला या सर्व महिलांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय स्नेहाधार प्रकल्प. महिलांसाठी निवास, भोजन, कायदेशीर सल्ला व समुपदेशन. अधिक माहितीसाठी संपर्क 90 11 36 36 00. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: कधी कधी अंधार इतका दाटतो की आशेचा प्रकाश दिसेनासा होतो. पण या अंधारात 1989 साली अहिल्यानगरच्या काही संवेदनशील हृदयांनी पेटवलेली एक दिव्य ज्योत म्हणजेच स्नेहज्योत. देहव्यापारात अडकलेल्या आणि मानव तस्करीला बळी पडलेल्या महिला आणि मुलींना सोडवून त्यांचे पुनर्वसन करण्याचे कार्य स्नेहज्योत करत आहे. जिथे प्रेम आहे तिथे परिवर्तन आहे.
1: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 90 11 36 36 00.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: तुम्ही ऐकत आहात नगर डायरी फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.
2: श्रोते हो नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा हक्काचा आवाज. आणि मी अनु आहे तुमच्या सोबत नगर डायरी या कार्यक्रमामध्ये. श्रोते हो, खूप मनापासून स्वागत. श्रोते हो, आजच्या नगर डायरी कार्यक्रमामध्ये आणि आपल्या स्टुडिओमध्ये आपल्या अहिल्यानगर शहरातील व्यापारी हिरालाल झुंबरलाल चोपडा आज आपल्यासोबत आहेत. आणि त्यांच्या वडिलांच्या आपल्या भारताचे तत्कालीन पूर्वीचे पंतप्रधान पंडित नेहरू यांच्यासोबतच्या काही आठवणी त्यांच्या वडिलांच्या होत्या, त्यांच्या वडिलांच्या मित्रांच्या सहकाऱ्यांच्या सुद्धा होत्या. आणि आज त्या आठवणी आणि या आठवणीमध्ये कैद झालेला एक सुंदर असा फोटो आजही नगरमधल्या त्यांच्या दुकानामध्ये त्यांनी एक आठवण म्हणून जपून ठेवलेला आहे. आणि आज आपण हिरालाल चोपडा सरांसोबत या निमित्तानं संवाद साधणार आहोत. सर, सगळ्यात आधी तुमचं स्टुडिओमध्ये आणि या शोमध्ये खूप मनापासून स्वागत सर.
3: थँक्यू.
2: जसं मी आत्ता म्हणाले की एक ऐतिहासिक घटना आणि एक ऐतिहासिक फोटो आपल्या नगर शहरामध्ये तुमच्या दुकानामध्ये आहे सर. सगळ्यात आधी मला सर तुम्हाला विचारावं असं वाटेल की सर, तुमचं बालपण नगरमध्येच गेलं, तुम्ही मूळचे नगरचे आहात. तुमचं बालपण कसं आणि कुठे गेलं, तुमचं शिक्षण कुठे झालं?
3: तुमचं शिक्षण सुरुवातीला नवीन मराठी हायस्कूल नेपेट आणि नंतर राहिलेलं भोसे फिरतो हायस्कूल, त्याची शाखा होती ती मेन, तिथे शिक्षण झालं माझं पूर्ण.
2: तुमचे बालपणीचे दिवस कसे होते सर?
3: फार आनंदाचे एकदम, काही कोणती गोष्टी अडचण कधी वाटत नाही, काही नाही काही नाही, किंवा वडिलांची मला कधी भासून दिली नाही, एकदम आनंदी क्षण होते सगळे.
2: नक्कीच. पूर्वीपासूनच व्यापार हाच व्यवसाय तुमचा होता. कुठला व्यवसाय वडील किंवा तुमचे त्यांचे वडील तुमचे आजोबा करत होते?
3: आमच्या आजोबांचं तर तिथं खेडेगावातच गेलं, पण आमचे वडील ज्यावेळेस नगर शहरात आले त्यानंतर त्यांनी काही ठिकाणी उमेदवारी केली, नंतर त्यांनी स्वतःची दुकान टाकली. ती दुकान मार्केटमध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती अहमदनगर इथे मार्केटमध्ये आपलं दुकान आहे, हिरालाल चोपडा आणि कंपनी या दुकान आहे. तिथेच वडील पहिल्यापासून काम करत आले आणि मी बी तिथं आजबी काम करतोय.
2: नक्कीच. सर, लहानपणापासून वडिलांना तुम्ही दुकानामध्ये पाहिलं, पूर्वीचं मार्केट यार्ड बाजार समिती कशी होती आणि आजची कशी आहे?
3: फार सुधारणा झाल्यात. पूर्वीची बाजार समिती म्हणजे तिथे सगळं रस्ते नव्हते, हे नव्हतं, ते नंतरच्या कालावधीत हळू सगळ्या सुधारणा होत गेल्या. आजची बाजार समिती फार उत्कृष्ट आहे. माझं गहू, ज्वारी, बाजरी हो, आणि आपलं काय असं मार्केटमध्ये व्यापारी माल बी येतात, शेतकरी माल बी येतात, शेतकरी जो माल पिकवला जातो तो सगळा मार्केटमध्ये आमच्याकडे येतो, आम्ही ते प्रक्रिया करून माल विकतो, किंवा काही वेळ आहेत त्याचा माल जो समोर जो व्यापारी जो घेणार आहे तो प्रक्रिया करून विकतो, किंवा ॲज इट इज माल पडतो जशी त्याला मागणी असेल तसं. आणि आमच्याकडे जे काही रिटेल विक्री असतात ज्यांना घरगुती खायला गहू ज्वारी बाजरी लागते ती एकदम साफ करून माल तिथून येतो काही काही फॅक्टरीतून, तो आल्यावर तो तिथे सेल करतो.
2: नक्कीच. आज बाजार समितीमध्ये किंवा मार्केट यार्ड परिसरामध्ये नागरिकांना किंवा तिथल्या व्यापाऱ्यांना कुठल्या समस्या येतात का, किंवा पूर्वी येत होते आणि आता त्या नाही येत असं काही आहे?
3: अशा किरू किरू समस्या चालूच असतात, पण खास नाही, सगळं बेस्ट एकदम काम चालू आहे, तिथे काही अडचण येत नाही शक्यतो.
2: नक्कीच. जसं तुमच्या वडिलांचा स्वातंत्र्य चळवळीमध्ये सहभाग होता आणि त्याचबरोबर काँग्रेसच्या काळामध्ये सुद्धा त्यांनी काही महत्वाची कामं केली होती, तर ती कोणती होती, त्यांचा सहभाग कसा होता?
3: त्यावेळेस काँग्रेसच्या काही मीटिंग असायच्या, बैठक असायच्या, त्यावेळेस वडील त्यात हिरिरीने भाग घ्यायचे, आपल्या कामाच्या व्यापातून ते वेळ काढून कायम हजर असायचे प्रत्येक ठिकाणी, आणि जेवढं त्यांना योगदान देता येईल तेवढं प्रत्येक वेळ द्यायचे त्यांना. त्यावेळेस ते जे त्यांचे काही उद्देश सहकारी ते कोणी मार्गदर्शन करायचं, कोणी कसं करायचं, कोण कसं चालायचं हे सगळं सांगायचे, त्याशिवाय ते काम करत होते.
2: नक्कीच. पंडित नेहरूंची आणि तुमच्या वडिलांची पहिली भेट कधी झाली होती?
3: पहिली भेट तर सांगता येणार नाही, परंतु ज्यावेळेस ते संपर्कात आले यांच्यात, ते काही कार्यक्रम संपर्कात आल्यावर त्यांना पंडितजीबद्दल आपण काय करू शकतो, इथे नगरला आहे ते असं माहिती पडलं, त्यांना आता आपण इथून काय ते मदत करू शकतो हे त्यांचे सगळे विचार विनिमय झाले. आणि मग प्रत्येकाने कसं सभा करता काय करतं प्रत्येकाने कार्य ठरवून घेतलं, देशभर करत होते.
2: नक्कीच.
4: त्या काळामध्ये ब्रिटिश राजवट होती आणि या काळामध्ये एवढी डेअरिंग करणं किंवा एवढी हिंमत दाखवणं आणि मदतीचं धाडस दाखवणं हे सोपं नव्हतं. तर त्यांनी कसं केलं त्या काळामध्ये?
3: ते त्यांचा ग्रुप होता मित्रकंपनीचा, त्यांनी ओळख काढली तिथे, एक दोन ठिकाणी ओळख काढली. त्यांचे काही कर्मचारी आपल्या नगरचे तिथे होते काम करायला, त्यांच्यावर संधान साधून त्यांच्यावर काम करून मग तिथवर ते पोहोचण्याचा प्रयत्न केला आणि त्यात त्यांना यश आलं.
4: नगरच्या भुईकोट किल्ल्यामध्ये पंडित नेहरूजी होते आणि तेव्हा जेवणाचा डबा पोहोचवला होता त्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांनी. ती घटना काय होती?
3: त्यावेळेस काय झालं का त्यांना नेमकं काय हवंय काय नाही असं विचार झालं. तर मग ते म्हणजे आपलं घरचं जेवण त्यांना देऊयात, कारण तिथं घरचं जेवण भेटत नव्हतं त्यांना. मग आपलं घर जेवण काय करतं काय नाही असं विचार झाला. मग ज्यांच्या मार्फत त्यांच्यावर संबंध आले त्यांनाच विचारलं काय करू काय. बोले एकदम बेस्ट आपल्या मराठीकडची जी काय असं चांगली ते सगळं घेऊन या. मग त्या हिशोबाने त्यांना संबंध केलं, त्यांनी परवानगी घेतली. परवानगी घेताना फार मोठे कष्ट घ्यावे लागले कारण त्यावेळेला असं कोणालाही त्याचं शक्य नव्हतं जाणं. पण तो तिथं मारकडून त्या ओळखीमुळे तो थोडा फायदा झाला आणि मग तिथं ते पोहोचले. मग तिथं दोन ते तीन वेळा त्यांनी डबी द्यायचं काम केलं त्या व्यवस्थेत.
4: वडिलांसोबत तेव्हा कुठले कुठले सहकारी होते जे नगरचे होते?
3: हा, जे पणलाल धुंडराम बोरा, केवचंदजी भंडारी, अजून मूळचंदजी गोगळे, हे त्यांची स्नेहसंबंधी व दोस्त म्हणा असे सगळे जण होते. अजून एक दोन जण होते पण मला हे नाव जे प्रकार माहिती आहे ते तुम्हाला माहिती दिली मी आता.
4: नक्कीच. 1962 मध्ये नगरून दिल्लीला तुमचे वडील गेले होते आणि त्यांच्यासोबत हे सगळे त्यांचे सहकारी सुद्धा होते, मित्र सुद्धा होते. त्यांनी दिल्लीला का बरं अचानक जाणं ठरवलं?
3: ते त्यावेळेस नगरची जी आता आहे अनुशी जी स्मारक आहे, तर अनुशी माणसाचा चातुर्मास त्यावेळेस दिल्लीच्या आसपास जवळपास कुठेतरी होता, पंजाब म्हणा इकडं म्हणा तिकडं कुठेतरी होता. तर त्याविषयी ते सुभाष निमित्त तिथे दर्शनासाठी गेले. मग त्यांचा असं विषय आला का पंडितजी अजून किल्ल्या दिल्लीच आहे कुठे दौरा नाही किंवा काही नाही काही नाही असं विषय आला. मग ते म्हणजे चला आपण जाऊन येऊ दिल्लीला असा विषय झाल्यानंतर ते दिल्लीला गेले. दिल्लीला गेल्यानंतर तिथे भली मोठी लाईन होती पंडितजीला भेटण्यासाठी. प्रत्येकजणाला ते नंबर आल्यावर ते म्हणतो तुझं काय काम आहे तुमचं काय काम आहे, प्रत्येकजण सांगायचं माझी ही अडचण आहे माझी ती अडचण आहे माझं हे काम व्हायचं नाही ते काम व्हायचं. मग प्रत्येकाला त्या अडचणीप्रमाणे प्रत्येक ठिकाणी टेबलावर पाठवायचे, त्याला सांगितलं तू याचं काम कर तू त्याचं काम तू याचं काम कर अशा हिशोबाने सगळ्याचे काम केले. यांचा नंबर आल्यानंतर यांना विचारण्यात आलं का तुमचं काय काम आहे. बोलले काहीच काम नाही, आम्ही नगरून खास त्यांना भेटीसाठी आलो आहे. ते असे नगरच्या भुईकोट केले तिथं बंदीवान होते, ते आमची आठवणी आहे. आम्ही एक दोन त्यांना भेटलेलो आहे तिथं. फक्त आमची एवढी इच्छा आहे त्यांच्याकडे भेटायचं आहे. आमच्याकडे कोणतंही कसल्याही प्रकारचं आमचं काम नाही हे सांगितलं. त्यांनी निरूप दिला, त्यांनी सांगितलं होतं त्यांना नगरचे असे लोक आले त्यांना पाठवू घाऊन निरूप केला, त्यांना आदराने बोलवण्यात यावं असं निरूप आलं त्यांचा. ते तिथे गेले भेटले, एकदम खेमीचं वातावरण त्यांना बेस्ट होईल. त्यांचं वडील ज्यावेळी सांगत होते का त्यांचं ते तेज रूप पाहून असं भारदस्तपणा होता पंडितजीच्या काळात फार जबरदस्त होता एकदम.
4: आणि त्या भेटीदरम्यान तो एक फोटो काढला गेला.
3: हो,
4: आणि तो फोटो आजही बाजार समितीमधल्या तुमच्या दुकानात आहे. तो फोटो पाहिल्यानंतर किंवा हे एक ऐतिहासिक छायाचित्र आहे असं आपण म्हणूयात, या फोटो मागे किंवा हा फोटो पाहिल्यानंतर आलेले ग्राहक जे आहेत दुकानातले ते काही विचारतात का किस्से?
3: हो, फार प्रेमाने विचारतो. बापरे तुम्ही वडील गाठ पंडित रूप झाली हो, त्यांना ते सगळं सांगावं लागतं करावं लागतं बोल. पण लोकांना एक ते पर्यंत आदर निर्माण होतो, त्यांना वाटतं अरे बापरे पंडितजींना भेटले, म्हणजे एक आदराची भावना त्यांच्या निर्माण होती. ते फार महत्वाचं क्षण असतो.
4: आजच्या तरुण पिढीनं या घटनेतून काय घ्यायला हवं असं तुम्हाला वाटतं?
3: आता काय घ्यावं काय नाही घ्यावं काही सांगता येत नाही, परंतु असे ऐतिहासिक क्षण आपल्याला लाभले हे मी माझा भाग्य समजतो.
4: नक्कीच. अशा अनेक ऐतिहासिक वास्तू क्षण आपल्या नगरमध्ये होऊन गेल्या, काही घटना होऊन गेल्या, अनेक लोकांचे इथे स्पर्श या नगरच्या भूमीला होऊन गेले. आपल्या इथे अनेक वास्तू आहेत जसं की भुईकोट किल्ला आहे, फराबक्ष महाल आहे, चांदबिबीचा महाल आहे. या सगळ्या वास्तूंचं आज जतन व्हायला हवं का तुम्हाला काय वाटतं की नगरकर म्हणून?
3: हो, नगरकर म्हणूनही आपलं एक भारतीय नागरिक म्हणून मी सांगतो मी, कारण का अशा ऐतिहासिक वस्तू आता कमी कमी होत चालल्या आहेत. तर ह्या वास्तू जतनच व्हायला पाहिजे कारण ती आठवण नवीन पिढीला ऊर्जा देत राहील. काय नवीन नवीन आपले पुरुष कसे होते, काय होते, काय नाही, त्यांना माहिती पडत. त्या हिशोबाने जतनच झाले पाहिजे सगळी एक टक्के.
4: नक्कीच.
3: त्या हिशोबाने सरकारचं ध्यान बी असतं, ते ऐतिहासिक वस्तू सगळ्या जपून ठेवायचा प्रयत्न करतात.
4: नक्कीच. नगरमधल्या या सगळ्या वास्तू पाहण्यासाठी आज आपण पाहतो की शिर्डी शनि शिंगणापूरला खूप गर्दी होते, पण या वास्तू पाहण्यासाठी आतमध्ये नगरमध्ये कोणी फारसं येत नाही किंवा पर्यटक येत नाही. तर हे यावं यासाठी काय व्हायला हवं असं तुम्हाला वाटतं?
3: याची माहिती जी आहे ती सगळ्या पोहोचली का नगरला असं असं आहे हे आहे ते, तर ती माहिती जर सगळ्यापर्यंत पोहोचली तर फार लोक येतील. कारण लग्न फार लोकांना माहिती सुद्धा नाही, नगरच्या लोकांना फार लोकांना माहित नाही, तर बाहेरच्या लोकांना माहिती पण मुश्किल होऊन जातात अशी परिस्थिती होती. कारण फार ऐतिहासिक ठिकाणं अशी आहे तिथे का ते लोकांना माहिती पडलं लोक येणार म्हणजे येणारच अशी परिस्थिती होती.
4: नक्कीच. वडिलांची एखादी आठवण या निमित्तानं आज रेडिओ नगरवर काय सांगाल?
3: काय नाही, मला त्यांचं म्हणणं एकच आहे, ज्यावेळेस वडील म्हणले का आमची ज्यावेळेस तिथं नंबर लागला त्यांना भेटीचा, तो फार मोठा क्षण होता. कारण मी आम्ही एवढी लाईन मोठी बघितल्यावर, एवढी लोक भेटणारे बघितल्यावर आमचा नंबर लागला असं वाटलं नव्हतं. पुन्हा तो माझा आयुष्याला फार मोठा क्षण होता का एवढ्या मोठ्या पंतप्रधानांना आपण आज भेटू राहिलोय. आपलं कधी वाटलं नव्हतं स्वप्न आपली भेट होईल अशा माणसावर आपण भेटू राहिले, तो फार महत्वाचा क्षण होता. तसे आयुष्यात बरेच प्रसंग होऊन गेले पण हा महत्वाचा जो क्षण आहे तो फार चांगला झाला म्हणे.
4: नक्कीच. तुम्ही किती वर्षापासून व्यवसायामध्ये किंवा दुकानदारीमध्ये आहात?
3: माझ्या बालपणापासून जवळ होतो, कारण वडील एकटेच होते, त्यांच्या मी त्यांच्या हाती केल्यावर त्यापासून त्यांच्या हाती काम करतो.
4: नक्कीच. काळानं रूप व्यवसायामध्ये खूप बदल होतो, मागणी सुद्धा वाढत असते ग्राहकांची. लहानपणापासून तुम्ही या व्यवसायामध्ये आहात, वडिलांसोबत आहात, व्यापाराच्या दृष्टीनं व्यवसाय कसा वाढत गेला?
3: व्यापारात बरेच वेगवेगळे प्रकार येत गेले. पूर्वी माल येणं जाणं सोपं होतं, आता माल जे जागेवरच व्यापार होतो त्यामुळे माल येण्याचे बंधन पडत गेलेत. आता पूर्वी पॅकिंगमध्ये माल येत नव्हते, आता पॅकिंगमधले माल यायला लागले, त्याची प्रक्रिया करून तो माल तयार होऊन तिथे येतो. पूर्वी इथंच होती, इथे पॅकिंग होत होती, पण इथं आता होत नाही. पॅकिंग होऊन तयार वगैरे झालं माल इथे येतो आणि तो विकतो इथं. आता
4: नक्कीच आत्ताची बाजार समिती किंवा आत्ताचा नगरचा व्यापार कसा सुरू आहे?
3: चांगला पडतो चालू आहे, त्याला काही अडचण नाही, कोणत्या गोष्टीची अडचण येत नाही, काही नाही, काही नाही, सुरळीत पण चालू आहे सगळं.
4: नक्कीच. आज तुम्ही स्नेहालयाच्या रेडिओ नगर केंद्रात आला आहात आणि या माध्यमातून तुमच्या एक वडिलांची आठवण अनेक लोक ऐकतात, अनेक नगरकर ऐकतात, कसं वाटतंय तुम्हाला?
3: फार चांगलं. तुमचा मी फार मोठा आभारी आहे की तुम्ही मला इथं बोलवलं व आपला जो एक भाग लोकांना माहीत नव्हता तो बऱ्याचशा लोकांना माहीत झालेला आहे. त्यामुळे सर्वप्रथम तुम्हाला धन्यवाद देतो का ज्या कारणाने आपण सर्व लोकांपर्यंत पोहोचू शकतो.
4: नक्कीच. आज या माध्यमात तुम्ही आला आहात, रेडिओमध्ये आला आहात, तुमची आणि रेडिओची काही आठवण आहे का? तुम्ही लहानपणी रेडिओ ऐकलाय का?
3: भरपूर छंदच होता त्यावेळेस. आजच्यासारखे टी व्ही किंवा हे आमचे लहानपण होते, टी व्ही बरेच वर्षानंतर आले, परंतु रेडिओचा जो एक आम्ही वर्ग होतो तो फार आनंदात होतो. रेडिओवरचे गाणे हे ते सगळ्या गोष्टी ऐकायला फार बरं वाटत होतं.
4: आज रेडिओमध्ये तुम्हाला तुमच्या खूप जवळचं आणि आवडीचं कोणतं गाणं ऐकावं असं वाटेल?
3: आपलं काय रेडिओवरचं हे गाणं चांगलं आहे, सुंदर गाणं.
4: नक्कीच. तुमच्या आवडीचं राजेश खन्नाचं हे गीत या निमित्तानं मी नक्कीच प्ले करेन. आणि आज सर तुम्ही वेळात वेळ काढून आलात, नगर किंवा नगरच्या व्यक्ती पंतप्रधानांना 1962 साली भेटणं ही सोपी गोष्ट नव्हती त्या काळामध्ये, आणि नक्कीच ही आठवण नगरकरांसाठी सुद्धा खूप चांगली असेल आणि नक्कीच नगरकरांना सुद्धा ही आठवण आपल्याशी वाटेल. आज तुम्ही वेळात वेळ काढून स्नेहालयाच्या रेडिओ नगर केंद्रात आलात त्याबद्दल तुमचे खूप मनापासून आभार सर.
3: थँक्यू. धन्यवाद.

श्रोते हो, आजच्या नगर डायरी या कार्यक्रमामध्ये आपल्यासोबत होते आपल्या अहिल्यानगर शहरातील व्यापारी हिरालालजी सुंबरलालजी चोपडा सर. आम्ही अहमदनगरवरून आलोय, काम काहीच नाही असा एक निरोप मिळतो पंतप्रधान कार्यालयामध्ये. आणि या कार्यालय दालनाचे दरवाजे उघडतात ते फक्त नगरच्या व्यक्तींसाठी. खरं तर काही फोटो फक्त कागदाचे तुकडे नसतात, तर तो एक संपूर्ण कालखंडाचा जिवंत दस्तऐवज असतो. नगरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमधील हिरालालजी चोपडा आणि कंपनी या दुकानाच्या भिंतीवर टांगलेला हा एक ब्लॅक अँड व्हाईट कृष्णा धवल फोटो आजच्या पिढीला थेट 60 वर्षांपूर्वीच्या दिल्लीमध्ये आणि त्याही आधीच्या स्वातंत्र्य लढ्याच्या काळात घेऊन जातो. स्वर्गीय झुंबरलालजी चोपडा आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा पंडित जवाहरलाल नेहरूंसोबतचा हा फोटो म्हणजे केवळ एक भेटीची आठवण नाहीये, तर आपल्या नगरच्या मातीनं देशाच्या पंतप्रधानांना लावलेल्या जीवाभावाच्या जिव्हाळ्याची साक्ष आहे असं म्हणायला हरकत नाही. भुईकोट किल्ल्यातील तो ऋणानुबंध इतिहासाची पानं उलटलंय की समजतो. स्वातंत्र्य लढ्यात नगरचा भुईकोट किल्ला हा राष्ट्रीय नेत्यांचा मुख्य मुक्काम होता. याच किल्ल्याच्या तटबंदीमध्ये पंडित नेहरूंनी डिस्कवरी ऑफ इंडिया, भारताचा शोध हा ग्रंथ लिहिला. याच काळात नगरमधील निष्ठावंत काँग्रेस कार्यकर्ते स्वर्गीय झुंबरलालजी चोपडा हे देशकार्यात सक्रिय होते. किल्ल्यात कैद असलेल्या आपल्या लाडक्या नेत्याची आबाळ होऊ नये म्हणून चोपडा यांनी आदरानं नेहरूंजींसाठी 1-2 वेळा जेवणाचा डबाही पोहोचवला होता. परकीय सत्तेच्या कडक पहाऱ्यात पोहोचलेला तो जेवणाचा डबा केवळ अन्नाचा घास नव्हता, तर ती नगरच्या जनतेची नेहरूंजीबद्दलची कृतज्ञता होती. हाच डबा पुढे जाऊन एका ऐतिहासिक स्नेहात बदलला, कारण 1962 तो अनपेक्षित प्रवास. काळाचं चक्र फिरलं, आपला भारत देश स्वतंत्र झाला आणि नेहरूजी भारताचे पहिले पंतप्रधान झाले. ते वर्ष होतं 1962. अहमदनगरमधील काही अग्रगण्य व्यापारी रेल्वेनं उत्तर भारताच्या दौऱ्यावर निघाले. जैन समाजाच्या एका थोर महाराजांच्या दर्शनाचा मुख्य हेतू होता. तो काळ मोबाईल, टेलिफोन किंवा इंटरनेटचा नव्हता, त्यामुळे निरोप पोहोचवणंही कठीण होतं. यात्रा संपवून परतत असताना त्या व्यापाऱ्यांच्या मनात आलं की आपण दिल्लीत आलोच आहोत, तर आपल्या नगरच्या भुईकोट किल्ल्यात राहिलेल्या त्या मोठ्या नेत्याला पंडितजींना भेटून का जाऊ नये? आमचं काहीच काम नाही, आम्ही फक्त पाहायला आलोय. पंतप्रधान कार्यालयाबाहेर पीएमओ देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या लोकांची जिथे अथांग रांग होती, कोणी तक्रार घेऊन आलं होतं, कोणी मदतीची याचना करायला, तिथे तैनात असलेले अधिकारी प्रत्येक अर्जदाराची कसून चौकशी तेव्हा करत होते, काम काय आहे. तेव्हा झुंबरलाल चोपडा, धोंडीराम बोरा, भंडारी, मूळचंद गुगळे या नगरच्या व्यापाऱ्यांचा नंबर आला आणि तेव्हा त्यांनी सरळ सांगितलं की आम्हाला त्यांच्याकडून काहीही काम करून घ्यायचं नाही. नेहरूजी जेव्हा आमच्या नगरच्या भुईकोट किल्ल्यात बंदीवान होते तेव्हा आम्ही त्यांना जेवणाचा डबा दिला होता, त्यांच्या संपर्कात होतो. आज फक्त ते कसे आहेत हे सहज पाहायला आणि भेटायला आम्ही आलो होतो. हा निरोप जेव्हा आत गेला, अनेक बड्या नेत्यांना ताटकळत ठेवणारे पंतप्रधान नेहरू भावूक झाले आणि त्यांनी या नगरच्या व्यापाऱ्यांना तात्काळ आत बोलावून घेतलं आणि मग तो कॅमेऱ्यात कैद झालेला सुवर्णक्षण. आत गेल्यावर नेहरूजींनी सर्व व्यापाऱ्यांचं अत्यंत आपुलकीनं स्वागत केलं, नगरच्या भुईकोट किल्ल्याच्या आठवणींना उजाळा दिला आणि माझं नगर कसं आहे अशी चौकशीही केली. शहराच्या राजकीय सामाजिक परिस्थितीवरही गप्पा मारल्या. त्या काळात पंतप्रधानांना भेटणाऱ्या अतिथींचं अधिकृत फोटो काढण्याची एक शासकीय पद्धत होती आणि त्याच क्षणी शासकीय छायाचित्रकारानं क्लिक केलेला हा ऐतिहासिक फोटो, ज्यामध्ये नेहरूजींचा हसरा चेहरा आणि नगरच्या व्यापाऱ्यांच्या या डोळ्यातील आदर आपल्याला आजही स्पष्ट दिसतो. आज स्वर्गीय झुंबरलाल चोपडा हयात नाही, मात्र त्यांचे सुपुत्र हिरालाल चोपडा यांनी हा फोटो आणि त्यामागचा इतिहास काळजाच्या कप्प्यात जपून ठेवलाय. आजही तुम्ही नगरच्या बाजार समितीमध्ये गेलात तर दुकानाच्या भिंतीवर असलेला हा फोटो आजही येणाऱ्या जाणाऱ्याला थांबायला लावतो आणि सांगतो की नगरची माणसं दिल्लीच्या दरबारात काम घेऊन नाही तर प्रेम आणि आदर घेऊन जातात. श्रोते हो, आज नगर डायरी या कार्यक्रमामध्ये आपल्या सोबत होते स्वर्गीय झुंबरलालजी चोपडा यांचे सुपुत्र हिरालालजी चोपडा. आज ही एक खूप प्रेमाची आणि आदरपूर्वक भेट त्यांची झाली आणि ही मुलाखत सुद्धा तुम्ही ऐकली नगर डायरी या कार्यक्रमात. श्रोते हो, पुन्हा भेटूया याच वेळी याच ठिकाणी. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

लीकेज ला ठीक करा, नळबंद करायला विसरू नका। कमी प्रवाहाचे नळ लावून घ्या, वॉशिंग मशीन पूर्ण भरून चालवा, शौच आणि नीच पीठ घरोघरी बनवा।

0: मुलांना शिकवा, महत्व सांगा, थेंब थेंब पाणी प्रत्येक घरात साठवण करा, जल संवर्धनासाठी पाऊल उचला, आजच मिळून सगळे शपथ घेऊया, पाणी वाचवूया, पाणी वाचवूया, पाणी वाचवूया।
1: आजच वाय वेस्ट YAWS ऍप डाउनलोड करा, परिवारासोबत पाण्याची बचत करा, दररोज पाण्याचा वापर नोंदवा, स्वतः जलसंवर्धक बना, इतरांनाही प्रेरणा द्या।
2: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

नमस्कार, मी चित्रकार अद्वैती सोळंकी. प्रत्येकाच्या अंगात एक कला असते, ती ओळखायची असते आणि जोपासायची असते. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी शोभा पालवे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

पृथ्वी आई थकली आता कुशीत नाही तिची सावली, अहिल्या नगरकरांनो सांगा माणूस की आपली कुठे हरवली। हे घोषवाक्य लिहिलं आहे निसर्गप्रेमी श्री रामकृष्ण देवराम पाटील यांनी। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

स्नेहालय संचलित केअरिंग फ्रंट हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. एड्स बाधितांसह सर्वच गरीब रुग्णांसाठी दर्जेदार उपचार अत्यल्प दरात देणारे केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. संपर्क क्रमांक 90 11 63 52 00. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज सुनता
1: श्रोते हो नमस्कार. आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमध्य, रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी आहे आरजे अनु तुमच्या सोबत. श्यामची आई, साने गुरुजी लिखे श्यामची आई या पुस्तकाचं अभिवाचन आता आपण ऐकणार आहोत. भाग तिसरा. वाचक स्वर आहे माणुसकीचे दूत शिवाजी नाईकवाडी यांचा.
2: मातृगायनाचे महन मंगल स्तोत्र, अर्थात श्यामची आई. आईच्या प्रती कारुण्याने ओथंबलेलं भावपूर्ण अंतःकरणाने वाचावयाचं आदर्श कुटुंब व समाज निर्मितीसाठी एक पथदर्शक. लेखक साने गुरुजी. रात्र तिसरी. मुके फुले. बारकू, भाकर खाली की नाही रे? येतोस ना आश्रमात? शिवाने विचारलं. आई, वाढ ना लवकर, तिकडे सुरू सुद्धा होईल गोष्ट. बारकू आपल्या आईला घाई करू लागला. कसल्या रे रोज उठून गोष्टी ऐकता? रोज तुझी घाई, जा उपाशी, नाहीतर आल्यावर भाकर खा, बारकूची आई म्हणाली. बारकू खरंच निघाला. त्याला त्या भाकरीपेक्षा गोष्टीच आवडत. त्याच्या पोटाला भाकर पाहिजे होती, परंतु त्याच्या हृदयाला श्यामच्या गोष्टीच पाहिजे होत्या. बारकू व शिवा जल्दी निघाले. वाटेत ठेच लागली, तरी त्याचे शिवाला भान नव्हते. बोलो बन्सी धरू, जय जयकार श्याम सुंदर हरिणू, जय जयकार, अशी आश्रमातील भजनाची धून ऐकू येत होती. बारकू व शिवा आले तो शेवटचे समाप्तीचे श्लोक म्हटले जात होते. अहिंसा सत्य अस्तेय ब्रह्मचर्य असंग्रह शरीश्रम अस्वाद सर्वत्र भयवर्जन सर्वधर्मी समानत्व स्वदेशी स्पर्श भावना ही एकादश सेवावे नम्रत्वे व्रत निश्चये. श्यामने गोष्टी सुरुवात केली. आज मी फुलांची गोष्ट सांगणार आहे. लहानपणी मला फुलांचा फार नाद होता. फुलांसारखी सुंदर व पवित्र वस्तू जगात कोणतीच नसे. पृथ्वीवरच्या फुलांनी व आकाशातील ताऱ्यांनी माझ्या जीवनावर अनंत परिणाम केलेले आहेत. माझ्या वडिलांनाही फुलांचा फार नाद. पूजेला भरपूर फुले त्यांना पाहिजे असत. जास्वंद, कर्ण, गुलाब, रास्तुरा वगैरे नाना फुलझाडे शेतावर होती. माझे वडील गणपतीचे मोठे भक्त. दररोज 21 दुर्वांची जुडी ते गणपतीला वाहवयाचे. खुरटलेल्या वाळलेल्या दुर्वा त्यांनी कधी वाहिल्या नाहीत. वाटेल तितके लांब जातील, परंतु हिरव्यागार झुपकेदार लांब दुर्वा ते घेऊनच येतील. देवाला साधी दुर्वा वाहवयाची, ती तरी चांगली नको का असं ते म्हणत. माझ्या वडिलांपासून फुलांचे वेड मी घेतले, परंतु आईपासून फुलांवर प्रेम करायला शिकलो. मी फुलांसाठी पहाटे उठत असे. आमच्या गावात बकुल वृक्ष पुष्कळ होते. बकुळीची फुले फार सुंदर व सुवासिक असतात. त्यांच्यात मधही असतो. लहान लहान जणू मोतीच अशी ती दिसतात. लहान लहान बटणे जणू असे वाटते. बकुळीच्या फुलांच्या मी परड्या भरभरून आणायच्या. सकाळी फुले जमून ठेवायची व 10 वाजता शाळा सुटून आल्यावर त्यांची हार करावायची. वडील ते देवळातील देवांना नेऊन घाली. सकाळी बकुळीची मोत्यासारखी फुले जमवायची व सायंकाळी गुलबक्षीची फुले गोळा करायची. सायंकाळी गुलबक्षीची फुले जमवण्यासाठी शाळा सुटतात मी पळत जात असे. दुसऱ्याच्या घरी जाऊन त्यांच्या गुलबक्षीवरची फुले मी आणत असे, कारण त्यांना ती थोडीच हवी असत. फुलांची आवड आहे कोणाला? देवपूजा कोणाला हवी आहे? देवपूजा करणारे सारे होत आहेत. फुल तोडून कोणी शेंबड्या नाकात कुंपतील, नाहीतर घामटक्यासात खवतील. फुले देवाच्या पूजेसाठी फार तर थोडी तोडावी, नाहीतर ती झाडावरच शोभ द्यावी. तेथे ती देवालाच वाहिलेली आहेत. आज मी फुल तोडू शकत नाही. फुल म्हणजे परमेश्वराची रसमयी सौंदर्यमयी मूर्ती असे मला वाटते. परंतु लहानपणी देवासाठी तोडून मी जमवीत असे. गुलबक्षीच्या फुलांसाठी मुलामुलीत भांडणे व्हावायचे. गुलबक्षीचे फुल फार सुंदर असते. फुलांचा देठ लांब बारीक व कोवळा असतो. देठाच्या टोकाला बारीक मणी असतो. गुलबक्षीचे फुले नाना रंगाचे असतात. पिवळी, पितांबरी, लाल, पांढरी शिटकाव्याचे कितीतरी प्रकार, गुलबक्षीचे काळे मणी फारच सुंदर दिसतात. माझी आई तुळशीच्या अंगणात बसून त्या फुलांच्या माळा करी. गुलबक्षीच्या फुलांची माळ, फुलांचे देठ एकात एक गुंतून करतात, त्याला सुई दोरा लागत नाही. या माळांचेही अनेक प्रकार असतात. तोड्याची माळ, दुहेरी माळ, बायका निरनिराळ्या तऱ्हेने ती गुंतात. त्या दिवशी रविवार होता. रोज शाळा सुटल्यावर सर्वजण फुले वेचाळत जात असू. पाटी दप्तर घरी ठेवून जो आधी पळत जाई त्याला अधिक फुले मिळत. परंतु रविवारी कोण केव्हा जाईल याचा नियम नसे. त्याच्या आधीच्या रविवारी मला एक सुद्धा फूल बाकीच्या मुलांनी मिळू दिले नाही. म्हणून त्या दिवशी मी निश्चय केला की आज आपण सारी फुले आणायची, लवकर जाऊन कळ्यास तोडून आणायच्या असे मी ठरवले. गुलबक्षीची फुले 4 वाजल्यावर फुलू लागतात, सायंकाळी नीट फुलतात. फुले फुलू लागल्याच्या आधीच मी जावयाचे ठरवले. बाहेर ऊन होते तरी मी निघालो. एक फडके बरोबर घेतले होते. 3 वाजण्याचा सुमार असेल. आमच्या शेजारच्या धोंडोपत्न मास्तरांच्या व गोविंद शास्त्र्यांच्या घरापाठीमागील गुलबक्षीच्या कळ्या मी तोडल्या. गुलबक्षीच्या न फुललेल्या कळ्यांना गुबे म्हणतात. ते सारे गुबे मी तोडून आणले. घरी आल्यावर मी एक तामण घेतले व त्यात पाणी घालून कळ्या टाकून ठेवल्या. संध्याकाळी आई म्हणाली, आज फुले नाही कार्य आणायला जात? मागच्या रविवार सारखा उशीर केलास तर एक सुद्धा नाही हो मिळणार. मग रडत बसशील. माळेला नाही तर नाही, पण दुपारी तिला तरी 4 आणून ठेव. मी तर केव्हाच आणून ठेवली आहेत, तू माळ करतेस का? मी विचारले. आंतर मी येथे तुळशीजवळ बसते, म्हणजे घरात देखे फडायला नकोत. आई म्हणाली, मी तामण आणायस गेलो, परंतु तामणातली फुले नीट फुलली नव्हती. ते पाहून मी खट्टू झालो. ती फुले परडीत घालून मी आईजवळ नेऊन दिली. हे रे काय, पाणीसाठी बघते आहे, कळ्यात तोडून आणल्या होत्यास वाटते, तरीच नीट फुलली नाही. श्याम, अरे झाडावर नीट फुलं तरी द्यावी की नाही त्यांना? एवढा काय आदर्शासारखा गेलास उतावळ्याहून? असे आई मला बोलत होती. तो शास्त्री बोमाकडची, धोंडो पंताकडची, बण्या बापू बाबी सारी मुली आली. श्यामने तुमच्या सारी आणली हो फुले तोडून? आम्हाला एकही ठेवले नाही याने, बाबी म्हणाली. का रे श्याम, केव्हा चोरट्यासारखा जाऊन घेऊन आला सारी फुले? बापू बोलला, चोरट्यासारखा? मी नेहमी नाही वाटते येत तुमच्याकडे फुले नेण्यासाठी. नेहमी आपण सारी जण बरोबर असतो, बण्या म्हणाला. तुम्ही मागच्या रविवारी मला उशीर झाला तेव्हा एक तरी फूल ठेवले होते का माझ्यासाठी? मी विचारले. पण मी माझ्या पडीतले देत नव्हते का? तूच फणकाराने निघून गेलास, मला का नाही थांबवलंस? बरे पाहून घेईन असे म्हणून तू गेलास. हा असा आज सूड घ्यायचा होता वाटतं, बाबी म्हणाली. माझी आई सारे ऐकून घेत होती. ती शांतपणे म्हणाली, बण्या बापू ही घ्या तुम्हाला फुले. पुन्हा नाही हो श्याम असे करणार नाही ना रे श्याम, अशी म्हणून आईने त्यांना फुले दिली. श्याम येत जाऊ रोज संध्याकाळी फुले वेचायला, नाहीतर राग धरायचा तू. का आत्ताच येतोस? आपण छप्पोपणी नाहीतर लक्ष्मीबाई ताक दे, डेरा फुटला मटकं दे, तो खेळ खेळू, बण्या म्हणाला. माझी आई म्हणाली, आता उशीर झाला आहे, उद्या खेळा हो बण्या बापू. मुले गेली. माझे तोंड गोरे मोरे झाले होते. आई मला म्हणाली, श्याम दुसऱ्याच्या घरची फुले त्यांना न सांगता सवरता आणू नये, त्यांना विचारून आणावी. आपण आधी गेलो तर त्यांना हाक मारावी. परंतु सर्वात वाईट गोष्ट म्हणजे अशी मुके फुले तोडून आणणे. तू अधेच झालास, परंतु पदरात काही पडलं नाही. फुलांना झाडावर नीट फुलू द्यावे. बाहेरच्या पाण्यात कळ्या किती वेळ टाकल्या तरी फुलत नाही. आईच्या दुधावर बाळ पोसते तसे बाहेरच्या दुधावर पोसत नाही. घरच्या साध्या अन्नानी जशी पुष्टी येते ना, तशी खानावळ्यातली दुधातुपानही येत नाही बरं. झाडं म्हणजे फुलांच्या माता. झाडे कळ्यांना जीवनरस पाचित असतात, त्यांना फुलं वितात. झाडांच्या मांडीवरच कळ्या चांगल्या फुलतात. फुले फुलली म्हणजे मग ती देवासाठी आणीत जा. आपल्या देवाला 2 कमी मिळाली तरी चालती, बण्याच्या घरच्या देवांना मिळाली तरी ती देवांनाच ना. कोठे गेली तरी देवालाच मिळती. आपल्या घरातील देवांना सारी फुले हवीत असे वाटू नये बरं. ते देवाला आवडणार देखील नाही. देवाच्या पूजेत सर्वांनी भाग घ्यावा. देवाला एक फूल मिळते तरी पुरे, परंतु नीट फुललेले व्हा. गड्यांनो, अशा खुडून आणलेल्या मुक्या कळ्यांबद्दल मातेलाच वाईट वाटेल. आई आपल्या लहान मुलांना मांडीवर खेळवते, घरात वाढवते व मग त्यांना जगाच्या सेवेस देऊन टाकते. त्याप्रमाणेच फुलझाडे फुलांना वाढवितात, रसमय गंधमय करतात व ती विश्वंभराच्या पूजेस देण्यासाठी तयार असतात. अर्धवट खुडून आणलेल्या कळ्या नीट फुलत नाहीत, अर्धवट कामे नीट फुलत नाहीत, फळत नाहीत. जगात अर्धवट काही नको, जे कराल ते नीटनेटके संपूर्ण यथासांग करा. उशीर लागला तरी हरकत नाही, काहीतरी वेडेवाकडे करण्यापेक्षा न केलेले बरे. माझी आई मला म्हणे, श्याम मुक्या कळ्या नको हो तोडू, त्यांना फुलायला संधी दे, त्यांना नीट फुलू दे. मित्रांनो बघा, श्याम मुक्या कळ्या नको हो तोडू, त्यांना फुलायला संधी दे, त्यांना नीट फुलू दे. या ठिकाणी मुकी फुले ही रात्र तिसरी या ठिकाणी संपती.
1: श्रोते हो, साने गुरुजी लिखित श्यामची आई या पुस्तकाचं अभिवाचन आपण ऐकलं. वाचक स्वर होता माणुसकीचे दूत शिवाजी नाईकवडी यांचा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
3: स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प. विधवा, परितक्ता, कुमारी माता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिलांना निवास, भोजन सुविधा, कायदेशीर सल्ला, समुपदेशन, गरजू शोषित महिलांना स्नेहाधार मदत करते. आज मी 30 या प्रकल्पामध्ये 100 लाभार्थी लाभ घेतात. आतापर्यंत 1468 महिलांना अडचणीतून सोडवून त्यांना स्वघरी पाठवणे, विवाह पूर्ण सण करण्याचे काम या प्रकल्पाने केले. अहिल्यानगर प्रमाणेच पुणे येथेही स्नेहाधार प्रकल्प सुरू करण्यात आला. सुमारे 5,000 चौरस फुटांचे पुनर्वसन संकुल सौ सुजाता आणि श्री गजानन रामराव देसाई यांनी आंबेगाव कात्रज येथे संयोग म्हणून दिलेल्या जमिनीवर उभारले गेले. स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प अहिल्यानगर, संपर्क क्रमांक 90 11 36 36 00. स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प पुणे, संपर्क क्रमांक 90 11 36 72 00.

लीकेज ला ठीक करा, नवन करायला विसरू नका। कमी प्रवाहाचे नळ लावून घ्या, वॉशिंग मशीन पूर्ण भरून चालवा, शौच आणि नीच पीठ घरोघरी बनवा, सण

0: मुलांना शिकवा, महत्व सांगा, थेंब थेंब पाणी प्रत्येक घरात साठवण करा, जल संवर्धनासाठी पाऊल उचला. आजच मिळून सगळे शपथ घेऊया, पाणी वाचवूया, पाणी वाचवूया, पाणी वाचवूया.
1: आजच वाय वेस्ट YAWS ऍप डाउनलोड करा, परिवारासोबत पाण्याची बचत करा, दररोज पाण्याचा वापर नोंदवा, स्वतः जलसंवर्धक बना, इतरांनाही प्रेरणा द्या.
2: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. Thank you.

0: विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन क्लासेस, अभ्यासासाठी मदत, वोकेशनल ट्रेनिंग, करिअर काउन्सिलिंग, रीडिंग आणि रायटिंग स्किल, मॅथमॅटिक्स स्किल, स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी, हे सगळं मिळेल एकाच ठिकाणी,
1: स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल. या ठिकाणी स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल, एफ ब्लॉक, 239 MIDC, श्री टाइल्स चौक, अहिल्यानगर. संपर्क क्रमांक 98 23 89 34 39. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
1: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
0: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील आगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
1: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.

0: श्रोतेहो नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. लोकशाहीचा चौथा स्तंभ या मालिकेत मी आरजे कोमल आपलं स्वागत करते. मंडई, राजकारण, समाजकारण, इतिहास, संस्कृती, क्रीडा, गुन्हेगारी आणि उद्योग या सर्व घडामोडींचे साक्षीदार असतात पत्रकार. अशा दिग्गज आणि अनुभवी पत्रकारांशी सखोल संवाद आपण या मालिकेत साधणार आहोत. आज आपण ऐकणार आहोत अहमदनगर जिल्हा पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार सुभाष चंदन मलगुंदेचा यांची मुलाखत. त्यांच्याशी संवाद साधणार आहेत ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर.
1: रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मी अजय धोपावकर. आज आपल्यासमवेत एक प्रथितयश असे संपादक, जे 44 वर्ष संपादक म्हणून नवा मराठाचं काम केलेले सुभाष शेठ गुंदेचा आपल्या समवेत आहेत. आणि त्यांची कारकीर्द 54 वर्ष पत्रकार म्हणून त्यांनी कारकीर्द गाजवलेली आहे. त्याचबरोबरीने नगर शहरातील राजकारण, समाजकारण, ऐतिहासिक, सांस्कृतिक, गुन्हेगारी ह्या घडामोडींचे ते साक्षीदार आहेत. असे दिग्गज पत्रकार आपल्या समवेत आहेत. आणि त्याचबरोबर शहर सहकारी बँकेचे संचालक म्हणूनही 44 वर्ष त्यांनी काम केलेलं आहे. त्याचबरोबर 12 वर्ष चेअरमन म्हणूनही त्यांनी आपली कारकीर्द गाजवलेली आहे. असे सुभाष शेठ गुंदेचा आपल्या समवेत आहेत. सर, मी तुमचं रेडिओ नगरमध्ये सुरुवातीला स्वागत करतो.
2: थँक्यू
1: सर. तुमचं मला बालपण, शिक्षण आणि तुम्ही पत्रकारितेकडे कसे वळालात याविषयी अगोदर श्रोत्यांना सांगा.
2: 1956 आचार्य गुंदेचे यांनी साप्ताहिक सुरू केलं होतं.
1: बर,
2: मी शिकत होतो कॉलेजला.
1: नवमराठाचं नाव ना साप्ताहिक,
2: पहिल्यापासून नवमराठा.
1: बर बर,
2: त्याचं पण हिस्ट्री आहे. म्हणजे संयुक्त महाराष्ट्र चळवळीत मराठा आणि नवमराठा असं झालेलं आहे.
1: बर,
2: संयुक्त महाराष्ट्र चळवळीत आम्ही सुरू केलेलं आहे. मुंबई सह महाराष्ट्र आणि मुंबई सोडून महाराष्ट्र, त्यामुळे त्याच्या पद्धती म्हणून
1: नवमराठा.
2: बर बर, वडिलांनी सुरू केला.
1: श्रीरामपूर मध्ये सुरू केलं का?
2: श्रीरामपूर नाही, नगरमध्ये.
1: बर बर बर.
2: सुरुवातीला आठवड्याला एकदा साप्ताहिक निघायचं.
1: बर,
2: नंतर आठवड्यातनं दोनदा.
1: बर,
2: कारण त्यावेळेस काही परिस्थिती एवढी नव्हती. नंतर हळूहळू त्रिसाप्ताहिक सुरू केलं.
1: बर,
2: त्रिसाप्ताहिक जवळजवळ 7 वर्ष आम्ही त्रिसाप्ताहिक चालवल्यानंतर आम्ही दैनिकात रूपांतर केलं.
1: ती कधी झाली?
2: ते समजा आज 62 वर्ष दैनिकाला झाली.
1: बर,
2: 7-8 वर्ष म्हणजे 56-63 मध्ये आम्ही दैनिक
1: दैनिकाचं नाव मराठा.
2: आणि आज 69 चालू आहे. या 26 जानेवारीला 17 वर्ष आम्हाला दैनिकाला लागणार.
1: अरे वा.
2: सुरुवातीला आमचे वडील तसे स्वातंत्र्य सैनिक.
1: बर,
2: 1 वर्ष 10 महिने जेलमध्ये जाऊन आले.
1: आचार्य गुंदेचा,
2: आचार्य गुंदेचा हे स्वातंत्र्य सैनिक.
1: बर,
2: 1942 चळवळीमध्ये 1 वर्ष आणि 10 महिने अंधारे कोठडीत शिक्षा झाली.
1: अरे बापरे. बर बर.
2: आणि आल्यानंतर परिस्थिती हलाकीची असल्यामुळं काही दिवस त्यांनी दुसऱ्याचे वर्तमानपत्र वाटण्याचं सुद्धा काम नगरमध्ये केलं.
1: अरे बापरे. बर,
2: त्यावेळेस मुंगा नावाचं एक वर्तमानपत्र निघत होतं.
1: बर,
2: आणि ते वाटण्यासुद्धा काम केलं.
1: बर,
2: परंतु स्वातंत्र्यसैनिक असल्यामुळं सर्व काँग्रेसवाले, त्यावेळेस काँग्रेसचं राज्य होतं आणि काँग्रेसच्या सगळ्या राजकीय पुढाऱ्यांशी चांगले संबंध असल्यामुळं आणि आचार्य अत्रेंविरुद्ध कोणी लिहू शकत नव्हतं त्यावेळेस. आचार्य अत्रे हे फार मोठे प्रस्त होते आणि फार मोठे विद्वान पत्रकार होते.
1: हो, हो, हो.
2: आणि काँग्रेसवाले सुद्धा त्यांना दबकायचे, घाबरायचे त्यांच्याविरुद्ध कोणी. म्हणून ते संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये आचार्य गुंदेचांचा जन्म झाला की त्यांच्याविरुद्ध लिखाण करायचं.
1: बरं,
2: म्हणून काँग्रेसवाल्यांनी तेव्हाच आमच्या वडिलाला पुढे केलं की तुम्ही लिखाण करा, कागद वगैरे सगळं आम्ही पुरवतो. म्हणून असा आचार्य गुंदेचांचा संयुक्त महाराष्ट्राच्या काळामध्ये नवा मराठा, त्यांचा मराठा होता आचार्यांचा,
1: 2 महिने
2: अगोदर सुरू झाला होता.
1: बरं,
2: आणि त्यांना उत्तर देण्याकरता म्हणून आमचा नवा मराठा सुरू झाला. असं तो नवा मराठाचा जन्म आहे.
1: अरे फार इतिहास मोठा आहे तो.
2: आणि त्यामुळं मग मी कॉलेजला शिकत होतो.
1: बर,
2: कॉलेजला शिकल्यानंतर आल्यानंतर, कारण त्यावेळेस काही एवढे माणसं आमच्या हाताखाली नसायचे, त्यामुळे आले की मी काही बातम्या पोलीस स्टेशनला जा, इकडे जा, सगळी बातम्या गोळा करून काही वडील लिहायचे, काही मी लिहायचे.
1: बर,
2: त्यामुळं 72 पासून मी त्या प्रॅक्टिकल त्याच्यामध्ये आलो.
1: अजून कोणी सहकारी होतं का तुमचं?
2: तेव्हाच होते, भाऊसाहेब शिंदे म्हणून कार्यकारी संपादक होते, ते नुकतेच वारले.
1: बर.
2: कौडगाव याचे होते, पिंपळगाव कौडाचे आताच वारले.
1: पण
2: तसे अनेक होते, काही दिवस दसरे पण होते आमच्याकडं, ते राम दसरे पण होते.
1: राम दसरे
2: म्हणजे तसे बरेच संपादक त्यावेळेसपासून झालेले.
1: हो का? अरे बापरे बापरे.
2: अशा पद्धतीने नाव म्हटलं मग साप्ताहिक द्विसाप्ताहिक.
1: वडिलांच्या हाताखालीच तुम्ही काम सुरू केलं?
2: काम सुरू केलं.
1: तुम्ही त्यांना मदत करणे
2: हा तुमचा सुरुवातीचं काम?
1: मग काय कुठल्या बातम्या वगैरे आठवतात का तुम्हाला? पहिली बातमी तुमची अशी कुठली प्रसिद्ध झाली अशी आठवते काही?
2: पहिली बातमी असं सांगता येणार नाही, कारण कसं वडील असल्यामुळं.
1: चोपल्ल वर्ष
2: वडील गेल्यानंतर अनेक अनुभव आले, बऱ्याच बातम्यांचे पण, लोकांचे पण, लोकांचे पण.
1: बर बर. मग ती वाटचाल सुरू झाली पत्रकार म्हणून म्हणजे 72 साली?
2: 72 साली.
1: अरे बापरे. मग तुमचं शिक्षण कुठं झालं सर?
2: मी बीए पर्यंत गेलो.
1: बर. कुठं?
2: नगर कॉलेज.
1: नगर कॉलेज.
2: तेव्हा जास्त फेमस नगर कॉलेजच होते.
1: बर बर.
2: आणि एवढे कॉलेज नाही, साडा कॉलेज नगर कॉलेज एवढेच होते.
1: हा हा हा.
2: रेसिडेन्शियलचं एवढं
1: नंतर सुरू झालं प्रोसिजर. बर बर. त्यावेळेस मग तुम्ही नगर कॉलेजला असताना सुरू झालं म्हणजे पत्रकारिता सुरू झाली. मग काय काय अशी तुमची काय आठवते का कुठली अशी घडामोड अशी विशेष अशी त्या काळातली?
2: नाही, कसं जिल्ह्यात त्यावेळेस दैनिक सायन दैनिक फार थोडेच होते.
1: कुठले कुठले होते त्यावेळेस?
2: त्यावेळेस समाचार होता,
1: हा
2: नंतर नगर टाइम्स आला आणि नवा मराठ हे दोनच सुरुवातीला होते.
1: बर बर बर.
2: नंतर काही दिवसांनी नगर टाइम्स आला आणि त्याच्यानंतर फार उशिरा लोकयुग आला.
1: बर. चार सायन दैनिक अशी नगर मध्ये चालत?
2: दोन किंवा तीनच.
1: हो चाल. म्हणजे
2: नंतर नवनीत भाई बार्शेकर अध्यक्ष झाल्यानंतर नगराध्यक्ष, त्यांचा लोकयुग सुरू.
1: लोकयुग सुरू झाला.
2: मोठे पेपर एकही नव्हते.
1: हा. हे नगरचे सायन दैनिकच? चार
2: सायन दैनिकच सगळ्या जिल्ह्यात.
1: आणि त्यावेळेस अशी प्रिंटिंगची व्यवस्था पण कशी होती?
2: नाही, त्यावेळेस प्रिंटिंगची व्यवस्था सुरुवातीला आमच्याकडे तर ट्रेडल होती.
1: बर.
2: एक एक पानच छापायचं.
1: बर.
2: काही दिवस तर मोटर पण नव्हती, इलेक्ट्रिक मोटर. आणि पायाने पाय मारायचा आणि इकडे एका हाताने कागद लावायचा, असं एक एक पान छापत होतो.
1: अरे बापरे. बर.
2: आणि सुरुवातीला फक्त 2 पैसे किंमत होती पेपरची.
1: नवमराठीचे 2 पैसे किंमत होती. बापरे.
2: बहुतेक सगळ्या पेपरचे तेवढे.
1: त्यावेळेस
2: 2 पैसे आमची सुरुवातीची
1: किंमत. आणि किती पाणी असायचा?
2: कधी 2 पाणी कधी 4 पाणी.
1: बर. असं ते सुरू असायचं.
2: आणि आता 8 पाणी रंगीत आहे आमचं, 4 कलर 8 पाणी.
1: मग आता किती बदल झाला ना?
2: फार बदल झाला. आता त्यावेळेस पहिले ट्रेडल, नंतर मग ते ऑफसेट, आपले दुसरे ऑफसेट होते छोट्या, आता वेब ऑफसेट आलं.
1: मग त्यावेळेस बातमी लिहिण्याची पद्धत आहे ती मात्र तशीच होती. ती बातमी लिहिणे
2: वडील लिहायचे, काही वेळेस मी लिहायचो, काही वेळेस समजा पोलीस स्टेशनचे किंवा पत्रकार परिषदेच्या बातम्या मी लिहायचो.
1: बर.
2: आणि वडील बाकी. वडील म्हणजे कसे की धाडशी होते, त्यामुळे जेवढे अन्याय व्हायचे तेवढे त्या मोठ्या बातम्या ते काढायचे.
1: बर.
2: हा. अगदी 8 कॉलमी हेडिंग देऊन.
1: अरे.
2: त्यांना अजिबात सहन होत नव्हतं, त्यामुळे ते अगदी 8 कॉलमी हेडिंग आमचं फेमस होतं तेव्हा.
1: बर.
2: लोक रोज वाट पाहायचे की 8 कॉलमी हेडिंग मध्ये आज कोणाविरुद्ध कामावर टीका असेल. कामावर व्यक्तिगत टीका.
1: कुठला असं विशेष घडामोड आठवते का तुम्हाला त्यावेळेसची त्या काळातली?
2: बऱ्याच गोष्टी होत्या.
1: बर.
2: म्हणजे तसं सुरुवातीला इथं डीएसपी सुधाकर देव म्हणून होते.
1: बर.
2: त्यांच्या विरुद्ध मोठं लिखाण केलं होतं आमच्या वडिलांनी, सत्य लिखाण केलं होतं. आणि त्यामुळे त्यांनी आमच्यावर केस पण लावलेली होती अब्रू नुकसान दाव्याची. बरेच वर्ष चालली.
1: बर.
2: शेवटी आम्ही निर्दोष सुटलो.
1: अरे बापरे. बर बर बर.
2: तशा अनेक केसेस झाल्या. पण वडिलांचं लिखाण कसं होतं की व्यक्तिगत पातळीवर टीका नव्हती.
1: बर.
2: त्यांच्या कामकाजावर टीका असायची. कुठली कामात चूक केली वगैरे केली तर त्याच्यावर टीका असल्यामुळं शक्यतो आम्हाला तसा कुठलाही त्रास झाला नाही.
1: मग तुम्हाला त्यांनी एक चांगली तुम्हाला शिकवलं म्हणजे वडिलांनी प्रत्येक गोष्टीचं ज्ञान. आणि नंतर मुद्रणालय याच्यातही बदल होत गेले ना छपाईच्या कामामध्ये.
2: आणि आमच्या वडिलांचं एक वाक्य होतं, वर्षानुवर्ष भाडोते म्हणून राहण्यापेक्षा निर्भेड म्हणून क्षणभर राहण्यात जीवनाचं सार्थक आहे. मेन वाक्य आजही पेपरला आहे त्यावेळेसपासून.
1: तेच वाक्य
2: आजही रोज
1: ते कायमस्वरूपी
2: कायमस्वरूपी एक लाईन कायम आहे.
1: अरे बापरे.
2: निर्भेड म्हणून जीवनाचे खरे सार्थक आहे.
1: पण त्यावेळेस अशी दमदाटी वगैरे पत्रकारांना असं काही व्हायचं का?
2: त्यावेळेस नव्हतं एवढं काही. उलट मी आता मुद्दाहून सांगतो की त्यावेळेस पत्रकाराला एवढा आदर होता.
1: बर.
2: म्हणजे अक्षरशः मोठे आयपीएस अधिकारी, कलेक्टर, डीएसपी सुद्धा पत्रकाराला म्हणजे आता थोडेच पत्रकार असल्यामुळे किंवा आमचा जो माझा अनुभव आहे आचार्य गुंडे त्यांना फोन करायचे साहेब तू आम्ही येतो आमचं एक 5 मिनिटं काम आहे ऑफिसला यायचे ऑफिसला यायच्या त्या त्या पेपरच्या आणि त्यांना सांगायचे की साहेब आम्ही 2 वर्ष तुमच्या जिल्ह्यात राहणार आहोत आणि जर आमच्याकडनं काही चुका झाल्या किंवा तुम्हाला काही कळलं कुठं आम्ही कमी पडतोय तर आम्हाला फक्त फोन करा
1: अरे
2: आम्ही जर तक्रार ती दुरुस्त नाही केली तर मग आमच्या विरुद्ध छापा आम्हाला काही वाईट वाटणार असे ते सांगायचे म्हणजे तो एक वेगळा आदर होता पत्रकाराचा
1: वेगवेगळा
2: फार आदर होता
1: आणि त्यामुळे एक आदरयुक्त असल्यामुळं एक असा दबाव उद्गट पण असा होता
2: आणि दबाव हा आदरात नव्हता
1: आदर आदरात्मक
2: भीतीतून नव्हता त्यावेळेसची पत्रकारिता होती तर आदरातला दबाव होता
1: बर बर बर बर
2: म्हणजे आजच्या पत्रकारिता आदरातला दबाव नाही
1: आता
2: पत्रकारिता हा भीतीचा दबाव
1: बरोबर हा फरक झाला
2: फार मोठा फरक
1: आणि त्यावेळेसचे पत्रकार कोण कोण होते तुम्हाला काही आठवत आहे का तुमच्या आता इतर दैनिकांचे असतील
2: हा आता कसं आहे की इथे एडिशन नव्हत्या पण आता जनुभाऊ काणे होते
1: बर
2: अण्णा आपटे होते रामभाऊ निसळ होते
1: बर
2: बापूसाहेब दातांगे होते प्रकाश भंडारे होते
1: अरे
2: विनोद शाह फोटोग्राफर होते वसंतराव सोमणी होते परवाच वारले ते पण मराठाचं काम करायचे
1: नव मराठाचे
2: नाही मराठा मोठा मुंबईचा
1: बर बर त्याचे त्यांच्याकडे
2: पण वार्ताहर होते ना त्यांचं दुकान असून ते वार्ताहरशिप करायचे वसंतराव सोमणी होते अशा शहरात हे प्रमुख होते
1: बर बर बर त्यांच्या बरोबर तुमचा
2: संपर्क होता
1: सगळ्यांशी संपर्क काही त्यांच्या कोणाचे किस्से वगैरे आठवत आहेत का काही त्यावेळेसचे
2: कसे
1: भाऊ काडे असतील
2: आता मी लहान असल्यामुळे त्यांचे काम करायचे
1: त्यांचं वय
2: परंतु या पत्रकारांनी आचार्य गुंडे यांना 1972 मध्ये आपण सर्वात महाराष्ट्रात सर्वात अगोदर पत्रकारांची वसाहत निर्माण केली
1: बर बर बर बर
2: सर्वात अगोदर
1: सावेडी
2: पत्रकाराची सावेडी रोडची पत्रकार वसाहत आणि मी तो फोटो पण आणलाय वसंतराव नाईकासारखे मुख्यमंत्री त्या काळचे
1: बर
2: पत्रकाराचं बांधकाम चालू असताना पाहायला आलेले
1: अरे बापरे
2: मुख्यमंत्री मी फोटो पण आणलाय त्यांचं हे पण आणले पुस्तक छापलं स्वतः मुख्यमंत्री वसंतराव नाईक जागा दिली आणि त्यांनीच जागा दिली
1: त्यांनी पत्रकार वसाहतीसाठी
2: जागा त्यांनी दिली वसंत
1: विशेष बाब म्हणून दिली ना त्यावेळेस
2: फक्त 20 पैशांनी
1: बर म्हणजे
2: स्क्वेअर फूट त्यावेळेस
1: बर बर बर
2: आणि ते स्वतः बांधकाम चालू असताना मुख्यमंत्री असताना पदावर तिथे आलेले मी तुमच्या माणसांना फोटो पण दाखवेल फोटो आणलाय
1: तुमचं नाव मराठाचं तिथं छपाईचं आता सध्या यंत्र आहे ना म्हणजे तिथं चालते ना
2: आता ऑफसेट आहे ना आपलं
1: ऑफसेट
2: वेब ऑफसेट आहे
1: तुमचं घर पण आहे तिथे
2: आता आपण बंगला माणिकनगर मध्ये मुलांनी बांधला
1: बर बर बर
2: पूर्वी वरच राहायचो आम्ही ऑफिसच्या आणि पलीकडे खिस्त गेलेत मशीन होत सध्या पत्रकार चौकात आहे
1: बर बर आणि त्यावेळेसचे अशोकराव खांदेकर होते सकाळी
2: खांदेकर होते पण ते कसं होते एजंट होते फक्त
1: बर
2: असं होतं ते
1: आणि ते
2: नंतर बातमीदार
1: सकाळचे बातमीदार झाले ते बर बर बर मग असे सगळे एकेकाळी सगळ्यांचं एकोपा असायचा पत्रकार मंडळ
2: ते सांगतो मी वसाहत निर्माण झाल्यानंतर 75 साली वसाहत कम्प्लीट झाली
1: बर
2: आणि शंकरराव चव्हाण मुख्यमंत्रीच्या हस्ते त्याचं हे झालं
1: उद्घाटन
2: वसाहतीचं आणि त्याच वेळेस वडिलांच्या डोक्यात आलं की जिल्ह्यातले ग्रामीण भागातले पत्रकार नगर मध्ये येतात त्यांना इथे उठ बसायला किंवा कोणा पत्रकार परिषद घ्यायचे कार्यक्रम घ्यायचे तर पत्रकार भवन असावं म्हणून त्यांनी ती कल्पना मांडली आणि पत्रकार भवनाकरता 1981 साली अंतुले साहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी पहिली जागा त्यांच्याकडनं वडिलांनीच मिळवली कारण अध्यक्ष वडीलच होते तेव्हा वडिलांनी पहिली जागा मिळवली
1: बर बर बर बर बर
2: आणि अंतुले साहेबांनी त्यावेळेस दिली ती
1: म्हणजे वसंतराव नाईकांच्या हस्ते भूमिपूजन झालं
2: शंकरराव चव्हाणांच्या हस्ते कॉलनी कम्प्लीट झाल्यानंतर
1: पत्रकार भवनाचं हे सुरू झाली 81 अंतुलेंच्या
2: आणि अंतुले साहेब पत्रकार भवनाची जागा दिली
1: बर बर बर
2: परंतु तो पण आपले पत्रकार वाढले होते त्यामुळं आपल्याला जागा कमी पडेल असं वाटल्यामुळं
1: बर
2: आपण दुसरी जागा 1994 साली शरद पवार साहेब मुख्यमंत्री असताना त्यांच्याकडनं 10,000 स्क्वेअर फुटाचा प्लॉट हा मोफत आणला
1: बर
2: हा आता जो पत्रकार भवन झालेलं आपलं पत्रकार वसाहतीत
1: हो बाजूला
2: 3,000 3 मजले झालेत 7,400 स्क्वेअर फुटाचे ती जागा शरद पवार साहेबांनी दिली.
1: अरे बापरे, बर बर बर बर,
2: म्हणजे कमी पडली म्हणून आपण ती परत शासनाला दिली आणि मोठी जागा घेतली.
1: तुमचा प्रयत्न त्याच्यामध्ये आहे मात्र?
2: माझाच आहे, म्हणजे जवळजवळ 20-22 वर्षापासून अध्यक्ष मी.
1: हो हो, जिल्हा
2: आणि मी फक्त एवढं करता थांबलो होतो की मला हे भवन वडिलांचं स्वप्न होतं आणि जिल्ह्याच्या पत्रकारांचं सगळं ध्येय होतं, म्हणून मी ते अध्यक्षपद सोडलेलं पण नव्हतं आणि आता पण ते कम्प्लीट करणं. आपल्याला माहिती आहे की आपल्या वडिलांची भावना, पत्रकारांची भावना, आणि त्यावेळेसचे पत्रकार पण कोण जिवंत नाही. आज तरी माझ्या त्या काळातले पत्रकार एक किंवा दोन जिवंत आहेत जिल्ह्यामध्ये.
1: बर बर बर,
2: त्यामुळे आपणच करू शकू. नवीन जनरेशनला माहिती नाही,
1: माहितीच नाही
2: आचार्य गुंदेचा कोण, बापूसाहेब कोण वगैरे असे. बापूसाहेब जाऊन पण 25
1: बापूसाहेब दातरंगे होते,
2: त्यामुळे मी ते पुढाकार घेऊन ते 3 मधले कम्प्लीट केलेत. 6 मधल्याची परवानगी घेतलेली आहे पण पैसे नाहीत.
1: बर,
2: आणि एक खेदाने सांगा वाटतं की जिल्ह्यातल्या एकही राजकीय पुढाऱ्यांनी एकही रुपये आपल्याला पत्रकार भवनाला मदत केलेली नाही. म्हणजे त्यावेळेस सगळे मोठे पत्रकार होते, म्हणजे माधव कुलकर्णी, बापूसाहेब वगैरे सगळ्या पुढाऱ्यांकडे जाऊन आलो, कारखानदारकडे जाऊन आलो, एकाने एकही रुपयाची आपल्याला पत्रकार भवनाला मदत केलेली नाही.
1: म्हणजे सगळ्या
2: हे सगळे पत्रकार आपले म्हणजे ग्रुपने एक एक करून आणि सिंहाचा वाटा आम्ही घेतला,
1: वर्गणी करून थोडक्यात केलं.
2: वर्गणी पण
1: म्हणजे आपापसात
2: आपले सहकार्य करून
1: अशा स्वरूपाचं, कुठले राजकीय पुढाऱ्यांचं वगैरे काही
2: काही काय नाही. काय
1: बरोबर, म्हणजे फार मोठं
2: उलट असे म्हणायचे की आमचे शेतकरी म्हणतात पत्रकार भवनाचा आपला काय संबंध आला, त्यामुळे आम्ही नाही देऊ शकत, शेतकरी आमचा शेतकऱ्याचा पैसा आहे असे म्हणायचे.
1: अरे बापरे, बर बर बर. मग त्यावेळेस राजकारण आणि आताच राजकारण मध्ये बदल असेल ना?
2: फार बदल आहे.
1: बरं, त्यावेळेस कसं होतं?
2: त्यावेळेस नीतिमत्ता ठेवून राजकारण होतं.
1: बर,
2: म्हणजे नीतिमत्ता असायची.
1: हा हा हा,
2: आता राजकारण तसं दिसत नाही मला, अजिबात दिसत नाही.
1: आता खुनशी राजकारण सुरू,
2: खुनशी राजकारण वेगवेगळ्या स्वार्थी भावनेने करायचं, म्हणजे काळ वेगळा होता.
1: हो हो हो, आणि त्यावेळेसचं नगर आणि आत्ताचं नगर मध्ये फरक असेल ना? 50 वर्षात तुम्ही एवढी जवळून पत्रकारिता केलेली आहे, तर काय बदल नगर मध्ये झालाय असं वाटलं तुम्हाला?
2: तसं फार मोठं बदल असं झालं नाही.
1: बर,
2: कारण बदल म्हणजे कसं पाहिजे की समजा रस्ते, लाईट आणि हे करणं म्हणजे बदल असं मला तरी वाटत.
1: बरोबर,
2: डेव्हलपमेंट इंडस्ट्रीच्या दृष्टीने, कारखानदारी किंवा याच्या पद्धतीने जर डेव्हलपमेंट जास्त झालं असं तो बर, रस्ते वगैरे ते नेहमी उतरातील जातील, पण तेवढं मोठं डेव्हलपमेंट झाले असा अर्थ होत नाही. उलट नगर मधले आज 22% लोक मुलाच्या शिक्षेच्या निमित्ताने किंवा व्यवसायानिमित्ताने पुन्हा बॉम्बेला औरंगाबादला सेटल झाले. 20% लोक का? की इथं काही पोटेन्शियल नाही, इथं काही बाजारपेठ नाही, इथं काही कारखानदारी जास्त नाही असं.
1: तुम्ही त्याचबरोबर शैक्षणिक पण बदल त्यातल्या त्यात नगरमध्ये झालेले आहेत, सामाजिक, शैक्षणिक, ऐतिहासिक. ऐतिहासिक तर एक नगर गाव आहे,
2: तर शैक्षणिक बदल बराचसा झालाय. बरेचसे कॉलेज आले जे पुण्या बॉम्बेला जावं लागायचे
1: ते आपले,
2: ते नगरमध्ये बरेचसे आलेत आपल्याकडे, बरेचसे लोकांनी आणले, तेवढा एक बदल झालाय.
1: आणि ऐतिहासिक पण नगरचा एक ठेवा आहे, म्हणजे जवळजवळ 500-550 वर्षाचा इतिहास असलेलं गाव आहे, पण त्याचं ते जे हे आहे तसं राखलं जात नाही असं वाटतं का?
2: ऐतिहासिक ठेव आपण म्हणतोय
1: जोपासना,
2: पावित्र्य किंवा जोपासना केली जात नाही, कारण त्याच्यात सुद्धा राजकारण आल्यामुळं वेगवेगळ्या पद्धतीचं, त्यामुळे ती मनापासून जोपासना होत नाही. काहीतरी आलं म्हणजे आपण गर्दी गोळा करायची, तेवढं पुरतं 2 मिनिटं भाषण करायचं, निघून जायचं, पण ज्या पद्धतीने जोपासलं पाहिजे. उलट ऐतिहासिक नगर जिल्ह्यामध्ये ऐतिहासिक ठिकाण किंवा धार्मिक ठिकाणे सर्वात जास्त आहेत.
1: बरोबर,
2: पण तरी सुद्धा त्या पद्धतीने आपण डेव्हलपमेंट केलेलं नाही. एक चांगलं पर्यटन स्थळ सुद्धा नगर झालं असतं, नगर जिल्हा झाला असतो. त्या निमित्ताने मंदिरं आहेत, सगळं आहे, किल्ला आहे, चांदबिवीचा महाल आहे, सगळं आहे, पण तशा पद्धतीने आपण डेव्हलप नाही केलं.
1: उद्योग व्यवसाय म्हणावं तितका आपला डेव्हलप
2: नाही
1: नाही. आणि पण कारखाने मात्र होते, साखर कारखाने, त्याचा पण इफेक्ट नगरवर झाला ना?
2: आता साखर कारखाने सुद्धा कसे झालेत, बरेचसे अडचणी येतात.
1: बरोबर,
2: आता चालता ठीक आहे, शेतकऱ्यांची सोय होती. आता बरेचशा अडचणीतले 2 कारण आहेत. कारखाने अडचणीत ठेवायचे, पण कारखानदार किती मोठे झालेत हे पण विचार करा.
1: बरोबर,
2: जे पूर्वी काहीच नव्हते, कारखाना सुरू करणारे किंवा चालवणारे काहीच नव्हते, कोणी कुठे नोकरी करीत होतो, कोणी कुठे काय करत होतं, आज करोडोच्या संपत्ती आहेत त्यांच्या. मग कारखाने तोट्यात आहेत, पण त्यांचेच कारखाने तोट्यात आहेत अनेक लोकांचे, जिल्ह्यात काय महाराष्ट्रात काय.
1: खरंय. आणि सामाजिक चळवळीतही नगरचा अग्रक्रम होता त्या काळी, रावसाहेब पटवर्धन असतील
2: आहे ना, ते जुने लोक,
1: जुने, त्यांनी एक असं हे ठेवला होता,
2: एक वारसा होता, वेगळ्या पद्धतीने त्यांनी लढा पण दिला होता. आता सामाजिक चळवळ ही काही राहिलेली नाही तशी, म्हणजे त्याला आपण मतलबी चळवळ चळवळ म्हणू शकतो सध्या.
1: बरोबर,
2: सध्या
1: करे करे.
2: म्हणजे असा फोटो येणार असेल तर मी पुढे जाईल पेपरला किंवा टीव्हीवर.
1: त्यावेळेस त्याच्या पुरतं सामाजिक
2: सामाजिक
1: असं एक
2: मनापासून नाही,
1: मनापासून
2: नाही.
1: पण स्नेहालय सारखी संस्था आहे ती एक चांगल्या प्रकारे जोपासना करत आहे आणि सामाजिक बांधिलकीतून नाही का
2: अतिशय चांगल्या पद्धतीने पहिल्यापासून निराधारांना आधार देणं, स्नेहालयाने अनेक लोकांचे जीवन चांगले हे केलेले आहेत. गोरगरिबांना फार मोठा अधिकार आहे. कोण दोन तीन कार्यक्रम निमित्ताने मी अमाडेसीतल्या स्नेहालयामध्ये गेलो होतो. गिरीश कुलकर्णी असो, ते शिंगवीजी असो, हे जे कोणी काम करतात ते सगळे माझे चांगले संबंध आहेत. त्यामुळं पोटतिडकीने काम करतात आणि असं काम करणाऱ्या संस्था आता क्वचित असतील असतील, मला काही जास्त बाहेरचे माहित नाही. पण असे मनोधरेने मनोने मनाने आणि अगदी निस्वार्थी भावनेने काम करणारी संस्था फार थोड्या असतील.
1: बरोबर,
2: फार थोड्या असतील.
1: भूषण सरांचं पण ऐतिहासिक याच्या विषयावर छान काम होतं. तुम्हाला काही अनुभव आहे का भूषण सरांबद्दल?
2: भूषण सरांचा अनुभव म्हणजे एक चांगला माणूस, कोणाच्या भानगडीत न पडणारा, कोणाला नावं न ठेवणार. आजकाल पद्धत कशी आहे, धोपाकर नालायक आणि मीच चांगला, अशा पद्धतीचं सगळीकडे आहे, पत्रकारितत्व आहे. पण एक तोच एक मनुष्य असा
1: निस्पृह आणि
2: निस्पृह आणि काय आणि सगळ्याला सहकार्याचा हात, कोणी हाक मारली तर यायला तयार असतात, अशा पद्धतीचं एक अगदी निस्पृह व्यक्तिमत्व होतं.
1: बर, तुम्ही बँकिंग क्षेत्रातही काम करत आहात, जवळजवळ 82-83 सालापासून तुम्ही संचालक शहर सहकारी बँकेला. तुम्ही 83 साली अपक्ष म्हणून निवडून आला?
2: अपक्ष म्हणून निवडून आलो.
1: बरोबर, तुमची वाटचाल सांगा ना आता बँकेचे
2: नेमकं त्यावेळेस, म्हणजे आता ती वाटचाल सांगायचं म्हणजे याच्या त्यावेळेस नेमकं बँकेच्या पूर्वीच्या गैरकारभाराबद्दल चौकशी झाली होती.
1: बर,
2: आणि 83 बँकेची थोडी अवघड परिस्थिती होती आणि मी अपक्ष एकटा निवडून आलो.
1: बर,
2: परंतु काही जुन्या संचालकावर काही ब्लेम होते, त्यामुळं 84 ते सलग 6 वर्ष मी अपक्ष येऊन चेअरमन झालो बँक.
1: बापरे,
2: अपक्ष येऊन चेअरमन झालो.
1: अरे वा,
2: काय कारणास्तव संचालकाला उभा राहा, म्हणजे चेअरमन होता येत नव्हतं आणि मी चेअरमन झालो. आणि अगदी गोरगरीब एमआडीसीतले कामगार, व्हीआरडीतले कामगार यांना अगदी 10,000 पासून कर्ज चांगल्या पद्धतीने द्यायचे, की जास्तीत जास्त गोरगरिबांना जास्त मदत झाली पाहिजे या भावनेतनं अनेक लोकांना. मग कोणाला टीव्ही घे, कारण त्यावेळेस ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही होते, 2,500 टीव्ही होते. अशा पद्धतीने मध्यमवर्गीयांना यांना त्यांना सगळ्या पद्धतीने आम्ही लोन त्यावेळेस दिलं आणि शक्यतो गोरगरीब जास्त हे केले.
1: बरोबर, आणि त्याच तुम्ही 12 वर्ष चेअरमन म्हणूनही आता काम केलंय ना?
2: काम केलंय.
1: बरोबर, तुमचं पॅनल आता आहे ना सगळं?
2: गिरीश आणि मी. आता
1: गिरीश घ्यायचा. बरं, तर बँकेची वाटचालही चौफेर चालू आहे.
2: हा चालू आहे
1: आणि
2: चांगलं वाटतं.
1: बरं, आता पत्रकारितेबद्दल काय, आता त्यावेळेसची पत्रकारिता आणि आत्ताची पत्रकारिता, आता माध्यमाची आलेलं होतंय का आपल्या मीडियाला?
2: नाही, परिणाम तसं, परंतु पेपर पण वाचला पाहिजे. टीव्हीवर जे दाखवलं ते पेपरमध्ये आलं का, त्यामुळं प्रिंट मिडियावर तसा काही परिणाम झालेला दिसत नाही मला.
1: म्हणजे विश्वासार्हता आहे अजून?
2: अजूनही
1: म्हणजे अजूनही रात्री इंद्रजी न्यूज पाहिली
2: तरी सकाळी तीच न्यूज कशी आली, कशी दिली, कोणत्या पेपरने कशी दिली, त्यामुळे ते

0: महिने झाले.
1: बरं.
0: आणि तुम्ही जर म्हणताल पत्रकारितील बदल, तर तसा पत्रकारितेमध्ये फार मोठा बदल झालाय. तुम्हालाही माहिती की एक स्वातंत्र्य पूर्वीची जी पत्रकारिता होती ती एक विशिष्ट देहानी होती, किंवा आपल्याला काही करून ब्रिटिश घालवायचे, ब्रिटिश घालवायचे सगळे पत्रकार त्या पद्धतीने लिखाण करीत होते.
1: बरोबर.
0: मधला काळ जो आला तो फक्त आणि फक्त व्यावसायिक पत्रकारिता सुरू झाली. ठीक आहे, व्यवसाय करताना तुम्ही जाहिराती जास्त मिळू नये, ठीक आहे, पण कमर्शियल पद्धतीने म्हणजे वेगळ्या मार्गाने जाऊन सुद्धा पेपर चालला पाहिजे किंवा आपल्या बातम्या हे झाल्या पाहिजे अशा पद्धतीने सुद्धा पत्रकारिता झाली. आणि दुर्दैवाने आता जो काळ असा आहे, पॅकेज सिस्टीम झाल्यामुळं मोठमोठ्या किंवा पेपरला की तुम्ही एवढा पगार तुम्हाला देऊ एवढे जाहिराती गोळा करा, त्यामुळे आताची जी पत्रकारिता झालेली आणि जे पत्रकार नाहीत काय नाही पण एखादा कागद किंवा एखादी छोटी डायरी हातात घ्यायची आणि पेन घ्यायचा आणि पत्रकार म्हणून फिरायला हे जास्त प्रमाण झालेलं आहे. थोडे लोक खरे पत्रकार राहिलेले आहेत आणि आता हा भरणा जो आहे पत्रकार म्हणून फिरण्याचा मिरवण्याचा तो जास्त वाढलेला दिसतो. तो जास्त वाढलेला आहे.
1: ते घातक आहे एकूणच सामाजिक रचनेसाठी पण आणि
0: त्यामुळं जनतेपर्यंत किंवा जनतेचे प्रश्न व्यवस्थित सोडवले जात नाही ना. आपण काही वेळेस मर्जी राखून लिहितो ना,
1: हो,
0: त्यामुळे जे खरं लिहायचं ते लिहिलं जात नाही. मर्जी राखून लिहिणं आणि जे दिसतंय ते लिहिणं फरक आहे.
1: आणि दबावाचं हे पण वाढलं ना,
0: तेच ना, मग मर्जी राखायची म्हणजे तेच झालं. दोन्ही मर्जी
1: म्हणजे आर्थिक आणि दोन्ही. बरोबर
0: आहे. समजा ग्रामीण भागात काही वेळेस भिवून गप असतात, नको नादी लागायला, आणि काही वेळेस नाही दिलं तर मग छापतात, असं पण आहे वस्तुस्थिती.
1: बरोबर आहे.
0: म्हणजे मूळ जे खरे पत्रकार होते खानदानी ते आता घरात बसलेत, आणि जे पत्रकार नव्हते ते बाहेर पडलेत, डायरी नाही खातात घेतलंय,
1: म्हणजे हे करायला मोकळे बा. बरं, आता तुमची पुढची पिढी पण आली आहे ना पत्रकार. ललित
0: हा 1995 पासून मी तसंच व्यवहार वगैरे सगळं त्याच्या ताब्यात दिलं, 95 पासूनच दिलं.
1: अरे बापरे,
0: तो 18 वर्षाचा झाल्यावर त्याच्यात
1: चांगला
0: साथ दिलं. मी फक्त आपलं केबिन मध्ये बसतो आणि सगळी जबाबदारी त्याच्यावर सोपवलेली. आणि त्यावेळेस पासून म्हणजे मला अभिमानून सांगावं लागतं की माझ्यापेक्षा 1000 पट चांगला पेपर चालवलाय.
1: अरे बापरे,
0: 1000 पट.
1: प्रत्येक बातमीला
0: न्याय देतो, भेदभाव ठेवत नाही. कोणाच्या विरुद्ध तक्रार जर कोणी लेखी दिलेली असली आणि त्याची खात्री झाली मग तो घाबरत नाही की आपला दोस्त आहे ना पुढार येते लगेच, तो घाबरत नाही.
1: छापणार ती
0: छापणार.
1: बरं, एकदम चांगलं.
0: म्हणून आम्ही आतापर्यंत एकाही कारखान्यात जाहिरात कधी घेतलेली नाही. नवा मठात जन्म झाल्यापासून कुठल्याही साखर कारखान्यात जाहिरात कधी मागायला गेलं नाही.
1: बरोबर.
0: मी काँग्रेसमध्ये 49 वर्ष बाळासाहेब विखेंबरोबर काम केलं, पण त्या कारखान्यात सुद्धा कधी घेतलेले नाही.
1: तुम्ही काँग्रेसचे पण अध्यक्ष होतात ना, नगर शहर
0: उपाध्यक्ष जिल्ह्याचा.
1: बरं. काँग्रेस बद्दल पण काय वातावरण आहे सध्या राजकीय? तसं
0: काय झालंय की आता जे दुसरे पक्ष आहेत कुठलेही ते 80% काँग्रेसवालेच आहेत.
1: बरोबर.
0: म्हणजे आता जो आता वातावरण कसं आहे की मला कुठं खुर्ची मिळेल आणि मला कुठं पर्सेंटेज मिळेल त्या पक्षात जातात लोक. उद्याचं काय होईल पाहू अशा पद्धतीने झाल्यामुळं उद्या जर काँग्रेस राज्य आलं तर हे सगळे काँग्रेसकडे येतील आणि त्यांना शिव्या देतील. म्हणजे अशा पद्धतीचं आता चलबिचल राजकारण झालं. म्हणजे आर्थिक फायद्याकरता उडी मारणं या पक्षातनं त्या पक्षातनं हे क्लिअर दिसतंय.
1: सत्ता आणि
0: सत्ता.
1: बरं, आता काय पत्रकार नवीन पत्रकारांना काय संदेश देऊ इच्छिता तुम्ही?
0: नवीन पत्रकार संदेश एकच आहे की बाबा जे समाजात घडते ते तुम्ही बिनधास्तपणे कोणालाही न घाबरता जर बातम्या दिल्या तर वर्तमानपत्र सुद्धा चालू शकेल. कोणातरी पुढाऱ्याचं कौतुक करीत बसणं किंवा कोणातरी अधिकाऱ्याचं लागून चालून करणं आणि ह्या बातम्या देणं हे सर्वसामान्य माणसाला रुजणार नाही. जे घडतंय ते छापा.
1: बरोबर.
0: ठीक आहे, तुम्ही पुरावा नसला तर छापू नका, पण पुरावा असल्यावर कोणाला न घाबरता छापलं तर त्या वर्तमानपत्रात सुद्धा समाजामध्ये मान राहील आणि हा वर्तमानपत्राला खऱ्या बातम्या छापतो. ज्यांची गरज सर्वसामान्य माणसाला आहे, ज्यांच्यावर अन्याय होतो त्यांना सुद्धा आधार मिळेल. आज कसं होतं की अन्याय ज्यांच्यावर होतो त्याच्या बातम्या छापल्या जात नाही, आणि त्यामुळं सर्वसामान्य माणसाच्या मनात पत्रकार हे चुकीचे वागतात असा मेसेज आहेच, पण कोणी तोंडावर बोलत नाही. म्हणून तुम्ही जनतेवर राहायचं असेल आणि तुम्हाला वाटत असेल आपला पेपर वाचावा, तर सर्वसामान्य माणसाच्या अडीअडचणी, त्यांचे प्रश्न, त्यांच्या तक्रारी जेन्युइन असेल तर, मी नाही म्हणत बिगर पुराव्याच्या बातम्या छापा, पण त्या जर छापल्या तर जनतेत पेपरवाल्यांची पण इमेज वाढेल आणि ते पेपरची पण वाढेल, पेपरवाल्यांची वाढेल की नाही हे सत्य छापतात. व्यक्तिगत मैत्री कोणाच्याही राजकीय पुढाऱ्याशी असू द्यावी, पण बोलताना सांगावं की बाबा साहेब तुम्ही चुकले तर आम्ही छापणार, आणि तुम्ही चांगलं केलं तर आम्ही ते पण छापणार. अशा पद्धतीने जर पत्रकारिता झाली तर निश्चित चांगलं. त्या काळी सुद्धा टीका करत होते, पण राजकीय पुढाऱ्याला वाईट नव्हतं वाटत,
1: बरोबर
0: वाईट नव्हतं वाटत, ते येऊन उलटे माफी मागायचे. आता तसं नाही, आता म्हणतात जा रे त्यांच्या प्रेसवर दगड फेक करून ये, हा फरक आहे,
1: खूप बदल झाला,
0: तो फार मोठा बदल झाला.
1: बर, आता आपल्या समवेत ज्येष्ठ पत्रकार नवमराठाचे संपादक सुभाष शेठ गुंदेचा होते. त्यांनी आपल्या पत्रकारितेचे अनुभव, त्याचबरोबर राजकीय, सामाजिक, शैक्षणिक विविध विषयांवर त्यांनी भाष्य केलं आपल्या मुलाखतीत. अतिशय मौल्यवान आणि पत्रकारांना शिकवणारी अशी मुलाखत त्यांनी दिली. सर, तुमचे आभारी आहे सर.
0: धन्यवाद.
2: श्रोते हो, लोकशाहीचा चौथा स्तंभ या मालिकेत आज आपण ऐकत होता अहमदनगर जिल्हा पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार सुभाष चंदनमल गुंदेचा यांची मुलाखत. त्यांच्याशी संवाद साधला ज्येष्ठ पत्रकार अजय धुपावकर यांनी. आता वेळ झाली आहे तुमचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया पुढच्या शुक्रवारी लोकशाहीचा चौथा स्तंभ या मालिकेत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित स्नेहालय पुनर्वसन संकुल लालबत्ती भागातील महिलांची मुले, निराधार अनावरस बालके, एचआयव्ही एड्स बाधित मुले मुली, झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी स्नेहालय पुनर्वसन संकुल आहे. या संकुलातील बालकांना दर्जेदार निवास, भोजन, शिक्षण, आरोग्य, आधार व पालकत्व देण्याचे महत्वपूर्ण काम या संकुलात केले जाते. संस्थेमध्ये सध्या 400 लाभार्थी महिला आणि बालके आहेत. आजपर्यंत 1368 लाभार्थ्यांनी याचा लाभ घेतला आहे. तुम्ही सुद्धा स्नेहालय पुनर्वसन संकुल या ठिकाणी भेट देऊ शकता. त्यासाठी संपर्क क्रमांक 90111105. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नर्सरी 3 ते 4 वर्ष, LKG वय 4 ते 5 वर्ष आणि UKG वय 5 ते 6 वर्ष. या शाळेची वैशिष्ट्ये सुरक्षा, स्वच्छता, मनोरंजनातून शिक्षण, विशेष संवादात्मक सत्र कक्ष, इनडोर आणि आउटडोर गेम्स, प्रशिक्षित कर्मचारी, काळजी घेणारे शिक्षक, स्मार्ट क्लासरूम, शारीरिक व्यायाम, सामाजिक जाणीव, कला आणि हस्तकला, कथाकथन, घरगुती वातावरण आणि संस्कृती सह शिक्षण. तर नक्कीच स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल, स्नेह वात्सल्य प्री स्कूल आणि डे केअर सेंटरला भेट द्या. त्यासाठी पत्ता एफ ब्लॉक, सर्वे नंबर 239, श्री टाईल्स चौक, अमोनिया प्लांट शेजारी, MIDC अहिल्यानगर. संपर्क क्रमांक 90111125 किंवा 98944 अधिक माहितीसाठी तुम्ही ईमेल ऍड्रेस वरही संपर्क साधू शकता. snehavatsalya@snehalaya.org किंवा edu@snehalaya.org.

स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र परावलंबित्व आलेल्या सर्व वयोगटातील रुग्णांना दर्जेदार निवासी सेवा सुश्रुषा देणारा उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र. सर्व वयोगट, आजारपण, अपघात, शस्त्रक्रियेनंतरचा बरे होण्याचा काळ, वृद्धत्वातून अनुभवलेल्या शारीरिक आणि मानसिक आजारातून बरे होताना आवश्यक ती परिचर्या, काळजी आणि सुश्रुषा घरगुती वातावरणात आणि रास्त दरात पुरवणारा एक उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप.

रुग्ण सेवा केंद्र। अधिक माहितीसाठी संपर्क साधा 9970-06-4455 किंवा 7499-98-08-45 या क्रमांकावर। एक वेळ अवश्य भेट द्या स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्राला। पत्ता: डॉक्टर आंबेडकर पुतळ्याजवळ, हॉटेल अंबिका मागे, नगर पुणे रोड, केडगाव, अहिल्यानगर।

नमस्कार, माझे नाव सुरेखा घोलप आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नमस्कार. 90.8 आपण चिरंतन गाणी हा कार्यक्रम ऐकणार आहोत. सादर करते आहेत आपल्या नणी.
1: नमस्कार. आपण ऐकतो विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. पुण्यातून मी श्रीकृष्ण कुलकर्णी चिरंतन गाणी या आपल्या कार्यक्रमात आपल्या सर्वांचे स्वागत करतो. आज भाग क्रमांक 54. श्रोते हो, मराठी संगीत सृष्टीतील काही निवडक अनोळखी संगीतकारांच्या चांगल्या गाण्यांची ओळख रसिकांना व्हावी या उद्देशाने आपण ऐकत आहोत अनोळखी संगीतकारांची ओळखीची गाणी आपल्या चिरंतन गाणी या कार्यक्रमात. मंडळी, आज ऐकूया संगीतकार जी एन जोशी, पु ल देशपांडे, विश्वनाथ मोरे आणि राम फाटक यांनी स्वरबद्ध केलेली काही निवडक भावगीत. रसिक हो, आजच्या भावगीतांच्या भागाची सुरुवात करूया पद्मश्री माणिक वर्मा यांनी गायलेल्या, गीतकार राजा बढे यांनी लिहिलेल्या आणि संगीतकार प्रसिद्ध साहित्यिक पद्मभूषण पु ल देशपांडे यांनी राग चंद्रकंस या रागामध्ये संगीतबद्ध केलेल्या एका गोड भावगीतानं. हसले मनी चांदणे, जपून टाक पा उल साजणी, नादतील पैन झणे. एखादं गाणं किती गोड असावं आणि नुसतंच गोड नाही तर किती भाग्यवान असावं याचं एक सुंदर उदाहरण म्हणजे हे भावगीत. कारण या गाण्याला लाभला आहे माणिकताईंचा आवाज आणि महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व पु ल देशपांडे यांचा स्वरसाज. राजा निळकंठ बढे यांचं गीत आणि पुलंचं संगीत म्हणजे स्वरमाणिकात घडवलेला एक मौल्यवान दागिनाच जो मराठी भावसंगीत शारदेच्या गळ्यात किती शोभून दिसतोय बघा. स्वरांच्या चांदण्यात भिजलेलं राजा बढे यांचं हे गीत आणि पुलंनी या कवितेतल्या प्रत्येक शब्दातील भाव माणिकताईंच्या आवाजातून असा काही व्यक्त केलाय की रसिकांना जाईच्या फुलाची कोमलता आणि चांदण्याची शीतलता अनुभवता यावी. आणि तीही किती नाजूक, तर जाईची फुलंही तिला बोचतील, चांदण्यांनीही तिचे नाजूक पाय पोळतील. अशी ही नाजूक अभिसारिका आपल्या प्रियकराच्या भेटीसाठी किती आतूर झाली आहे बघा. ही जीवाला लागलेली ओढ आणि तिची थट्टामस्करी करणाऱ्या तिच्या मैत्रिणी त्यांच्याबद्दलचा लटका राग माणिकताईंनी आपल्या स्वरांमधून अतिशय समर्थपणे व्यक्त केला आहे. या कवितेला संगीतकार पुलंनी राग चंद्रकंस या रागाचे स्वर दिले आणि माणिकताईंच्या शास्त्रीय संगीताची तालीम असलेल्या गळ्यातून हे गाणं असं काही सहज साकारलं आहे की आजही त्या स्वरचांदण्याच्या बरसातीत रसिक चिंब नाहून निघतात. या गीतातल्या शेवटच्या अंतर्यात कवी म्हणतो, किती किती ग भाग्याची भलतीच ओढ ही कामसुंदराची, नव्हे ग श्यामसुंदराची. कवी राजा बढे यांनी लिहिलेली प्रीतीची भावना व्यक्त करणारी ही कविता शेवटी इतक्या उंचीवर जाऊन पोहोचते की त्या कृष्णाची श्यामसुंदराची ओढ लावणाऱ्या उदात्त प्रेम भावनेत ती रूपांतरित होते.

प्रसिद्ध साहित्यिक, लेखक, कवी, पटकथाकार, वक्ते, संगीतकार, संवादिनी वादक, तबलापटू, अभिनेते अशी अनेक बिरुदं मिरवणारे महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व आपले भाई पु ल देशपांडे उत्तम गायक पण होते बरं का मंडळी. यानंतरचं भावगीत आहे पु ल देशपांडे यांनी गायलेलं. आत्माराम रावजी देशपांडे उर्फ कवी अनिल यांनी ऑगस्ट 1932 मध्ये लिहिलेली ही भावरचना संगीतबद्ध केली आहे गोविंद नारायण जोशी म्हणजेच संगीतकार जी एन जोशी यांनी. अनिल या टोपणनावाने लिहिणारे आत्माराम रावजी देशपांडे हे 1940-50 दशकातील एक प्रसिद्ध मराठी कवी भावगीतकार होते. त्यांच्या गीतांमध्ये एक प्रकारची हळूवार कोमल भावना, निसर्गाची जाणीव आणि सूक्ष्म अंतर्मनातल्या भावनांचे चपखल शब्दांकन दिसते. बाई या पावसानं हे त्यांचं एक विशेष उल्लेखनीय गीत मानलं जातं, कारण त्यात नुसते पावसाचं वर्णन नसून त्या पलीकडे जाऊन मानवी भावभावनांची गुंफण त्यांनी या भावगीतात केली आहे. संगीतकार जी एन जोशी यांचा मराठी भावगीत विकासात फार मोठा वाटा आहे. ते मराठीतील भावगीतांचे आद्य संगीतकार आणि गायक म्हणून मानले जातात. ते HMV कंपनीचे संगीत संचालक आणि निर्माता देखील होते. पु ल देशपांडे यांचा आवाज अत्यंत भावस्पर्शी आहे. या गाण्यात त्यांचे शब्दोच्चार, गाण्याच्या लयेशी त्यांची एकरूपता आणि भावनिक संयम श्रोत्यांना गाण्यात पूर्णपणे गुंतवून ठेवतो. पाऊस येतो कधी रिमझिम, कधी मुसळधार, कधी वादळ वाऱ्यासह, तर कधी उन्हाची सोबत घेऊन कोसळतो. पावसाचे रंग कितीतरी वेगवेगळे असतात. असा हा पाऊस प्रत्येकाच्या मनात दडलेला, कुणाच्या अंगणात तर कुणाच्या गॅलरीत मनसोक्त धडकणारा, सृष्टीला नवचैतन्य देणाऱ्या, प्रत्येकाला वेड लावणाऱ्या या पावसाला शब्दांच्या घट्ट मुठीत कुणी पकडलं असेल तर ते कवीनं. आपल्या सुंदर शब्दांमध्ये पावसाला बंदिस्त करण्याचं धाडस फक्त हा कवीच करू शकतो. म्हणूनच विविध मराठी कवितांमध्ये आणि गाण्यांमध्ये या पावसाची विविध रूपं उलगडत गेलेली दिसतात. कवींना जसा तो दिसला, भावला, त्यांनी अनुभवला, तसा तो त्यांनी शब्दबद्ध केला, असा हा पाऊस. ऐकूया शब्दात सौंदर्यपूर्ण हळवेपणा असलेली, भावपूर्ण गायनाने नटलेली, सौम्यपणे ओलावलेली ही भावगीत रचना.

यानंतर ऐकूया संगीतकार विश्वनाथ मोरे यांनी स्वरबद्ध केलेलं एक सुंदर भावगीत. कवी मंगेश पाडगावकर यांनी लिहिलेलं हे भावगीत गायलं आहे सुमन कल्याणपूर यांनी. मंडळी, 15 जुलै 1937 रोजी जन्मलेले, लावणी, चित्रपट गीते यामध्ये माहीर असलेले संगीतकार विश्वनाथ मोरे यांनी खूप छान भावगीतं देखील स्वरबद्ध केली आहेत. त्यापैकीच आहे हे भावगीत. मी बोलले न काही नुसतेच पाहिले, हृदयात दाटलेले हृदयात राहिले. हे भावगीत अप्रत्यक्ष संवादातील प्रेम आणि विरह यांचं सूक्ष्म दर्शन घडवतंय. शब्दातून विशिष्ट प्रसंग न सांगता मनात भावना दाटून आलेल्या कोमल लहरींचे प्रतीकात्मक भावात्मक विघटन साकारते. या गाण्यात अंतर्मनात जमा झालेली भावना रंगलेली आहे, पण ती बाहेर व्यक्त न झाल्यामुळे सदैव आतच बंद राहिली आहे. बोलायचं असूनही न बोलता नुसतंच पाहत राहिल्यामुळे मनातले मनातच राहिले, हृदयात दाटलेले हृदयातच राहिले. अतिशय हळुवार प्रेमाचे मनोरंग मनातल्या मनात राहिल्याने तिची झालेली कुचंबणा, मानसिक संयमित आक्रोश शब्दबद्ध झाला आहे या भावगीतात. सुमन कल्याणपूर यांच्या आवाजात एक कोमल तरलता आहे. त्यांच्या गायनशैलीतून या काव्याचा निरागसपणा जाणवतो. ऐकूया एक अतिशय शांत विरह संयमित शब्दात आणि संयत स्वरात मांडलेली मनाची व्याकुळता. संगीत विश्वनाथ मोरे, गीत मंगेश पाडगावकर, आवाज सुमन कल्याणपूर.

मित्रांनो, आता ऐकूया संगीतकार राम फाटक यांनी स्वरबद्ध केलेलं, बाबूजी सुधीर फडके यांनी गायलेलं आणि गीतकार ना घ देशपांडे यांनी लिहिलेलं एक सुरेख समुपदेशक भावगीत. डाव मांडून भांडून मोडू नको, डाव मोडू नको. बुलढाणा जिल्ह्यातील मेहेकर येथील रहिवासी असलेले गीतकार नागोराम घनश्याम तथा ना घ देशपांडे हे पेशाने वकील होते. दोन प्रेमी युगुलांच्या संसारातील किरकोळ कौटुंबिक भांडणं, मतभेद, वाद इत्यादींमुळे त्या प्रेमिकांनी एकमेकांच्या साथीने मांडलेला संसार मोडू नये अशा समुपदेशक आशयाचं हे भावस्पर्शी भावगीत त्यांनी लिहिलं. या गीतातून त्यांनी प्रेमी जीवांमधील वाद भांडण कवितेच्या रूपात मांडलं आहे. हे भांडण तरी किती गोड लुटुपुटीचं, क्षणात रुसणं क्षणात हसणं, भातुकली खेळताना बालपणीच्या दिवसांची आठवण करून देणारं. थोडं तू आण थोडं मी आणतो, दोघांनी मिळून डाव मांडायचा, चिमणीच्या दातानं खाऊ खायचा, निरागस निर्मळ आनंदाच्या खेळाचा डाव मांडायचा. आणि मग दोघांच्या कष्टाने उभा केलेला हा संसार क्षुल्लक अहंकार स्वार्थ आणि श्रेष्ठत्वाच्या विकाराला बळी पडून का मोडायचा. कवी पुढे त्या दोघांच्या भूमिकेत जाऊन लिहितात ते दोघे एकमेकांना याबाबत काय म्हणतात ते. आणले तू तुझे सर्व मी आणले, सर्व काही मनासार खे मांडले, तूच सारे तुझे दूर ओढू नको, डाव मांडून भांडून मोडू नको, डाव मोडू नको. लुटुपुटीचं भांडण खरंखुरं रूप घेतं तेव्हा एकमेकांपासून दूर होण्याचं दुःख, वियोगाचं विरहाचं दुःख शब्दाशब्दातून ठिपकत राहतं. ही भळभळणारी जखम दिवसागणिक वाढत जाते आणि मग ती कधीही बरी होणार नाही याची हळूहळू जाणीव व्हायला लागते, पण तेव्हा फार उशीर झाला असतो. राम फाटक या प्रतिभावंत संगीतकाराला देखील या सहज सोप्या सरळ पण अर्थवाही आशयघन शब्दांची भुरळ पडली. कवी ना घ देशपांडे यांनी मांडलेला शब्दांचा डाव मंत्रमुग्ध करणाऱ्या सप्तसुरांनी रंगवला तो संगीतकार राम फाटक यांनी. आपल्या कवितेत ज्या पद्धतीने कवी ना घ देशपांडे व्यक्त झाले आहेत त्या सर्व भावभावनांसहित बाबूजींच्या गळ्यातून अवतरलेलं हे भावगीत मनाचा ठाव घेतं. आपण त्या भावगीताबरोबर कधी समरस होऊन जातो ते कळत देखील नाही. राम फाटक यांनी राग पहाडी या रागात हे गीत बांधून बाबूजींच्या आवाजात स्वरानंदाचा एक सुरेल डाव मांडला आहे.

श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. कार्यक्रम आहे चिरंतन गाणी. आपल्यासोबत मी श्रीकृष्ण कुलकर्णी. आज आपण ऐकत आहोत संगीतकार जी एन जोशी, पु ल देशपांडे, विश्वनाथ मोरे आणि राम फाटक यांनी स्वरबद्ध केलेली काही निवडक भावगीतं. कार्यक्रमाच्या पुढच्या टप्प्यावर ऐकूया एक सुंदर भावगीत. आपल्या मनात काही भावना अशा असतात ज्या बोलून व्यक्त करता येत नाहीत, त्या शब्दांच्या पलीकडे असतात. असाच एक अनुभव मंगेश पाडगावकर यांनी आपल्या कवितेत शब्दबद्ध केला आहे. शब्दा वाचून कळले सारे, शब्दांच्या पलीकडले. हे भावगीत अनुभवाच्या शब्दांबाहेर जाणाऱ्या अनुभूतींचे वर्णन करतो. काही भावना शब्दात मावत नाहीत. काही स्पर्श, काही नजरा, काही क्षण असे असतात की त्यांना प्रकट करायला शब्द अपुरे पडतात. त्यावेळी मनात न सांगता उमजलेली एखादी गोष्ट अगदी खोलवर खोल मनात रुजते. शब्दा वाचून कळले सारे, शब्दांच्या पलीकडले ह्या एका ओळीत जणू संपूर्ण एक प्रेमकथा सामावलेली आहे. पहिल्यांदा तिला पाहिलं आणि घडू नये ते घडून गेलं. नजरेतून जणू संवाद झाला. कुणी काहीच बोललं नव्हतं, पण सगळं कळलं होतं. त्या क्षणात आयुष्य बदललं. जीवन गाण्याला नवा अर्थ मिळाला. सूर ताल वेगळा वाटू लागला. माझं मन जे गात होतं त्यालाच स्वतःचा अर्थ सापडला. आणि आजही आठवते ती पुनवेची रात्र. जणू चंद्र उगवलाच नव्हता, तो तर तिच्या डोळ्यात उतरला होता. त्या जवळकीच्या प्रेमातून जीवनाचा खरा अर्थ, त्याचं सौंदर्य जाणवलं. हे सगळं न सांगितलं तरी समजलं, शब्दा वाचून शब्दांच्या पलीकडलं. शब्दात अडकून राहता न येणाऱ्या त्या अनाहूत अंतर्मनाच्या भावना, पहिल्यांदाच आपुलकीनं कळणारी ओळख, न करताही घडणारी जादू, यांची अनुभूती गीतात व्यक्त होते. हे गीत आपल्याला शब्दांच्या मर्यादेबाहेर जाणाऱ्या भावनांच्या जगात घेऊन जातो. या कवितेत पहिली भेट, तिचा खोल परिणाम आणि त्या नजरेतून निर्माण होणारे गूढ असे प्रेम यांची एक अनुभूती आहे, जिथं शब्द अपुरे वाटतात. काही गोष्टी बोलून सांगता येत नाहीत, त्या समजतात फक्त मनाला. जे अनुभव शब्दांमध्ये बसत नाहीत ते हृदयातून उमजतात. काही न बोलता देखील एकमेकांच्या भावना समजल्या जातात. तुला पहिल्यांदा पाहिलं आणि काही असं घडलं जे कधी होईल असं वाटलंच नव्हतं. त्या अनुभवामुळे आयुष्याला एक नवा अर्थ मिळाला. सगळं काही वेगळं वाटू लागलं. भावना इतक्या खोल आणि खास होत्या की त्या बोलून सांगताच आल्या नाहीत. त्या जवळकीच्या प्रेमातून जीवनाचा खरा अर्थ, त्याचं सौंदर्य जाणवलं. हे गाणं प्रेम, ओळख, भावना आणि त्या न सांगता उमजणाऱ्या अनुभवाचं आहे. संगीतकार पु ल देशपांडे यांनी या कवितेला राग काफी या रागातील सुरावटीच्या संगीतात गुंफलं. त्यांनी कमीत कमी वाद्यमेळ वापरून गाण्याच्या सौंदर्याला गंध दिला, शांत आणि विचार प्रवृत्त करणारा. पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या स्वरातून कवितेतील ही भावना आपल्या अंतःकरणाशी भिडते. पंडितजींच्या धीरगंभीर पण भावमय गायकीतून ही कविता अधिक गहिरी होते. ही केवळ कविता नाही, तर ते आहे पहिल्या स्पर्शाचं, नजरेतून उमटलेल्या जिव्हाळ्याचं आणि अशा अनुभवाचं रूप जे शब्दावाचून उमगतं, मनाला भावतं. म्हणूनच ही कविता, हे गाणं आपल्या कायम लक्षात राहतं.

यानंतर ऐकूया मंगेश पाडगावकर यांचीच एक रचना, संगीतबद्ध केली आहे विश्वनाथ मोरे यांनी आणि गायली आहे सुमन कल्याणपूर यांनी. तुला ते आठवेल का सारे. हे गाणं म्हणजे प्रेमाच्या स्मृतींनी मनात उठलेली हलकीशी तरंगलेली लाट आहे. सौंदर्य, स्पर्श, गंध, संवाद आणि एकांत या सर्व भावना यामध्ये अस्सलतेने मिसळलेल्या आहेत. या गाण्याची ताकद ही त्याच्या संयमित भावनांमध्ये, संवादी शैलीत आणि सूक्ष्म पण प्रभावी रूपकात दडलेली आहे. हे गाणं आजही त्या प्रत्येकाचं प्रतिनिधित्व करतं ज्यांनी शब्दात मांडू न शकलेलं प्रेम अनुभवलंय. आज ती खूप हळवी झालीय. कवी म्हणतो, दवात भिजल्या जुईपरी हे मन हळवं झालं आहे. जुईच्या फुलाच्या पाकळ्या दिसायला मोगऱ्यासारख्या असल्या तरी त्याहून एकदम पातळ असतात. त्यांच्यावर पहाटेचं दव पडलं की त्या अगदी दुःखी भासतात, हळवेल्याशा वाटतात. तिच्या मनाचं हळवेपण पाडगावकर दव टिपल्यासारखं टिपतात अगदी अलगत. केतकीचा वास आणि वाऱ्याचा स्पर्श, निसर्गातील हे घटक प्रिय व्यक्तीच्या सान्निध्याच्या आठवणींना जागवतात. एकत्र घालवले गेलेले क्षण, झऱ्याचा आवाज, फुलांचा परिमळ, झाडांची सावली ही आता केवळ आठवणीतच राहिली आहेत. चिंचेच्या गाभुळ्यासारख्या त्या आठवणी, कधी आंबट तर कधी गोड. आठवतोय ना तुला त्याचा स्वाद? मंगेश पाडगावकर यांच्या काव्यशैलीची खासियत म्हणजे अल्प शब्दात गहन भावना पोहोचवण्याची त्यांची शैली, जी या गीतात स्पष्ट जाणवते. संगीतकार विश्वनाथ मोरे यांनी या भावगीताला खूप मनमोहक चाल लावली आहे आणि गाण्याच्या सुरुवातीची ती सतार गाण्याचा प्रसन्न प्रारंभ करते. सुमन कल्याणपूर यांचा स्वर सौम्य, नितळ आणि अत्यंत भावगर्भ आहे. शेवटच्या अंतर्यातील उगीच लाजते, उगीच हसते या ओळींना त्यांनी जी मृदू स्वरछटा दिली आहे ती श्रोत्याच्या अंतर्मनाला भिडते आणि यातली अल्पशब्दातली लाज, हळवेपण सगळं त्या स्वरातून कळतं अगदी शब्दांशिवाय.

मंडळी, आजच्या कार्यक्रमाचं शेवटचं भावगीत आहे संगीतकार पद्मभूषण पु ल देशपांडे यांनी स्वरबद्ध केलेलं, पद्मभूषण कविवर्य मंगेश पाडगावकर यांनी लिहिलेलं आणि पद्मश्री पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी गायलेलं एक अतिशय सुंदर भावगीत. एका सकारात्मक विचाराचं लेणं घेऊन जीवन जगणाऱ्या एका मानवाचं आहे हे सुंदर भावगीत. कविवर्य मंगेश पाडगावकर यांची एक प्रसिद्ध कविता आहे, सांगा कसं जगायचं, कणत कणत की गाणं म्हणत, तुम्हीच ठरवा. माणसानं कसं जगायचं, सकारात्मक का नकारात्मक, हे आपलं आपणच ठरवायचं असतं. आयुष्य म्हणजे एक गाणं आहे, दुःख असो किंवा आनंद, हे सर्व अनुभव घेऊन आयुष्य पुढे पुढे नेत राहावं. उजेड असो किंवा अंधार, वाट नेहमी पुढचीच असावी. आयुष्य ही एक गाण्याची लय आहे, ज्यात आनंद दुःख, प्रकाश अंधार, वाट दिसणे अदृश्य राहणे, हे सर्व मिसळून आयुष्य सुरात वाहत असावं. आयुष्यातील सकारात्मकतेचा प्रसार करणारं हे भावगीत संगीतकार पु ल देशपांडे यांनी राग भूप देसकार या रागामध्ये स्वरबद्ध केलं असून गायक पंडित जितेंद्र अभिषेकी यांचा हृदयस्पर्शी आवाज, भावनेची ताकद आणि सुरांचा प्रवाह हे गाण्याच्या प्रत्येक ओळीला जीवन देतात.

0: ती मनातली सुंदर चिरंतन गाणी ऐकायला याच कार्यक्रमात ज्याचं नाव आहे चिरंतन गाणी।
1: श्रोते हो, रेडिओ विश्वास 90.8 FM यांच्या सौजन्याने आपण चिरंतन गाणी हा कार्यक्रम ऐकत होता। सादर करते होते आपल्या नगरचेच श्रीकृष्ण कुलकर्णी। आता वेळ झालीये तुमचा निरोप घेण्याची। पुन्हा भेटूया चिरंतन गाणी या कार्यक्रमात। तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज।

0: कधी कधी अंधार इतका दाटतो की आशेचा प्रकाश दिसेनासा होतो. पण या अंधारात 1989 साली अहिल्यानगरच्या काही संवेदनशील हृदयांनी पेटवलेली एक दिव्य ज्योत म्हणजेच स्नेहज्योत. देहव्यापारात अडकलेल्या आणि मानव तस्करीला बळी पडलेल्या महिला आणि मुलींना सोडवून त्यांचे पुनर्वसन करण्याचे कार्य स्नेहज्योत करत आहे. जिथे प्रेम आहे तिथे परिवर्तन आहे.
1: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 90 11 36 36 00.

0: क्रूर प्रताप पुरंदर सिंहासनाधीश्वर राजाधिराज अश्वपति गजपति भूपति गो ब्राह्मण प्रतिपालक छत्रपति श्री श्री श्री शिवाजी महाराज की जय। धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की जय। आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आणि मी आहे आपला मित्र आरजे सज्जय।
1: बदन पे सितारे लपेटे हुए

स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विधान केंद्र, अनवरस, अनाथ, कुमारी माता, बलात्कारित महिला व मुलांचे कौटुंबिक पुनर्वसन स्नेहांकुर दत्तक विधान केंद्रामार्फत केले जाते. स्नेहांकुर दत्तक विधान केंद्रामार्फत आजपर्यंत 430 बालके विविध कुटुंबांमध्ये पुनर्वसित झाली. 297 कुमारी माता, बलात्कारित महिला व मुलींच्या पुनर्वसनाचे लक्षणीय कार्य केले आहे. माता व बालके यांच्या पुनर्वसनाला समान महत्त्व देणारे गंभीर आजारी मुले व बालके यांच्या पुनर्वसनाला दत्तक विधान केंद्र आहे. स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विधान केंद्राशी संपर्क साधा. संपर्क क्रमांक 90110264181.

पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

माझे नाव अखिलेश अदिनाथ शेडाळे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित केअरिंग फ्रंट हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. एड्स बाधितांसह सर्वच गरीब रुग्णांसाठी दर्जेदार उपचार अत्यल्प दरात देणारे केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. संपर्क क्रमांक 90 11 63 52 00. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित स्नेहालय पुनर्वसन संकुल लालबत्ती भागातील महिलांची मुले, निराधार अनावरस बालके, एचआयव्ही एड्स बाधित मुले मुली, झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी स्नेहालय पुनर्वसन संकुल आहे. या संकुलातील बालकांना

दर्जेदार निवास, भोजन, शिक्षण, आरोग्य, आधार व पालकत्व देण्याचे महत्त्वपूर्ण काम या संकुलात केले जाते. संस्थेमध्ये सध्या 400 लाभार्थी महिला आणि बालके आहेत. आजपर्यंत 1368 लाभार्थ्यांनी याचा लाभ घेतला आहे. तुम्ही सुद्धा स्नेहालय पुनर्वसन संकुल या ठिकाणी भेट देऊ शकता. त्यासाठी संपर्क क्रमांक 90111005. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

श्रोते हो, संत ज्ञानेश्वरांच्या या विश्वात्मक प्रार्थनेबरोबरच रेडिओ नगरचे आजचे सर्व कार्यक्रम समाप्त करत आहोत. पुन्हा भेटूयात उद्या पहाटे 5 वाजता. श्रोते हो, तुम्ही जगभरामध्ये रेडिओ नगर ऐकू शकता. त्यासाठी गुगल प्ले स्टोअरवर जाऊन रेडिओ नगर 90.4 FM हे ॲप डाउनलोड करा आणि प्रसारणाचा आनंद घ्या. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

श्रोते हो नमस्कार, सुप्रभात. आपण ऐकत आहात स्नेहालय संचलित रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. रेडिओ नगरवर प्रसारित होणारे आजचे कार्यक्रम सकाळी 7 ते 11 नगरचं अंतरंग, दुपारी 1 वाजता स्नेहवार्ता हा कार्यक्रम, त्यानंतर दुपारी 4 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत सांजरंग, संध्याकाळी 7 वाजता नगर डायरी हा मुलाखतीचा कार्यक्रम आणि रात्री 8:30 वाजता मुंबई केंद्रावरून राष्ट्रीय बातमीपत्र आपण ऐकू शकाल. श्रोते हो, रेडिओ नगर 90.4 FM हे जगभरात ऐकू येणारं रेडिओ नगर केंद्र आहे. या केंद्रावरील सर्व कार्यक्रम आपण ऐकू शकाल. त्यासाठी गुगल प्ले स्टोअर वर जाऊन रेडिओ नगर 90.4 FM हे ऍप डाउनलोड करू शकता आणि जगभरामध्ये प्रसारणाचा हा आनंद तुम्ही घेऊ शकता. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
1: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
0: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील आगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
1: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.

स्नेहालय पुनर्वसन संकुल, लालबत्ती भागातील महिलांची निराधार मुले, HIV एड्स बाधित मुले व मुली आणि झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी हक्काचे संकुल म्हणजेच स्नेहालय पुनर्वसन संकुल। आजपर्यंत अनेक लाभार्थ्यांनी या संकुलाचा लाभ घेतला आहे। तुम्ही देखील या संकुलाला भेट देऊ शकता। संपर्क क्रमांक आहे 9011111005। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

रसिक हो, रेडिओ नगर 90.4 FM तुमच्यासाठी घेऊन आले आहे संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वर संजीवनी। गायक आणि सादरकर्ते सुहास जोशी। मधुमेह, पित्त अशा अनेक विकारांवर लाभदायक तसेच दैनंदिन काळजी आणि ताणतणाव कमी होण्यासाठी या स्वर संजीवनीचा नक्की उपयोग होईल। ऐकायला विसरू नका स्वर संजीवनी, सोमवारी रात्री 9 वाजता आणि पुनः प्रसारण गुरुवारी रात्री 10 वाजता फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर।